सुप्रभात श्रोते हो, FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर मी सुवर्णमाला आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 11 श्रावण शके 1948 अर्थात 2 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. श्रोते हो, आजच्या पहिल्या प्रसारण सभेस सुरुवात करीत आहोत सनीच्या मंगल सुरांनी.

उस्ताद बिस्मला खा आणि सहकाऱ्यांनी सनेर वाजवलेली मंगलधून आता आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

श्रुतीहो कार्यक्रमात सुरुवातीला संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये. संगीत आहे बाळ बर्वे यांचं.

उषा मंगेशकर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग आता आपण ऐकलात. संगीत होतं मीना खडीकर आणि उषा मंगेशकर यांचं. श्रुती हो मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली पी सावळाराम यांची भक्तिरचना ऐकूयात सुधीर फडके यांच्या स्वरामध्ये.

श्रुतीहो सुमन कल्याणपूर यांनी गायलेली ही भक्तिरचना आता आपण ऐकलीत. मंगलप्रभात या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात माया गोविंद यांची हिंदी भक्तिरचना अनुराधा पोटवाल यांच्या आवाजामध्ये. संगीत आहे प्रद्युमन शर्मा यांचं.

माया गोविंद यांची हिंदी भक्तरचना आपण ऐकलीत अनुराधा पौडवाल यांच्या आवाजामध्ये. श्रुतोः मंगल प्रभात या कार्यक्रमाची सांगता करूयात.

श्रुतीहो मुकेश आणि सहकाऱ्यांनी गायलेली प्रेमधवन यांची देशभक्तीपरचना आता आपण ऐकलीत. संगीत होतं उषा खन्ना यांचं. याबरोबरच मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाले आहेत.
1: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.

श्रोते हो, आता ऐकूयात आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात सोयाबीन पिकातील एकत्रित तण व्यवस्थापन याविषयीची माहिती आम्ही प्रसारित करू. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा

आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सकाळी 7:40 आणि 8:40. 8:15 वेळ आहे लखलख चंदेरी या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. सकाळी 9 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. बालदोस्तांसाठी कार्यक्रम बालजगत आपण ऐकू शकाल सकाळी 10:00.

श्रोतेहो, सकाळी 10:30 प्रायोजित कार्यक्रम कायदा न्याय मंडळ न्याय विभाग यांचा भाग चौथा आपण ऐकू शकाल. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू 10:45. नाट्यपराग हा नाट्यपदांचा कार्यक्रम 11:00 प्रसारित करण्यात येईल. 11:30 गीतबहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1 ते 5 यावेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. दरम्यान 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 अमरावती जिल्हा वार्तापत्र आणि 3:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

श्रोतेहो, सायंकाळी 5 वाजता गीतगुंजन हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. युवावाणी हा कार्यक्रम 5:30 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सायंकाळी 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:10 मैफिले गझल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सुगम संगीताचा आपण आस्वाद घ्याल 6:30. सायंकाळी 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोतेव सायंकाळी 7:30 घरशिवार हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये पावसाळ्यात शेतकऱ्यांनी स्वतःची घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती संकलन आणि निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं. त्यानंतर आरोग्य बळीराजाचं हे सदर. यामध्ये मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन याविषयी माहितीचा भाग पहिला. तज्ज्ञ डॉक्टर आहेत स्मिता शहापूरकर. त्यानंतर वांगी लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती संकलन आणि निवेदन पल्लवी निपाणीकर यांचं आहे. आणि हवामान अंदाज आपण ऐकू शकाल. श्रोतेहो रात्री 8:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये सतीश मनोहर शिंदे राहणार सारोळा तालुका जिल्हा धाराशिव यांनी गायलेली पोत्रास गीतं आम्ही प्रसारित करू. रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येतील. आणि श्रोतेहो रात्री 10 कार्यक्रम गोल्डन हिट्स. याव्यतिरिक्त मराठी हिंदी आणि इंग्रजी बातम्या दिल्ली मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या केंद्रावरून आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू. तर श्रोतेहो ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणी धाराशिव केंद्र. सकाळचे 6:40 झाले आहेत. कृषीवाणी हा कार्यक्रम काही क्षणातच.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहे.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
1: ओ मा, आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
0: लगेच फोन करतो 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
2: विधान परिषद निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल माननीय आमदार बसवराजजी पाटील यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ
3: रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 परिमल मंगल कार्यालय धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे।
2: या सोहळ्यास सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन
3: रूपामाता परिवाराचे प्रमुख ऍडव्होकेट व्यंकटरावजी गुंड पाटील यांनी केलं आहे।
4: श्रुतीवाता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी। यामध्ये ऐकूयात सोयाबीन पिकातील एकत्रित तण व्यवस्थापन याविषयीची माहिती। संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं।

नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि श्रोते हो. शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पिकातील एकीकृत तण व्यवस्थापन या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, कमी खर्चाचे अल्पावधीत तयार होणारे आंतरपीक आणि दुबार पीक पद्धतीत उपयुक्त नैसर्गिक नत्रांचे स्थिरीकरण करून पिकाच्या वाढीसाठी नत्र उपलब्ध करून देणारे, पिकाच्या फेरपालटीमध्ये महत्त्वाचे स्थान असणारे, खाद्यतेलाची गरज पुरविणारे कोरडवाहू पीक पद्धतीतील नगदी पीक म्हणजे सोयाबीन. सोयाबीनच्या या उपयुक्त गुणामुळं महाराष्ट्रात या पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढतच आहे. सोयाबीनचे क्षेत्र आणि एकूण उत्पादन जरी वाढत असले तरी प्रति हेक्टरी उत्पादकता कमी आहे. कीड, रोग आणि तणांचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकाचे कमी उत्पादनामागील प्रमुख कारण होत. यापैकी तणामुळं उत्पादनावर सर्वाधिक म्हणजे 40-60% विपरीत परिणाम होतो. तणे प्रकाश, जमीन, पाणी, अन्नद्रव्य आदीकरिता मुख्य पिकासोबत स्पर्धा करीत असतात. याचबरोबर पिकास देण्यात येणाऱ्या खतांचा 20-50% हिस्सा शोषून घेतात. त्यामुळं पिकाच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट येते. तसेच विविध किडी आणि रोगकारणांना आश्रय देण्याचे कार्य पर्यायी खाद्य आणि रोगवाहकाचे कार्य तण करतात. त्यामुळे सोयाबीन पिकातील तणांचे व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. शेतकरी बंधूंनो, सोयाबीनमध्ये आढळणारे तण अर्थात अरुंद पानाचे तण, यामध्ये हराळ, लव्हाळा, कास, कुंदा, केना, विंचू आदी तण होय.

श्रोते हो, कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकलत सोयाबीन पिकातील एकत्रित तण व्यवस्थापन याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन होतं संजय पाटोळे यांचं. आकाशवाणी धाराशिव केंद्र 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आता मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण लेप्टोस्पायरोसिस, उंदरांचा ताप या पावसाळ्यात आढळणाऱ्या एका महत्वाच्या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. लेप्टोस्पायरोसिस हा लेप्टोस्पायरा नावाच्या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार प्रामुख्याने उंदीर, कुत्रे, गुरढोरे आणि इतर काही प्राण्यांच्या लघवीतून पसरतो. पावसाळ्यात साचलेल्या पाण्याने हे जीवाणू मिसळतात. अशा दूषित पाण्याचा संपर्क, जखम, खरचटलेली त्वचा किंवा डोळे, नाक, तोंड यांच्याद्वारे शरीराशी आला तर संसर्ग होऊ शकतो. दूषित पाणी पिल्यानेही या रोगाचा प्रसार होऊ शकतो. या जीवाणूंच्या संपर्कात आल्यानंतर

0: तर साधारण 5 ते 14 दिवसात या आजाराची लक्षणे माणसात दिसून येतात. या आजाराची सुरुवात ताप, तीव्र अंगदुखी, विशेषतः पोटऱ्यांच्या स्नायूंमध्ये दुखणे, डोकेदुखी, उलट्या, मळमळ यापासून होऊ शकते. काही रुग्णांमध्ये डोळे लाल होणे किंवा काविळही होऊ शकते. गंभीर अवस्थेत मूत्रपिंड, यकृत किंवा फुफ्फुसांवर परिणाम होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. या आजारापासून बचाव करण्यासाठी काही सोप्या व महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात शक्यतोवर जाणे टाळा. जर पाण्यातून जाणे आवश्यक असेल तर गंबूट किंवा पायांचे संरक्षण करणारे शूज वापरा. बाहेरून आल्यावर साबणाने स्वच्छ हात पाय धुवा. शरीरावर जखम असल्यास ती वॉशप्रूफ पट्टीने झाकून ठेवावी. घर व परिसर स्वच्छ ठेवा. उंदरांचा उपद्रव कमी करण्यासाठी योग्य उपाय करा. अन्न पदार्थ झाकून ठेवा. ताजे गरम अन्न खा. स्वच्छ उकळलेले पाणी प्या. पूरग्रस्त भागात किंवा शेतीत काम करणाऱ्या किंवा जास्त धोका असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रतिबंधात्मक औषधे घ्यावीत. पाळीव प्राण्यांच्या संपर्कात आल्यास हात स्वच्छ साबणाने धुवावेत. जर पावसाळ्यात ताप, अंगदुखी किंवा सांगितलेल्यापैकी कोणतीही लक्षणे दिसली तर स्वतःहून औषधे न घेता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य वेळी निदान आणि उपचार सुरू केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. शेवटी स्वच्छता, सावधगिरी आणि वेळेवर उपचार हीच लेप्टोस्पायरोसिस पासून बचावाची गुरुकिल्ली आहे. पावसाळ्यात पाण्यात राहिल्यामुळे दुसरा आजार म्हणजे फंगल इन्फेक्शन्स पण खूप प्रमाणात वाढतात. या वातावरणात आर्द्रता असल्यामुळे हा संसर्ग अधिक प्रमाणात दिसून येतो. त्याची काळजी घेण्यासाठी त्वचा व शरीर स्वच्छ व कोरडी ठेवावी. चला आपण सर्वजण जागरूक राहूया आणि आपल्या कुटुंबाचे तसेच समाजाचे आरोग्य सुरक्षित ठेवूया. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण टायफॉइड या पावसाळ्यात होणाऱ्या आजाराविषयी जाणून घेणार आहोत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ऐकत आहात. आता कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. मागच्या भागात आपण जाणून घेतलं की जंगलातील वॉर्निंग सिग्नल कसे असतात. आज आपण हिरेन खत्री यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की रात्रीच्या वेळी काहीही दिसत नसताना जंगलाचे असे कोणते आवाज आहेत जे ऐकणाऱ्याला थक्क करू शकतात.
1: तसं म्हणतात की जंगल ऍक्च्युली रात्रीच्या वेळेस जागृत होतं. तुम्ही जंगलात जर कधी फेरफटका मारायला गेलात तर जंगल अगदी शांत वाटतं, पण जशी जशी संध्याकाळ होते किंवा मग अगदी सकाळ होते, म्हणजे जे दोन टाइम्स असतात की एक अगदी सकाळचा टाइम आणि अगदी संध्याकाळचा टाइम, या दोन वेळेस जंगल अगदी जागृत होतं. सकाळी सकाळी पक्षी जागृत होतात, संध्याकाळी किडे आणि बेडकं जागृत होतात. जसं तुम्ही ऐकलंच असेल पावसाळ्यात कसा बेडकांचा आवाज येतो, जशी संध्याकाळ होते तशी आपल्या आजूबाजूचे जे छोटे छोटे तळे असतात, पॉन्ड्स असतात, किंवा तुम्ही नदी नाल्यांच्या जवळ कुठे गेलात तर तुम्हाला कंटिन्युअस त्यांचा आवाज ऐकू येत असतो. किंवा मग सिकाडाज आहेत किंवा क्रिकेट्स आहेत जे आपल्या घरात येतात. दिवसा ते कधीच आवाज करत नाही, पण कधी कधी आपल्या

बेडच्या कॉर्नरमधून एखादा क्रिकेट जर घुसला तर तो रात्रभर आपल्याला झोपू देत नाही. असे असते जंगलातली रात्र. कधी कधी तुम्ही रात्री जागलात तर तुम्हाला अचानक स्क्रीचचा आवाज येईल, ची असा ओरडण्याचा आवाज येईल. तो आऊल जो आहे त्याला आपण बार्न आऊल किंवा गव्हाणी घुबड आपण मराठीत म्हणतो, तो ओरडत असतो बाहेरून. संध्याकाळच्या वेळेस अजून एक छोटासा आऊलेट असतो, म्हणजे आऊल आणि त्याच्यात एक छोटीशी स्पीशीज असते

0: एक छोटीशी स्पीशीज असते, म्हणजे छोटासा दिसणारा, म्हणजे महिन्याच्या साईजचा आऊल जो असतो त्याला आपण स्पॉटेड आउलेट म्हणतो. हे आपल्या घराच्या आसपास म्हणजे शहरांमध्ये राहतात हे आऊल्स, आणि हे आऊल्स संध्याकाळच्या वेळेस किकी किकी किकी किकी असे जोरात आवाज करतात. ते पेअर्समध्ये राहतात, तुम्ही ऐकलंही असेल कदाचित. अशा पद्धतीने जशी संध्याकाळ होते, जे दिवसा ऍक्टिव्ह असणारे प्राणी ते हळूहळू झोपी जातात, आणि जे रात्री ऍक्टिव्ह असणारे प्राणी आहेत ते हळूहळू झोपेतून जागतात, आणि अशा पद्धतीने रात्रीची सुरुवात होते. तर फ्रॉग्स का आवाज करत असतील, किंवा हे सिकाडाज किंवा क्रिकेट्स का आवाज करत असतील, काहीतरी पर्पज असतो ना. जसं आपण फक्त फेरफटका मारायला निघालो तसं युजली जंगलात होत नाही. युजली प्रत्येक गोष्टीचा एक पर्पज असतो, पण आपण त्या गोष्टीला त्या पद्धतीने बघितलं, अभ्यास केला, फक्त ऑब्झर्व जरी केलं ना, तरी तुम्ही सांगू शकतात की काय पर्पज असू शकतो. जसं फ्रॉग्स म्हणजे बेडकं फक्त पावसाळ्यातच तुम्हाला त्यांचा आवाज येताना दिसेल, कारण की त्यावेळेस त्यांचा ब्रीडिंग सीझन असतो, पाणी असतं तिथे, आणि पाण्यात बेडकं एकत्र येतात, तिथे ते पाण्यात अंडी टाकतात, आणि त्याच्यानंतर त्याच्यातून त्यांचे टॅटपोल्स बाहेर येतात, आणि त्यांची लाईफ सायकल पाणी आणि जमिनीवर कम्प्लीट होते. तिथे रात्रीच्या वेळेस ऊन नसतं. जसं फ्रॉग्सच पुन्हा एक्झाम्पल घेऊयात, त्यांची स्किन जी असते मॉइस्ट असते. जर त्यांना म्हणजे सूर्याचं एक्सपोजर मिळालं तर ती ड्राय होईल आणि ते त्याच्याने मरू शकतात, कारण की ते श्वास घेतात त्यांच्या त्वचे थ्रू पण आणि नाकपुड्यां थ्रू पण, तर त्यामुळे ते रात्री ऍक्टिव्ह असतात. बरेचसे प्राणी रात्री बघू शकत नाही आणि बरेचसे प्राणी रात्री बघू शकतात. या गोष्टीचा काही प्राणी फायदा उचलतात शिकार करण्यासाठी, तर काही प्राणी शिकार होण्यापासून वाचण्यासाठी रात्रीचा फायदा उचलतात. तर अशा पद्धतीची असते ही रात्र.
1: वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये रात्री पिक्चर्स घेता यावेत यासाठी टेक्नॉलॉजीमध्ये आता काय ॲडव्हान्समेंट झाली?
0: आता फॉर्च्युनेटली कॅमेरा टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झाली आहे, पण तरी ज्या पद्धतीने आपले डोळे ॲडजस्ट करतात वातावरणात अजून तेवढी ॲडव्हान्स झालेली नाही आहे. पण आम्ही बऱ्याच वेळेस टॉर्च लाईट, फ्लॅश लाईट याचा यूज करत असतो नाईट फोटोग्राफी करण्यासाठी. मी एक एक्झाम्पल देतो. मी पन्ना नॅशनल पार्कमध्ये होतो आता मागच्या वर्षी. तिथे रात्रीची सफारी आम्ही करत होतो, आणि रात्रीची सफारी करत असताना पुन्हा एक आम्हाला एक आऊल दिसला, आणि तो आऊल ऍक्च्युली पाण्याच्या जवळ म्हणजे मॅनमेड स्ट्रक्चर होतं, तिथे त्या पोलवर येऊन बसला, आणि मागच्या बाजूला एकदम इंग्रजांच्या काळातली जुनाट बिल्डिंग होती, आणि जसं आम्ही टॉर्च लाईट दिला त्याच्यावर, तर त्याची शॅडो जी आहे ती मागे त्या भिंतीवर जात होती, ठीक आहे. आणि ती जी शॅडो आहे, ती शॅडो त्याच्याबद्दल असलेले गैरसमज जे आहेत ते मला त्यावेळेस दाखवायचे होते त्या फोटोच्या थ्रू. त्यामुळे रात्रीच्या वेळेस पण आपण जर योग्य विचार केला तर अशा पद्धतीची फोटोग्राफी आपण करू शकतो, की जेणेकरून काहीतरी मेसेज ती फोटोग्राफी कन्वे करू शकते.
1: श्रोते हो, प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. रात्रीच्या वेळी काहीही दिसत नसताना वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आवाज आणि इतर साधनांच्या मदतीने कशी केली जाऊ शकते हे आज आपण जाणून घेतलं. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.

0: आकाशवाणी संप्रति वार्ता
1: आकाशवाणी एफ एम सेवेचं हे आहे धाराशिव केंद्र. सकाळचे 6:55 झाले आहेत. श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम. ऐकूयात भोळी भाबडी या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकर यांचं गीत.

वाणी जयराम यांनी गायलेली जगदीश खेबुडकर यांची रचना आत्तापणिकलीत संगीत होतं राम कदम यांचा. चित्रपट भोळी भाबडी. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले. चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या वाचाल.
0: सर, एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर, 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा, हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवा.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: श्रुती हो कार्यक्रमात आता विश्वविनायक या चित्रपटासाठी संजय उपाध्याय यांचे गीत ऐकूयात. सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

या चित्रपटासाठी गदी माडगुळकर यांचं गाणं आता आपण ऐकलं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरामध्ये. संगीत होतं स्नेहल भाटकर यांचं. आणि या गीतासोबतच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्र सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर या केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्र.

युगा युगाची गणना तुझी चूल आणि मूल हीच होती, भोगवादाची शिकार तू शोभेची बाहुली होती, घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा, तू दाखविला कसब तुझ्यातला गळून पडला अहंकार पुरुषातला, ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा।

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाचा आज पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ. देशभरात 10,000 ठिकाणी नशामुक्ती शपथविधी समारंभाचं आयोजन. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनं प्रतिबंध सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी. लोकमान्य टिळकांच्या सांस्कृतिक राष्ट्रवादानुसार देश मार्गक्रमण करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. करांचा अग्रिम म्हणून केंद्रांकडून राज्याला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी. लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी पटकावली 7 सुवर्णपदकं. एकूण 39 पदकांसह भारताची चौथ्या स्थानावर झेप. आता सविस्तर बातम्या. नशामुक्त भारत आणि विकसित भारत 2047 या संकल्पनांना साकार करण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाचा प्रारंभ करणार आहेत. देशातल्या तरुणांनी अंमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात लोकचळवळ उभी करावी असं आवाहन पंतप्रधान या उपक्रमाद्वारे करणार आहेत. जनजागृती, सामुदायिक सहभाग आणि सातत्यपूर्ण लोकसहभागाला प्रोत्साहन

0: व्यसनमुक्त भारत घडवण्याच्या सामूहिक राष्ट्रीय मोहिमेसाठी तरुण नागरिकांना एकत्र आणणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यानिमित्त आज देशभरात जवळपास 10,000 ठिकाणी एकाच वेळी नशामुक्ती शपथविधी समारंभ आयोजित केले जाणार आहेत. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली आहे. संसदेनं मंजूर केलेल्या या विधेयकाचं आता कायद्यात रुपांतर झालं असून यामुळे परीक्षा प्रणाली अधिक मजबूत पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार आहे. पेपरफुटीसह बनावट संकेतस्थळं बनावट प्रवेशपत्र संगणक नेटवर्कशी छेडछाड उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार आणि बेकायदेशीर मदत अशा 16 प्रकारच्या गैरप्रकारांचा आळा घालण्यासाठी या कायद्यात कठोर तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. लोकमान्य टिळकांनी रुजवलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या मार्गावर देश मार्गक्रमण करत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. पुण्यात लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 शहा यांच्या हस्ते काल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना शहा म्हणाले,
1: तिलक महाराज ने जब गणपती उत्सव और शिवाजी महोत्सव सुरू किया उन्होंने राष्ट्रवाद को देखते देखते सांस्कृतिक राष्ट्रवाद में बदलने का काम किया. उन्होंने आने वाले दिनों में देश के चलने की दिशा भी तय कर दी और कहा कि ये देश जब भी आजाद होगा इस रास्ते पर चलेगा. और वो व्यक्ति की दूरंदेशी देखिए, आज देश सांस्कृतिक राष्ट्रवाद के रास्ते पर चल पड़ा है, देश यही रास्ते पे चलता रहेगा.
0: दरम्यान देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम आणि अभेद्य करण्यात डोभाल यांचं योगदान अत्यंत मोलाचं असल्याचं शहा यांनी नमूद केलं. डोभाल यांची दूरदृष्टी धाडस आणि धोरणांमुळे देशाची सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट झाल्याचं ते म्हणाले. डोभाल यांनी यावेळी बोलताना पुण्याशी आपल्या शालेय जीवनाच्या आठवणी जोडलेल्या असल्याचं सांगितलं. त्याच शहरात लोकमान्य टिळकांच्या नावानं सन्मानित होणं हा आयुष्यातला अविस्मरणीय क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ रोहित टिळक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यांच्या वित्तीय व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं सर्व राज्यांना 1,09,000 कोटी रुपयांच्या कर वितरणाचा अतिरिक्त अग्रिम हप्ता वितरित केला आहे. राज्यनिहाय वाटपानुसार महाराष्ट्राला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळाला आहे. हा निधी 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या नियमित मासिक कर हस्तांतरणाव्यतिरिक्त देण्यात आला असून त्यामुळे राज्याच्या आर्थिक नियोजनाला मोठा आधार मिळणार आहे. पूर निवारणाच्या उपाययोजनांकरता केंद्रानं राज्यांना 2,117 कोटी रुपये दिले आहेत. त्यात महाराष्ट्राला 500 कोटी रुपयांचा निधी अग्रिम पहिला हप्ता म्हणून मिळणार आहे. तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात केली असून नवे दर कालपासून लागू झाले. यानुसार 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरची किंमत मुंबईत 2,690 रुपये इतकी झाली आहे. 5 किलो वजनाच्या छोट्या सिलेंडरचे दरही 808.50 रुपये या किमतीवरून कमी करून प्रति सिलेंडर 762 रुपये करण्यात आले आहेत. काँक्रोच जनता पार्टीसह इतर संघटनांना परदेशातून मिळत असलेल्या निधीची राज्य सरकारनं चौकशी सुरू केली आहे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी काल माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. चुकीच्या कामासाठी या निधीचा वापर होत असेल तर कारवाई केली जाईल असं भोयर यांनी सांगितलं.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 जुलै अखेर राज्यभरातून 53,74,039 पीक विमा अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी 50,26,685 अर्ज बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे तर 3,47,354 अर्ज कर्जदार शेतकऱ्यांचे आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी काल टिळकांच्या जन्मस्थळी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. राज्यात इतरत्र विविध संस्था संघटनांतर्फे टिळक पुण्यतिथीनिमित्त आदरांजलीचे कार्यक्रम पार पडले. छत्रपती संभाजीनगर इथं विश्व हिंदू परिषदेसह विविध संस्था संघटनांच्या वतीनं टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना काल अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली वाहण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर समाजानं चाललं पाहिजे असं जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल यावेळी म्हणाले. बीड इथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी जिल्हा प्रशासन पूर्ण पाठपुरावा करेल अशी ग्वाही जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिली. अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी बीड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यात आल्याची माहितीही आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली. महोत्सवानिमित्त समता सैनिक दलानं मानवंदना दिली. 1000 महिलांच्या सहभागानं पंचशील फेटा रॅली काढण्यात आली. नांदेड तसंच धाराशिव इथंही अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानातलं प्राणी संग्रहालय मिटमिटा इथल्या सफारी पार्कमध्ये स्थलांतरित करण्यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला असून परवानगी मिळताच स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी ही माहिती दिली. या पार्कमध्ये प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ नये आणि नैसर्गिक सावली मिळावी यासाठी नर्सरीमधूनच थेट 10-12 फूट उंचीची 150 झाडं लावली जाणार आहेत. येत्या हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाचं औचित्य साधून वृक्षारोपण करणार असल्याचं येडगे यांनी सांगितलं. लातूर जिल्ह्यात देवणी इथं मराठवाडा साहित्य परिषदेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात 2 पुस्तकांचं प्रकाशनही यावेळी झालं. ज्येष्ठ साहित्यिक धनंजय गुडसूरकर यांनी यावेळी बोलताना ग्रामीण भागात साहित्य चळवळींची आवश्यकता असल्याचं नमूद केलं. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी शानदार कामगिरी करत काल 7 सुवर्णपदकांची कमाई केली. जॅस्मिन बंबोरिया, प्रीती पवार, साक्षी चौधरी, प्रिया घांसास, अरुंधती चौधरी, सचिन सिवाच आणि अंकुश पंघाल यांनी सुवर्णपदकं पटकावली तर मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेन, जादूमणी सिंग आणि नरेंद्र बेरवाल यांनी रौप्यपदकं जिंकली. पॅरा अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या

रौप्य तर सेल्वा प्रभूनं कांस्य पदक जिंकलं. 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगला तर ज्युदोमध्ये उन्नती शर्माला कांस्य पदक मिळालं. या स्पर्धेत भारतानं एकूण 39 पदकं जिंकून चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. यामध्ये 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं काल उघडीप दिली, मात्र पुढील 4 दिवसात मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड आदी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान पैठणच्या जायकवाडी धरणात 57,266 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून धरणाचा पाणीसाठा 82% वर पोहोचला आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून 1100 तर डाव्या कालव्यातून 700 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाचा आज पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ. देशभरात 10,000 ठिकाणी नशामुक्ती शपथविधी समारंभांचं आयोजन. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनं प्रतिबंध सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी आणि लोकमान्य टिळकांच्या सांस्कृतिक राष्ट्रवादानुसार देश मार्गक्रमण करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.

0: डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे
2: गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये.
2: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: आकाशवाणी धाराशिव केंद्र, सकाळचे 7:21 झाले आहेत.
0: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
2: तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्ही

0: वर रामबाण उपाय.
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
0: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
0: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
2: विधान परिषद निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल माननीय आमदार बसवराजजी पाटील यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ
3: रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 परिमल मंगल कार्यालय धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे.
2: या सोहळ्यास सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन
3: रूपामाता परिवाराचे प्रमुख ऍडव्होकेट व्यंकटरावजी गुंड पाटील यांनी केलं आहे.
4: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय? आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
5: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
6: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
5: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक, सोरेगाव सोलापूर.
6: संपर्क 83 798 64 555.
7: स्वाभिमानी प्रतिज्ञेचा विजय उत्सव. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पायात चप्पल न घालण्याची प्रतिज्ञा करून गेली 10 महिने अनवाणी पायांनी फिरून बळीराजाच्या हक्कासाठी लढणारे लोकनेते श्री संजय पाटील दुधगावकर यांचा दहिफळ ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर नागरी सत्कार रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी ठीक 7:00. स्थळ खंडोबा मंदिर, दहिफळ, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव.
5: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी.
6: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या 4थ्या फेरीत व्हीव्हीपी पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या. आजची योग्य निवड, उद्याचं उज्ज्वल यश.
5: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक, सोरेगाव सोलापूर.
6: संपर्क 83 800 50 555.
8: आकाशवाणी धाराशिव केंद्र, सकाळचे 7:25 होत आहेत. श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी, आपली मराठी मुंबई केंद्रावरून आता सहक्षेपित करीत आहोत.

0: अजून 25 मिनिटं झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: अभिजात मराठी
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

0: श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून अखंडपणे सुरू असलेल्या मराठी विश्वकोश निर्मितीची प्रथमावृत्ती सांगता 2015 साली झाली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळानं मराठी विश्वकोश ज्ञान मंडळ तयार केला. मराठी विश्वकोश ज्ञान मंडळाअंतर्गत येणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची माहिती देण्याकरता आज आपल्याकडे मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वाई कार्यालयातील विद्याव्यासंगी सहाय्यक डॉक्टर स्नेहा दिलीप खोब्रागडे मॅडम आलेले आहेत. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: मॅडम, विश्वकोश खंडाचं काम पूर्ण झाल्यानंतर नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे विश्वकोश निर्मितीचं काम व्यापक होण्यासाठी मराठी विश्वकोश ज्ञान मंडळ अस्तित्वात आलीत, त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे.
1: पाश्चात्य जगतातील रेनेसान्स युग अर्थात प्रबोधनाचा काळ सर्वश्रुत आहे. या काळात विविध क्षेत्रात क्रांती होऊन विज्ञानाधिष्ठित समाजाचे आधुनिक पर्व अर्थात ज्ञाननिर्मितीचे पर्व सुरू झाले. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून मातृभाषिक विचारांची प्रगल्भता वृद्धिंगत करण्यासाठी कोश वाङ्मय निर्मितीचे कार्य तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. कोश वाङ्मय हे ज्ञान शाश्वत करण्याचे उत्तम माध्यम असल्याची जाण असणाऱ्या तर्कतीर्थांनी सर्व विषय संग्राहक अशा मराठी विश्वकोश खंडनिर्मिती या प्रकल्पाची योजना आखली. मराठी वर्णानुक्रमे अकारविल्य रचलेला अर्थात अंक या नोंदीपासून ज्ञेयवाद या नोंदीपर्यंत 1 ते 20 खंडात विभागलेल्या प्रथमावृत्तीची सांगता 2015 झाली. प्रथमावृत्तीच्या अनुषंगाने खंडनिर्मितीचे काम झाले असले तरी 1960 ते 2015 या प्रदीर्घ कालावधीत विषयाच्या नवनवीन शाखोपशाखांचा विस्तार झाला. नवनवीन संकल्पना विचार प्रवाह उदयास आले. त्यामुळे प्रकाशित झालेल्या खंडाच्या माहितीला अद्ययावत करण्याची गरज प्रकाशाने जाणू लागली. सुरुवातीच्या कार्यपद्धतीत विश्वकोश खंड मराठी वर्णानुक्रमे अकारविल्य रचलेला असल्याने मुद्रण प्रक्रियेत एखादी नोंद लेखन समीक्षण संपादन या प्रक्रियेत असल्यास त्याचा परिणाम पुढल्या नोंदींवर होत असे. या सर्व पार्श्वभूमीवर संपादन प्रक्रियेत गती देण्याकरिता विश्वकोश निर्मिती मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व प्रमुख संपादक दिलीप करंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यपद्धतीत नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे आमूलाग्र बदल करण्यात आला. त्यातूनच मराठी विश्वकोश ज्ञान मंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: मॅडम, आपण म्हणालात की नवीन कार्यपद्धती विकसित करण्यात आली. कशी होती ही कार्यपद्धती, त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे, काय सांगाल आपण?
1: ज्ञानमंडळाची संकल्पना ही विकेंद्रित पद्धतीने संपर्क तंत्रज्ञानाचा वापर करून कोशीय लेखनास आवश्यक समाज घटकांचा सर्वसमावेशकता वाढविण्याच्या दृष्टीने करण्यात आली होती. मराठी विश्वकोश ज्ञानमंडळे ही अंदाजित 60 विषयाधारित होती. ज्ञानमंडळ ही संकल्पना मुख्यतः 2 स्तरांवर कार्यान्वित करण्याचे धोरण होते. महाराष्ट्रातील नामांकित शैक्षणिक व संशोधन संस्था, विविध विद्यापीठे यांचा सक्रिय सहभाग घेण्याकरिता पालक संस्था म्हणून कार्यान्वित करण्यात आल्या. विद्यापीठांचा सहभाग कोशीय लेखनात घेण्याचे ठरविण्यात आले. मंडळातील सदस्यांनी विषय पालक म्हणून विषयांच्या पालकत्वाची जबाबदारी देण्याचे ठरविण्यात आले. सर्व पालक संस्थांसोबत मंडळाने रीतसर सामंजस्य करार सुद्धा केले होते. पालक संस्थेच्या स्तरावर विषयातील तज्ज्ञांना समन्वयक म्हणून नेमण्यात आले. विषयनिहाय साधारणतः 5 ते 6 विषय तज्ञांचे तज्ज्ञ सल्लागार मंडळ त्या त्या विषयात असावे असे ठरविण्यात आले. अशा प्रकारे ज्ञानमंडळात सर्वसाधारणपणे विषयपालक, तज्ज्ञ सल्लागार मंडळ आणि समन्वयक अशांचे नियोजन होते. विश्वकोश स्तरावरून विषयनिहाय दिलेल्या संपादकांकडून नोंदींवर अंतिम संस्करण संपादन करून नोंद थेट प्रमुख संपादकांच्या अंतिम मान्यतेकरिता ऑनलाईन पद्धतीने थेट संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: मॅडम, कोशीय लेखनाच्या पद्धतीत तंत्रज्ञानाचा वाटा अधिक आहे, आता त्याचा फायदा विज्ञान आणि तंत्रज्ञान या विभागाला कसा कसा झालाय याविषयी आम्हाला सांगा.
1: ज्ञानमंडळामार्फत विषयनिहाय नोंदी घेऊन त्या थेट संकेतस्थळावर नोंदी प्रकाशित करण्याचे होते. त्यामुळे जे काही अकारविल्यपण होतं नोंदींचं त्याचं अवलंबित्व संपुष्टात आलं. विषयांच्या सखोलतेला सुलभीकरणाला मुभा मिळाली. उदाहरणच द्यायचं झालं तर भौतिक विज्ञानातली उपयोजित शाखा म्हणून नॅनो टेक्नॉलॉजी अर्थात अब्जांश तंत्रज्ञान या विषयाला आपण बघतो. विश्वकोशाच्या संहिताखंडात सूक्ष्मातीत तंत्र

0: विद्या ही एकच नोंद आपल्याला दिसणार, पण त्याऐवजी अब्जांश तंत्रज्ञानाच्या ज्ञानमंडळाअंतर्गत त्यांच्या सखोलतेला म्हटल्याप्रमाणे क्वांटम डॉट्स, फुलरीन, बकी बॉल्स, नॅनो मटेरियल यांसारख्या स्वतंत्र नोंदी घेण्यात आलेल्या आहे. अर्थातच त्याच्या गर्भतेला आणि सखोलतेला मुभा मिळाली. विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील नोंदी ज्याही आपण लेखकांना देतो त्याचा एक ठराविक आराखडा ठरलेला असतो की आपल्याला ती नोंद कशा स्वरूपात लिहून घ्यायची आहे, त्याची व्याप्ती त्या नोंदींमध्ये किती असावी, त्यात दिलेले शब्दरचना किती कसं असावे किंवा परिभाषेचा वापर कसा करावा, असे संक्षेप, विस्तार या सगळ्यांची माहिती आपण लेखकांना पुरवून त्या नोंदी परिपूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. ज्ञानमंडळामार्फत विषयनिहाय नोंदी घेऊन त्या थेट संकेतस्थळावर प्रकाशित केल्यामुळे अकारविल्ले नोंदींवरचे अवलंबित्व संपुष्टात आले. विषयांच्या सखोलतेला आणि सुलभीकरणाला मुभा मिळाली. उदाहरणार्थ भौतिकीची उपयोजित शाखा म्हणून अब्जांश तंत्रज्ञान अर्थात नॅनोटेक्नॉलॉजीला आपण म्हणतो. विश्वकोशाच्या संहिताखंडात सूक्ष्मातीत तंत्रविद्या या नावाने एकच नोंद आहे, परंतु त्याला स्वतंत्र ज्ञानमंडळ स्थापन केल्याने क्वांटम डॉट्स, फुलरीन, बकी बॉल्स, नॅनो मटेरियल यांसारख्या महत्वपूर्ण संकल्पनांवरही नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. विश्वकोशीय लेखनाची एक शास्त्रशुद्ध पद्धत असते. कोशीय लेखन करीत असताना विषयावरील जे ज्ञान उपलब्ध आहे ते संकलित करून वस्तुनिष्ठ आणि स्थूल परिचयाच्या स्वरूपात शक्य तितक्या सुलभतेने जिज्ञासू वाचकांपर्यंत पोहोचवणे हे मुख्यतः विश्वकोशाचे कार्य आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील नोंद लेखन करत असताना लेखकांनी काही बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. प्रत्येक नोंदींचे स्वरूपानिशय किंवा स्वरूपानिहाय नोंद विषयाची व्याप्ती व तिच्यात मुकर्रर केलेली शब्दसंख्या लक्षात घेतली पाहिजे. त्यात किती संक्षेप आहेत, त्यात कशा परिभाषा वापरायच्या आणि कुठून वापरायच्या याच्या संदर्भात आपण नीट आराखडे सुद्धा तयार केलेले आहेत विशेषतः लेखकांसाठी. याचा वापर करून त्यांनी नोंद लेखन करावी ही अपेक्षा असते.
1: मॅडम, या नोंदींचा विज्ञान आणि तंत्रज्ञान कक्षाला जसा फायदा झाला तशा या नोंदी घेताना आणि एकंदरीतच खूप अडचणी आल्या असतील, तर त्या कोणत्या होत्या त्यावेळेला?
0: कोशीय लेखन करीत असताना आधुनिक विद्यांमध्ये पारंगत असणारे विद्वान मराठी भाषेत लेखन करण्यास उत्सुक्त नसतात. याचे सढळ एक कारण म्हणजे शब्दरचना त्यांना करणं अवघड जातं, परिभाषा पुरेशा मिळत नाही. विश्वकोशातील लेखनाच्या विषयाबद्दल तज्ज्ञ व्यक्तींकडून लेखन करून घेण्याची पद्धत आहे, परंतु तज्ज्ञ ही विशेषण कुणाला लावावे याबद्दल मतभेद असू शकतात. विशिष्ट विषयाचे तज्ज्ञ विश्वकोशातील लेखनासाठी उपलब्ध होणे अनेकदा कठीण असते. लेखन करण्याकडे कल नसणे, कल असला तर त्या क्षेत्रातील कामातील व्याप बराच असल्यामुळे विश्वकोशीय लेखनासाठी सवड नसणे, आणि सवड असली तरी आपला वेळ संकल्पनात्मक आणि परिचयात्मक अशा लेखनासाठी देण्यापेक्षा स्वतःच्या अभ्यास क्षेत्रावर सर्जनशीलतेला देण्यासाठी किंवा संशोधन लेखन करण्यासाठी ते वेळ घालवतात. म्हणजे यासारखी अनेक कारणं विज्ञान आणि तंत्रविद्यांच्या लेखन करण्यामागे असू शकतात. मराठी विश्वकोशातील ज्ञानमंडळ हे विविध विषयाच्या तज्ज्ञांचे मुक्त व्यासपीठ असल्यामुळे या माध्यमातून वाचकाला विशिष्ट आणि वस्तुनिष्ठ ज्ञान उपलब्ध होत असते. तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि थोडक्यातच ज्ञानमंडळाच्या मदतीने या अडचणीवर आपण मात करू अशी अपेक्षा राहील.
1: मॅडम, मराठी विश्वकोश ज्ञान मंडळाच्या माध्यमातून आपण अनेक तज्ज्ञांना कोश निर्मिती प्रक्रियेमध्ये सामील करून घेत आहोत. आता या अंतर्गत काय उद्दिष्ट यामुळे साध्य झालेली आहेत याविषयी सांगा.
0: कोशीय लेखन करीत असताना अचूकता, अद्यावतता, बंदिस्तपणा, नेमकेपणा आणि वस्तुनिष्ठता हे 5 गुण विशेषण आवश्यक असतात. कोशीय लेखन किंवा समीक्षण पद्धतीशास्त्राची ओळख होण्यासाठी विश्वकोश स्तरावरून नोंदींचे आराखडे तयार करण्यात आलेले आहे. संकल्पना, तत्वे आणि सिद्धांत, चिन्हे व प्रतीके, संस्था, चरित्रात्मक इत्यादींसाठी आराखडे देण्यात आलेले आहेत. म्हणजे जर मी उदाहरणच द्यायचं झालं तर चरित्रात्मक नोंदींमध्ये काय असावं, म्हणजे पहिल्या परिच्छेदामध्ये त्यांच्या जन्ममृत्यूपासून, तर दुसऱ्यामध्ये त्यांच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा कालावधी, आणि तिसऱ्या परिच्छेदामध्ये त्यांनी जे काही अचीवमेंट केलेलं आहे याबद्दलचे आराखडे आपण तयार केलेले आहेत, तर ते आपण लेखकांना देतो. लेखक आम्ही

0: लेखकांना हे सगळे आराखडे अवगत करण्यासाठी विविध कार्यशाळा बैठका या माध्यमातून देऊन त्यांना प्रशिक्षण देतो. मराठी विश्वकोशाच्या ज्ञान मंडळ या मार्फत मराठी विश्वकोशाचे संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण होत असल्याने लेखकांना ते वाचण्याबद्दल उत्सुकता असते. www.marathiviswakosh.org असे या ज्ञान मंडळाच्या संकेतस्थळाचे नाव आहे. लेखक समीक्षक यांच्या सोयीसाठी मी म्हटल्याप्रमाणे ज्ञान सरिता, मराठी विश्वकोश, परिभाषा कोश, मराठी शुद्ध लेखन नियम अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ज्ञान सरिता अंतर्गत नोंद म्हणजे काय, आशय संपादन कसे करावे, भाषा संपादन कसे करावे, संदर्भ कसे निवडावेत, भाषांतर आपण जेव्हा एखाद्या नोंदींचं करतो ते कसं असावं, ज्ञानमंडळ ही संकल्पना आणि त्यातूनच जी आपली ज्ञानसंस्कृती समृद्ध होणार आहे याबद्दलच्या काही विशेष तज्ञांकडून लिहिलेल्या नोंदी आपण संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या आहे. ज्ञानमंडळाच्या मार्फतीने आज तागायत विज्ञान व तंत्रज्ञान कक्षेतील जवळपास 2500 नोंदी ज्ञानमंडळाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 400 ते 500 लेखकांनी सहभाग घेतलेला आहे. मराठी विश्वकोशाच्या ज्ञानमंडळाच्या संकेतस्थळाला 83 लाखाहून अधिक अभ्यासक वाचकांनी भेटी दिलेल्या आहेत.
1: मॅडम, ही खरोखर अभिमानास्पद गोष्ट आहे की 83 लाख लोकांनी आपल्या या संकेतस्थळाला भेटी दिलेल्या आहेत. खूप छान. आज आपल्याकडे डॉक्टर स्नेहा दिलीप खोब्रागडे मॅडम, मराठी विश्वकोश ज्ञान मंडळाच्या विज्ञान आणि तंत्रविद्या कक्षा याविषयी माहिती सांगण्यासाठी आल्या होत्या. मॅडम, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: अभिजात मराठी, आपली मराठी हा कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांना मी नेहमीप्रमाणे आवाहन करते की श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय आम्हाला या ईमेलवर नक्की कळवा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन विषय आणि नवीन वक्त्यांसह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: आपली मराठी.
4: अभिजात मराठी.

0: अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम आपण ऐकला, प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आणि श्रोते हो, हा कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणी धाराशिव केंद्राने. सकाळचे 7:40 होत आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात आपण स्वप्नील बांधोडकर यांनी गायलेल्या काही रचना ऐकणार आहोत. सुरुवातीला ऐकूयात चंद्रशेखर साणेकर यांची रचना, संगीत अशोक पत्की यांचं आहे.

0: दूध स्वारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध स्वारीज, साठी गल्ली सोलापूर।
1: पीएम जय, अब गरीबों की जय बन गई है।

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: श्रुती हो ही रचना होती मिलिंद जोशी यांची. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.
1: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी.
2: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीत व्हीव्हीपी पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या. आजची योग्य निवड उद्याचं उज्ज्वल यश.
3: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
2: संपर्क 83 850 555.
4: विधान परिषद निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल माननीय आमदार बसवराजजी पाटील यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ
5: रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 परिमल मंगल कार्यालय धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे.
4: या सोहळ्यास सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन
5: रूपामाता परिवाराचे प्रमुख ऍडव्होकेट व्यंकटरावजी गुंड पाटील यांनी केलं आहे.

0: विधान परिषद निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल माननीय आमदार बसवराजजी पाटील यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ
1: रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 परिमल मंगल कार्यालय धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे.
0: या सोहळ्यास सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन
1: रूपामाता परिवाराचे प्रमुख ऍडव्होकेट व्यंकटरावजी गुंड पाटील यांनी केलं आहे.

श्रोते हो, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकल्यात मिलिंद जोशी यांची रचना. संगीत होतं अशोक पत्की यांचं. आजच्या कार्यक्रमात आपण स्वप्नील बांधोडकर यांनी गायलेल्या काही रचना ऐकल्यात. याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्र सकाळचे 8 वाजता आहेत. समाचार प्रभात हे वार्तापत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

श्रोतेहो, काही गाणी ही फक्त कानांना नाही तर थेट हृदयाला स्पर्श करून जातात. काळ बदलतो, पिढ्या बदलतात, पण अशा सुरेल गीतांची जादू मात्र कायम तशीच राहते. असंच एक छानसं गाणं आता आपण ऐकलं ब्लॅकमेल या चित्रपटासाठी किशोर कुमार यांच्या आवाजात. कार्यक्रमात आता चाचा भतीजा या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत ऐकूयात. शैलेंद्र सिंग यांच्या स्वरामध्ये, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आहे.

श्रुते हो, आज 2 ऑगस्ट. 2 ऑगस्ट हा दिवस फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा दिवस फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिवस म्हणून साजरा केला जातो. श्रुते हो, मैत्री केवळ एक नातं नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत चालणारी एक सुंदर भावना असते. आनंदात हसवणारा आणि संकटात खंबीरपणे साथ देणारा असतो तो खरा मित्र. मैत्री ही रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठी असते, कारण ती मनाने जोडलेली असते. ऐकूयात असंच एक छानसं गाणं शोले या चित्रपटातील.

श्रोतेहो, या सदाबहाराच्या गीतातून प्रत्येक शब्द मैत्रीचं महत्त्व अधोरेखित करतो. मैत्री म्हणजे विश्वास, प्रेम, आपुलकी आणि संकटाच्या काळात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भावना. यासोबतच लखलक चंदेरी हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणी धाराशिव केंद्र, सकाळचे 8:30 होत आहेत. श्रोतेहो, राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आता सहक्षेपित करीत आहोत.

0: राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार सुरुवात. केंद्र सरकारकडून राज्यांना करवितरणाचा अतिरिक्त हप्ता वितरित. महाराष्ट्राला 7022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना देशभरात आदरांजली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पुण्यात प्रदान. आणि ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत भारताची 4थ्या स्थानावर झेप. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरस्थ प्रणालीद्वारे नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाला सुरुवात करणार आहेत. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्धच्या 100 आठवड्यांच्या देशव्यापी जनभागीदारी मोहिमेची सुरुवात या अभियानाद्वारे करण्यात येईल. देशभरातल्या 10,000 हून अधिक ठिकाणांहून तरुण या कार्यक्रमात सहभागी होतील. माय भारत स्वयंसेवक, माय भारत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, युवा मंडळं, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठं आणि 125 हून अधिक सहयोगी आध्यात्मिक संस्था या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होणार आहेत. राज्यांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देत विकास कामांना अधिक गती मिळावी या उद्देशानं केंद्र सरकारनं सर्व राज्यांना 1,09,000 कोटी रुपयांच्या करवितरणाचा अतिरिक्त अग्रिम हप्ता वितरित केला आहे. राज्यनिहाय वाटपानुसार महाराष्ट्राला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. या अतिरिक्त निधीमुळे राज्यांना पायाभूत सुविधा उभारणी, विविध विकास प्रकल्प, भांडवली खर्च तसंच लोककल्याणकारी योजनांसाठी आवश्यक आर्थिक तरतूद अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना काल देशभरात

0: आदरांजली अर्पण करण्यात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय असंतोषाचे जनक प्रखर राष्ट्रवादी विचारवंत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना स्मृतिदिनी अभिवादन केलं. पुण्यात लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे लोकमान्यांच्या स्मृतिदिनी दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याला जनआंदोलनाचं स्वरूप देत सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना जनमानसात रुजवली असं प्रतिपादन शाह यांनी यावेळी केलं. अजित डोभाल यांच्याविषयी बोलताना राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम आणि अभेद्य बनवण्यात त्यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे असं सांगून शाह म्हणाले,
1: कोई व्यक्ति जब समाज के किसी भी क्षेत्र में बहुत बड़ा काम करता है तब वो व्यक्ति नहीं रह जाता. और मैं मानता हूं कि आज तिलक पुरस्कार जो अजित डोभाल जी को मिला है इस देश के लिए जीने वाले इस देश के लिए काम करने वाले हर क्षेत्र के नागरिकों के लिए एक बहुत बड़ा प्रेरणा का स्थान बनेगा.
0: अजित डोभाल यांचा सन्मान हा राष्ट्रसेवा राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम करताना त्यांनी भारताच्या सुरक्षा धोरणाला नवे आयाम दिले असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ रोहित टिळक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. युवकांनी समर्पण त्याग आणि कर्तव्य भावनेनं विकसित भारताच्या उभारणीत सहभागी व्हावं असं आवाहन अजित डोभाल यांनी यावेळी केलं. पुरस्काराला उत्तर देताना ते म्हणाले,
2: लोकमान्य तिलकजी के जीवन को समझना उनकी गहराइयों को देखना उसके लिए उस समय के काल उस समय के मजबूरियां दयनीयता को शायद हम लोग उसकी कल्पना नहीं कर पाते. विशेषकर जो हमारा युवा वर्ग है वो सोचता है शायद जिसे हम स्वतंत्रता कहते हैं शायद उनको लगता है कि स्वतंत्रता केवल वह करने की जो आपकी इच्छा है. स्वतंत्रता ये नहीं थी. हमारे युवाओं को ये सोचने की आवश्यकता है कि जिस मार्ग पर जो भारत की उनकी परिकल्पना थी वो क्या थी और क्या भाव था राष्ट्र निर्माण का.
0: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काल महाराष्ट्रात सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी काल पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नीट पीजी परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. येत्या 30 ऑगस्ट रोजी ही परीक्षा होणार आहे. परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीनं सुरळीत पार पडावी या दृष्टीनं त्यांनी बैठक घेतली. त्यांनी परीक्षेशी निगडीत आयुर्विज्ञान राष्ट्रीय परीक्षा मंडळ तंत्रज्ञान भागीदार तसंच इतर संबंधित घटकांकडून करण्यात आलेल्या तयारीची माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अपवांना बळी न पडता परीक्षा मंडळ आणि आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या अधिकृत सूचनांचं पालन करण्याचं आवाहन नड्डा यांनी केलं आहे. जंतर मंतर इथं झालेल्या आंदोलनातील प्रमुख सहभागी कॉक्रोच जनता पार्टी आणि इतर काही संस्थांना मिळालेल्या परदेशी मदतीविषयी महाराष्ट्र राज्य सरकारनं चौकशी सुरू केली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी याविषयी माहिती दिली. या निधीचा वापर कसा करण्यात आला याची चौकशी सुरू आहे. सक्तवसुली संचालनालय देखील या प्रकरणाची समांतर चौकशी करत असल्याचं त्यांनी सांगितलं. हा निधी बेकायदेशीर कामांसाठी वापरल्याचं आढळून आल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल असं भोयर यांनी स्पष्ट केलं आहे. उझबेकिस्तानचे परराष्ट्रमंत्री सैदव बख्तियार ओदिलोविच आजपासून भारताच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या दौऱ्यादरम्यान ओदिलोविच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतील. दिल्लीत आयोजित एका व्यापार मंचाच्या कार्यक्रमातही ते सहभागी होतील. पेरू देशात नाझका शहरात पर्यटकांना स्थलदर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या एका विमानाचा अपघात होऊन 13 पर्यटक मृत्युमुखी पडले. स्थानिक एरोडियाना कंपनीच्या या विमानाच्या अपघातांच्या कारणांचा तपास सुरू असल्याचं पेरूच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात आज भारताच्या तन्वी शर्मा हिचा सामना व्हिएतनामच्या थुई लिन गुएन हिच्याशी होईल. टेनिसमध्ये भारताच्या रामकुमार रामनाथन आणि विजय सुंदर प्रशांत यांनी काल जर्मनीतील बॉन खुल्या स्पर्धेच्या दुहेरीचे

0: विजेतेपद पटकावलं. या भारतीय जोडीनं इंग्लंडचा स्कॉट डंकन आणि स्वीडनचा ॲडम हेनोनन यांचा 7-6, 6-3 असा पराभव केला. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांसह एकंदर 39 पदकं जिंकून काल पदक तालिकेत 4थ्या स्थानावर झेप घेतली. 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांसह भारतानं मुष्टीयुद्ध स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. यातील शेवटची 2 सुवर्णपदकं अंकुश पांघल आणि सचिन शिवाचनं जिंकली. सुवर्णपदक जिंकणाऱ्या इतर भारतीय मुष्टीयोद्ध्यांमध्ये जास्मिन लंबोरिया, प्रीती पवार, साक्षी चौधरी, प्रिया घांसस आणि अरुंधती चौधरी यांचा समावेश आहे. पॅरा अथलेटिक्समध्ये सोमन राणानं पुरुषांच्या शॉटपुट F57 प्रकारात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतलं भारताचं पहिलं सुवर्णपदक तर शुभम जुयालनं रौप्यपदक जिंकलं. लांब पल्ल्याचा धावपट्टू गुलवीर सिंगनं 10,000 मीटर शर्यतीतील रौप्यपदकानंतर 5,000 मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली. स्पर्धेच्या एकाच आवृत्तीत ट्रॅक अँड फील्ड ॲथलीट प्रकारात 2 पदकं जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. तसंच 5,000 मीटर प्रकारात राष्ट्रकुल पदकं जिंकणाराही तो पहिलाच भारतीय आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीबद्दल खेळाडूंचं अभिनंदन करून भविष्यात आणखी मोठे टप्पे गाठण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज कर्नाटक, केरळ, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 2 दिवसात उत्तरेकडील काही राज्यात तसंच अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार बेटांवरही मुसळधार पावसाची शक्यता विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार सुरुवात. केंद्र सरकारकडून राज्यांना कर वितरणाचा अतिरिक्त हप्ता वितरित. महाराष्ट्राला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना देशभरात आदरांजली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पुण्यात प्रदान. आणि ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत भारताची 4थ्या स्थानावर झेप. राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. 8:40 झाली आहेत. श्रोतेहो, सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मिलिंद जोशी यांच्या आवाजातील काही रचना.

0: दूध स्वारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध स्वारीज, साठी गल्ली सोलापूर।
1: विधान परिषद निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल माननीय आमदार बसवराजजी पाटील यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ
2: रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजता परिमल मंगल कार्यालय धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे।
1: या सोहळ्यास सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन
2: रूपामाता परिवाराचे प्रमुख ऍडव्होकेट व्यंकटरावजी गुंड पाटील यांनी केलं आहे।
0: VVP पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू।
3: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दरवर्षी उत्कृष्ट निकाल,
0: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त। VVP पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर,
3: संपर्क 83 798 64 555।

0: श्रोते हो, भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.
1: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी.
2: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीत व्हीव्हीपी पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या. आजची योग्य निवड उद्याचं उज्ज्वल यश.
3: एमबीए मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त व्हीव्हीपी पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.

0: संपर्क 83 800 50 555।
1: स्वाभिमानी प्रतिज्ञेचा विजय उत्सव। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पायात चप्पल न घालण्याची प्रतिज्ञा करून गेली 10 महिने अनवाणी पायांनी फिरून बळीराजाच्या हक्कासाठी लढणारे लोकनेते श्री संजय पाटील दुधगावकर यांचा दहिफळ ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर नागरी सत्कार। रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता। स्थळ खंडोबा मंदिर दहिफळ, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव।

श्रोते हो, मिलिंद जोशी यांच्या स्वरातील आणि संगीतातील काही रचना आपण ऐकल्यात भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात. याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 9 वाजता आहेत. आता देश की सुरीली धडकन विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. आपण ते ऐकू शकाल 10 वाजेपर्यंत. 10 वाजता आमच्या केंद्रावरून कार्यक्रम बालजगत.

0: श्रुती हो, आपण ऐकत होतात विविध भारती मुंबईचे कार्यक्रम. आम्ही ते सहक्षेपित केले. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. एफ एम बँडच्या 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. बालजगत हा बालदोस्तांसाठी कार्यक्रम काही क्षणातच.
1: विधान परिषद निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल माननीय आमदार बसवराजजी पाटील यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ
2: रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 परिमल मंगल कार्यालय धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे.
1: या सोहळ्यास सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन
2: रूपामाता परिवाराचे प्रमुख ऍडव्होकेट व्यंकटरावजी गुंड पाटील यांनी केलं आहे.
3: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
4: VVP पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी.
5: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या 4थ्या फेरीत VVP पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या. आजची योग्य निवड उद्याचं उज्ज्वल यश.
6: NBA मानांकन प्राप्त, MSBTE उत्कृष्ट दर्जा प्राप्त VVP पॉलिटेक्निक, सोरेगाव सोलापूर.
5: संपर्क 83-850-555.
7: स्वाभिमानी प्रतिज्ञेचा विजय उत्सव. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पायात चप्पल न घालण्याची प्रतिज्ञा करून गेली 10 महिने अनवाणी पायांनी फिरून बळीराजाच्या हक्कासाठी लढणारे लोकनेते श्री संजय पाटील दुधगावकर यांचा दहिफळ ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर नागरी सत्कार रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता. स्थळ खंडोबा मंदिर, दहिफळ, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव.
0: श्रुती आता प्रसारित करीत आहोत बालजगत हा बालदोस्तांसाठी कार्यक्रम. यामध्ये ऐकूयात किक बॉक्सिंग स्पर्धेत राज्यस्तरीय सुवर्णपदक मिळवलेला विनायक शेषराव भाकरे या बालमित्राशी अणघा पुराणिक यांनी केलेल्या गप्पा गोष्टी.

0: बालमित्रांनो नमस्ते. बालजगत या कार्यक्रमात मी अनघाताई सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बालमित्रांनो, तुमच्या भेटीला नवीन नवीन मित्रमैत्रिणी येत असतात. त्यांच्या कला, त्यांचे छंद, ते एखाद्या खेळामध्ये निपुण असतात, ते सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेत असतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक अगदी छोटा बालमित्र आलेला आहे आणि तो एका वेगळ्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेला आहे. त्याची ओळख आपण त्याच्याकडूनच करून घेऊया. तुझी ओळख आमच्या बालमित्रांना करून दे.
1: माझे नाव विनायक शेषराव भाकरे आहे.
0: विनायक शेषराव भाकरे हा बालमित्र तुमच्या भेटीला आलेला आहे. तर विनायक, तुझं खूप खूप स्वागत आहे. तुझ्या शाळेचं नाव आधी आपल्या बालमित्रांना आपण सांगूया.
1: माझ्या शाळेचे नाव तेरणा पब्लिक स्कूल आहे.
0: बर, आणि तू कितवी शिकतोस?
1: मी आता चौथी.
0: तर बघितलं बालमित्रांनो, हा इतका छोटा आहे. तर विनायक, तुला कोणकोणते खेळ जास्त आवडतात आमच्या बालमित्रांना सांग.
1: मला किक बॉक्सिंग हा खेळ आवडतो.
0: कसा असतो बरं तो?
1: त्याला आपले कराटे माहितीत ना, तसं खेळतात.
0: बर, हाताचा आणि पायाचा दोन्हीचा वापर करावा लागतो.
1: हा,
0: पण मग तुला का वाटलं की

0: हाच खेळ आपण खेळावा, तू कोणाचा खेळ बघितलास किंवा कोणी मुलं अशी खेळतात का, काय सांगशील?
1: मी माझ्या मित्राचा खेळ बघितला.
0: कुठे बघितलास?
1: मी लातूरला बघितला.
0: बर, मग तुला वाटलं की आपण पण शिकायला पाहिजे. आणि मग तुला कोण शिकवतं आता हे किक बॉक्सिंग?
1: मला ओमकार झालटे सर शिकवतात.
0: आणि तू किती वर्षापासून खेळतोस?
1: मी 4 वर्षापासून हा खेळ खेळतो.
0: म्हणजे तू पहिलीत होतास त्यावेळेस?
1: पहिलीत होतो मी.
0: मग त्याच्यामध्ये असं असते का रे की मोठ्या मुलांचा वेगळा गट आणि तुझा वेगळा गट, काय सांगशील?
1: मोठ्या मुलांचा वेगळा गट असतो आणि छोट्या मुलांचा वेगळा गट असतो.
0: सुरुवात कशी केलीस पण, म्हणजे तू जेव्हा पहिल्यांदा खेळायला सुरुवात केलीस तेव्हा कसं असतं सांग ना, मला काहीच माहिती नाहीये.
1: तेव्हा सर जंप घेतात, किक शिकवतात, पुन्हा पॅडवर किक घेतात, त्यानंतर सर आमची गार्ड घालतात आणि फाईटची प्रॅक्टिस घेतात.
0: बर, त्याच्यासाठी मग लागत असेल ना पायाला हाताला कुठे?
1: नाही, गार्ड असतात.
0: बर, काय असते बरं ते गार्ड? म्हणजे
1: गार्ड म्हणजे चेस्ट गार्ड, ते छातीला लावायचं, सिन पॅड हाताला आणि पायाला लावायचे.
0: हेल्मेट पण असतं, म्हणजे कुठेही लागायचं असते. बरं, मग हेल्मेट मधून कसं दिसतं आपल्याला? समोर आपला तुझा मित्र आहे समजा, तो खेळतोय तुझ्या बरोबर,
1: ते फक्त इथून बाजूने कव्हर करतो, डोळ्यापासून पूर्ण दिसते.
0: पण म्हणजे नजर एक सारखी ठेवावी लागत असेल ना,
1: पुढच्या प्लेअरच्या डोळ्यात डोळे घालून बघावे लागते.
0: तेच मला विचारायचं होतं की तू खेळताना जर सगळं घातलंस, जसं की क्रिकेट खेळताना डोक्याला घालतात, नंतर पायाला घालतात, मग त्यांना कसं दिसतं? आजूबाजूचं काहीच दिसत नाही, ते समोरच बघतात. मग तुला पण तसंच करावं लागत असं. बर, पहिली म्हणजे तुझी मॅच आपण असं म्हणूया की तू दुसऱ्या गावाला कधी गेला होतास खेळायला?
1: पहिल्यांदा नगरला गेलो होतो.
0: बर,
1: एक पुण्याचा प्लेअर होता त्याच्यासोबत मी फाईट खेळली आणि त्याला हरवलं आणि मग मी गोल्ड मेडल घेतलं.
0: तू कितवीत होतास त्यावेळेस?
1: त्यावेळेस मी दुसरीत होतो.
0: आणि तोपर्यंत तुला छान आलं होतं खेळायला, म्हणजे तू दुसऱ्या गावाला जाऊन गोल्ड मेडल मिळवलंस.
1: हो.
0: आणि मग तो मुलगा पण तुझ्या एवढाच होता?
1: हो.
0: तयारी कशी करून घेतली, त्याच्यासाठी किती दिवस तयारी केलीस?
1: त्याच्यासाठी मी 1 वर्ष तयारी केली.
0: आणि कशी, किती वेळ रोज?
1: रोज 1 तास.
0: मग गेल्यानंतर आधी फाईटच सुरू करतात की बाकीचं काही करायला सांगतात?
1: आधी गेल्यावर वॉक करायला सांगतात, नंतर थोडा वेळ किक घेतात, त्यानंतर फाईटची प्रॅक्टिस घेतात.
0: बर, आपण तुझ्या या खेळाकडे तर वळूच या, थोडीशी तुझी दुसरी माहिती पण आपण घेऊ की तुझ्या शाळेची वेळ कशी असते, शाळेत कधी जातोस?
1: मी सकाळी 8 वाजता बसमध्ये जातो आणि शाळा 3:30 वाजता सुटते.
0: बर, आणि मग नंतर तू आल्यानंतर काय करतोस?
1: मी आल्यानंतर बॅग ठेवतो, हातपाय धुतो आणि थोडं जेवतो, किक बॉक्सिंगचा ड्रेस घालतो, नंतर टिफिन बॅगमध्ये बॉटल, किक पॅड घेऊन, शूज घालून कराटेला जातो.
0: बर, आणि रोज असते प्रॅक्टिस?
1: हो.
0: आणि कुठे करतोस?
1: यशराज शाळेवर.
0: शाळेमध्येच? म्हणजे ग्राउंड आहे का बंदिस्त जागा आहे, कसं आहे?
1: ग्राउंड आहे.
0: ग्राउंड वरती करतोस रोज प्रॅक्टिस?
1: हो.
0: आणि रोज 1 तास?
1: हो.
0: मग तू घरी आल्यानंतर शाळेचा होमवर्क कसा करतोस, कधी करतोस?
1: घरी मी 7 वाजता येतो, 7:30 पर्यंत मी हातपाय धुतो आणि 8 पर्यंत मी जेवतो, त्यानंतर 8 ते 9 मी अभ्यास करतो.
0: बर, आणि टीव्ही बघतोस?
1: टीव्ही नाही बघत.
0: बिलकुल नाही बघत?
1: बिलकुल नाही.
0: अरे बापरे, बर हुशार आहेस मग. बर, तुझ्या घरात कोण कोण असतं?
1: माझ्या घरात माझी दीदी, मम्मी, पप्पा आणि मीच असतो.
0: दीदी केवढी आहे?
1: दीदी 6th मध्ये जाते आता.
0: तुझ्यापेक्षा मोठी आहे ती. मग तुला अभ्यासात मदत करते का?
1: हो.
0: आणि किक बॉक्सिंग मध्ये फाईट करतोस का तिच्याशी कधी?
1: नाही
0: ना.
1: नाही.
0: बर, तू अभ्यास आणि शाळा आणि हे किक बॉक्सिंग खेळतोस, मग ह्याच्यामध्ये कधी अभ्यास राहिला तर घरी कोण रागवत का, आई बाबा का? अभ्यास राहतच नाही तुझा कधी?
1: अभ्यास राहतच नाही माझा.
0: बर, आणि कधी असं होतं का की खूप खेळून आला आणि कंटाळा आला म्हणून दप्तर टाकून दिलं, बॅग टाकून दिली, उचललं नाही, मग त्याच्यासाठी कधी आई बाबा रागवतात का?
1: माझं तसं कधी झालेलंच नाही.
0: बर, तू सगळं व्यवस्थित करतोस, मग लाड कोण करतं जास्त?
1: मम्मी पापा दोघही लाड करतात.
0: बर,

0: मला सांग, तू किकबॉक्सिंगच्या खेळामध्ये पहिल्यांदा जेव्हा गोल्ड मेडल मिळवलंस तेव्हा तुला वाटलं होतं का की आपण गोल्ड मेडल मिळवू शकू, किंवा काय वाटलं होतं त्यावेळेस जेव्हा जाणार आहेस खेळायला? तू खूप लहान होतास आणि तू दुसऱ्या गावाला जाऊन खेळलास, त्यावेळेस तुला कसं वाटलं?
1: त्यावेळेस मला थोडीशी भीती वाटत होती, पण सरनी मला सपोर्ट केला, मम्मी पप्पाने मला सपोर्ट केला, त्यामुळं मग मी त्याला हरवलं.
0: आणि तू किती दिवस गेला होतास बाहेर?
1: 4 दिवस.
0: मग सोबत कोण होतं घरातलं?
1: कोणीच नव्हतं.
0: तू एकटाच गेला होतास?
1: हा, सरांबरोबर.
0: बर, मग तिथे गेल्यानंतर तुला असं नाही वाटलं की मम्मी पप्पा कुणीच नाहीये? घाबरला नाहीस?
1: घाबरलो नाही मी.
0: आणि रडला नाहीस जाताना मम्मीला घेऊन चल माझ्या बरोबर किंवा काही?
1: हो, रडलेलो.
0: हा,
1: पण नंतर मी बस स्टँडवर गेलो, मग मी सरांसोबत गेलो.
0: पण कसं वाटलं सांग ना, मम्मीला सोडून पहिल्यांदा खेळायला जाताना दुसऱ्या गावाला कसं वाटलं?
1: थोडीशी भीती वाटत होती.
0: आणि मम्मीची आठवण आली का 4 दिवसामध्ये?
1: हो.
0: तिथं कसं होतं बरं, तुमचं शेड्यूल कसं होतं, दैनंदिन कसं होतं काम?
1: आम्हाला सकाळी ब्रेकफास्ट मध्ये पोहे चहा देत होते, लंच मध्ये भाजी चपाती वरण भात
0: बर
1: सलाद देत होते.
0: कोणती भाजी तुला जास्त आवडते?
1: मला पनीरची भाजी आणि मेथीची भाजी जास्त आवडते.
0: आणि टिफिन मध्ये काय नेतोस? डब्यामध्ये
1: भाजी चपाती
0: नेतोस. बर, ते दोन लंच आणि ब्रेकफास्ट मध्ये. नंतर मग प्रॅक्टिस साठी वेळ कसा असायचा? तू जेव्हा गेलास तिकडे का सगळ्या स्पर्धाच होत्या, कसं होतं स्वरूप कसं होतं तिथलं?
1: पहिल्या दिवशी माझं वजन मापलं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझी फाईट झाली आणि तिसऱ्या दिवशी मला गोल्ड मेडल भेटलं.
0: अरे वा. मला सांग की वजन कमी भरतं का कधी आणि त्याच्यातून बाहेर पडतं का, बाद होतं का, असं काही होतं का?
1: हा, वजन जर आपलं कमी झालं तर आपल्याला पाणी पिऊन तिथं आपल्याला ते वॉर्निंग देते 3 दा.
0: बर,
1: की वजन वाढवा. मग आपल्याला त्या 3 वॉर्निंग मध्ये वजन वाढवावं लागतं.
0: कसं वाढवायचं ते?
1: ते आपल्याला वाढवायला देतात.
0: बर, तुमचे सर सांगतात तुम्हाला कसं वाढवायचं ते? मग ते तिथं वाढतं वजन परत?
1: हो.
0: तुझं तसं काही झालं नाही?
1: नाही.
0: कोणाचं असं झालेलं, त्यांचा कसा अनुभव आहे?
1: ते मोठ्या मुलांचं झालतं, त्यांचं वजन जरा जास्त होतं, त्यांना रनिंग करून वजन कमी करायला सांगितलं.
0: हा, मग कमी करायला सांगितलं तसं वाढवता पण येत आहे. पण काही असं झालंय का कोणत्या मुलाचं की त्याला वजनच भरलं नाही आणि खेळताच आलं नाही, असं काही झालंय?
1: हो, झालेलं आहे.
0: मग कसं वाटलं असेल बरं त्याला?
1: त्याला
0: वाईट वाटलं?
1: वाईट वाटलं.
0: मग तुमचं जाताना वजन करतात का? इथून जाताना केलं होतं तुझं वजन?
1: हो, केलं होतं.
0: म्हणजे ते व्यवस्थित बसतंय हे बघितलं होतं?
1: हो.
0: बर, मला असं सांग की जेव्हा गोल्ड मेडल मिळालं तेव्हा मम्मी पप्पा कोणीच नव्हते तिथं, मग तुला कसं वाटलं, काय सांगशील?
1: मला थोडं
0: आनंद झाला?
1: आनंद नाही झाला.
0: मग
1: मला दुःख झालं
0: का?
1: मला गोल्ड मेडल भेटलं पण माझी मम्मी पप्पा तिथं
0: जवळ नाहीत. हा, बरोबर आहे. बाबा, तू फोन केला असेल ना त्यांना?
1: हो, केलं
0: लगेच. हा, आणि त्यांचंही लक्ष तुझ्याकडेच असेल?
1: हो.
0: आणि इकडे आल्यानंतर जेव्हा तू गोल्ड मेडल घेऊन आला, मग शाळेमध्ये कसं तुझं स्वागत झालं, कसा सत्कार झाला?
1: शाळेमध्ये प्रिन्सिपल सरांनी माझं नाव घेतलं, मला पुढे बोलवलं आणि मला गोल्ड मेडल गळ्यात घातलं आणि माझा सत्कार केला.
0: मग तेव्हा मम्मी पप्पा होते ना?
1: मम्मी पप्पा घरी होते,
0: शाळेत नव्हते आले.
1: नव्हते आले.
0: बर, आता मला सांग की तुला जेव्हा सत्कारासाठी उभं केलं तेव्हा तुला कसं वाटलं आणि इतर मुलांनी तुझ्याकडे कसं बघितलं, त्यांना कसं वाटलं बरं?
1: मला आनंद झाला.
0: आणि इतर मुलांना तुझ्यापासून प्रेरणा मिळाली असेल ना की आपण पण खेळायला पाहिजे काहीतरी?
1: हो.
0: बर, आता तू हे गोल्ड मेडल मिळवलंस, तुला किती मिळाले बरं मेडल आतापर्यंत?
1: 4.
0: सगळे गोल्ड मेडल मिळाले?
1: हो.
0: कुठे कुठे जाऊन आला नंतर?
1: आधी नगरला गेलो, त्यानंतर लातूरला गेलो, त्यानंतर डबल नगरला गेलो आणि लास्टला जेव्हा मी नगरला गेलतो ना तेव्हा मला तिथं मी 2 इव्हेंटमध्ये फाईट खेळल्या.
0: बर,
1: मग मला 2 गोल्ड मेडल भेटले.
0: 2 इव्हेंटमध्ये काय फरक होता पण?
1: पहिल्या इव्हेंटमध्ये पॉईंट फाईटमध्ये फक्त टच करायचं आणि ती फाईट स्टॉप होती 2 सेकंदासाठी, त्यानंतर डबल स्टार्ट होती. पण लाईट कॉन्टॅक्ट मध्ये तसं काहीच नसतं, डायरेक्ट एकदा फाईट स्टार्ट केली ना 3 मिनिट लगातार फाईट असते.
0: किती मिनिटापर्यंत खेळावं लागतं हे?
1: हे 3 मिनिटपर्यंत एक फाईट
0: स्पर्धेमध्ये, एक फाईट. बर, आणि कसं असतं कुस्तीत, कसं असतं चीत करतात, तसं ह्याच्यात काय असतं? बरं, हरणं म्हणजे काय असतं?

0: हरवायचं म्हणजे काय असतं?
1: हरवायचं म्हणजे
0: समोरच्याला आपण त्याला हरवायचंय,
1: हां,
0: मग त्याला फाईट करून तू कसं करतोस, म्हणजे पाडतोस खाली का तुमच्याकडे कसं पॉइंट धरलं जातं किक बॉक्सिंग मध्ये?
1: ज्याच्याकडे आहे ना जास्त पॉइंट असतात ना त्याला विजेता केलं जात.
0: पण पॉइंट कसे मिळतात? म्हणजे आता कुस्तीत कसं आपण पाठीवरती पाडलं की चित केलं जातं, कसं आहे तुमच्याकडे जिंकणं म्हणजे काय?
1: आमच्याकडे एक पंच किंवा किक हेडला मारले ना, किक हेडला मारलं 2 पॉइंट असतात,
0: बर,
1: पंच हेडला मारलं 1 पॉइंट असते.
0: म्हणजे ते खेळाचे नियम आहेत, त्याप्रमाणे फाईट केल्यानंतर पॉइंट मिळतात.
1: हो,
0: ज्याचे पॉइंट जास्त तो जिंकणार.
1: हा
0: बरं,

0: आणि आता तू जेव्हा शेवटची आता जी खेळून आलास त्याला किती दिवस झालेत मॅच खेळून आलास?
1: त्याला 4-5 महिने झाले असतील.
0: बर, काय होता बरं अनुभव आता त्याचा?
1: आता
0: मुलगा किती मोठा होता तुझ्या समोर का तुझ्या एवढाच होता? त्याची कशी तयारी होती आणि तुझी कशी तयारी होती?
1: तयारी आमच्या दोघांची बी सेमच होती. पण त्याचं वजन माझ्याहून एक आहे जास्त होत. माझं वजन 22 होत, त्याचं 23 होत.
0: बर,
1: मग आमच्या दोघांची फाईट लागली तर मी त्याला हरवलं.
0: बर, पहिलं जेव्हा तू फाईट करून गोल्ड मेडल मिळवलंस आणि आत्ताचे 4-5 महिन्यापूर्वी तुला स्वतःला काय फरक वाटतोय की आपल्यामध्ये काय सुधारणा झाली? तुझं वय वाढलंय, अजून काय तुला वाटतंय की आपण काय शिकलोय जास्त?
1: मी जास्त फाईट शिकलोय, स्टंट शिकलोय, अजून किक बी नवीन नवीन शिकलोय.
0: बर, आणि आता पुढे काय शिकायचंय? अजून
1: पुढे आता तेच शिकायचंय, पण आता स्टंट आहेत ना ते जरा नवीन नवीन शिकायचे.
0: आणि मला असं सांग की वय वाढेल मोठ्या गटामध्ये तू जाशील

0: मग तेव्हा अजून काय तुला आपल्यामध्ये जास्त सुधारणा करावी लागेल, काय काळजी घ्यावी लागेल?
1: मला हरभरे, बदाम असे कडधान्य खावावे लागतील, भाजी पोळी खावावी लागेल, तेव्हा माझ्या अंगात ताकद येईल आणि मग सर मला फाईट अजून जास्त शिकवतील आणि त्यांनी मग मी मग मोठा झालो ना मग त्यांना हरवणार.
0: म्हणजे तुझ्याकडे बघून असं वाटत नाही की तू हा खेळ खेळत असेल, तुला स्वतःला वाटतंय का की आपली शक्ती कमी पडते, ताकद कमी पडते, काय सांगशील?
1: मला असं वाटत नाही की माझी शक्ती कमी पडते, माझी ताकद कमी पडते.
0: आणि नवीन प्रकार ह्याच्यामध्ये आता तुला काय शिकायचंय पुढे?
1: मला पुढे अजून नवीन नवीन स्टंट शिकायचे.
0: किती वर्षापर्यंत शिकायचं असतं
1: हे? आपल्याला जेवढ्या दिवस शिकायचं असते तेवढ्या दिवस
0: प्रॅक्टिस ठेवायची चालू सारखी. बर, आणि आता कुठल्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, कुठल्या स्पर्धा आहेत आता?
1: आता स्टेट लेवलच्या आहेत.
0: हो, आतापर्यंत त्या कुठल्या होत्या? जिल्हा लेवलच्या होत्या, आता स्टेट लेवलला जाणार. कशी तयारी करणार त्याची?
1: मी आता सर आता माझी फाईटची प्रॅक्टिस घेईन ना.
0: आणि तुला कोणता विषय जास्त आवडतो?
1: मला मॅथ्स हा विषय जास्त आवडतो.
0: आणि मोठेपणी काय व्हायचंय तुला?
1: मला मोठ्यापणे डॉक्टर व्हायचंय.
0: मग आता डॉक्टर व्हायचंय आणि किक बॉक्सिंग पण करायचंय, तर हे दोन्ही कसं करता येईल? आता अभ्यास पण वाढणार तुझा वरचेवर, तू आता चौथीत परत पाचवीत, मग नंतर अभ्यास वाढणार आणि ह्याचे पण स्टंट वाढणार, मग कसं करणार तू? वेळ कसा देणार त्याला?
1: मग त्याला सर मग उशिरा कराटे घेतील, त्याने मग मी अभ्यास करेल. सर 7 ते 8 घेतील आणि मग मी 6 ते 7 पर्यंत सर्व अभ्यास करून टाकेल आणि 7 ते 8 मग कराटेला जाईल.
0: म्हणजे तू अभ्यासासोबत करतच राहणार आहेस?
1: हो.
0: असं नाही चालत करे की आपण आठवड्यातून 1 दिवस किंवा 2 दिवसच प्रॅक्टिसला गेलो आणि परत आपण नाही गेलो तर चालतं का?
1: तर आपला जाडपणा वाढतो.
0: बर.
1: आळस येतो. खेळायला जा वाटत नाही.
0: म्हणजे रोज जायलाच पाहिजे.
1: हो.
0: कधी कंटाळा येत नाही जायचा?
1: नाही,
0: दररोज जावंच वाटतं तुला.
1: हो.
0: बर, आणि मग त्याच्यासाठी घरी परत काय तयारी करतोस, व्यायाम किंवा काही असं?
1: घरी मी फक्त अभ्यासच करतो.
0: तिथे जाऊन सगळा खेळ खेळतोस?
1: हो.
0: बर, विनायक मला असं सांग की ह्या सगळ्या तुझ्या खेळाची सुरुवात कशी झाली आणि तुला प्रेरणा कोणाकडनं मिळाली?
1: मला यशराज शाळेच्या रेखा जवळेकर ह्या टीचरने मला खेळ म्हणले, किक बॉक्सिंग हा खेळ खेळ म्हणले, तो खूप इंटरेस्टिंग आहे, मग मी चालू केलं.
0: त्यांचं ऐकून तुला प्रेरणा मिळाली?
1: हो.
0: आणि तुला असं वाटलं की आपण हा खेळ खेळायला पाहिजे?
1: हो.
0: अजून खूप टप्पा आहे आणि तुझं वय पण खूप लहान आहे. मला असं एक सांग की आता जसं वय वाढेल, तू सांगितलंस की 3 मिनिटाची एक फाईट असते, तसं परत जास्त मिनिटाची असते का तेवढंच मिनिटाची असते?
1: पुन्हा तेवढ्याच मिनिटाची असते.
0: मग वेगवेगळ्या स्टंट वापरायचे असतात?
1: स्टंट नसतात फाईट मध्ये, स्टंट वापरायचे नसतात.
0: बर, मग कसं असतं पुढची तू जाणार आहेस स्टेट लेवलला, तिथे स्वरूप कसं असणार आहे?
1: तिथं बी असंच असणार आहे की काही पंचच मारायचे.
0: फक्त तिथे स्टेट लेवलवर मुलं येणार आहेत. आणि कुठे असणार आहे ती स्पर्धा?
1: ती स्पर्धा पुण्याला असणार.
0: बर, तर तुला ह्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. तू छान तयारी कर, शाळेचं पण नाव छान पुढे येईल तुझ्यामुळे आणि आपल्या धाराशिव जिल्ह्याचं पण नाव पुढे येईल. आणि असंच खेळत राहा आणि छान तंदुरुस्त राहा. तू आलास आणि आमच्या बालमित्रांशी इतका छान संवाद साधलास त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: श्रुतीहो, बालजगत हा बालदोस्तांसाठी कार्यक्रम आत्ता आपण ऐकला, त्यामध्ये किक बॉक्सिंग स्पर्धेत राज्यस्तरीय सुवर्णपदक मिळवलेला विनायक शिष्यराव भाकरे या बालमित्राशी अणघा पुराणिक यांनी केलेल्या गप्पा गोष्टी आपण ऐकल्यात. याबरोबरच हा कार्यक्रम आता संपला. आकाशवाणी धाराशिव केंद्र, सकाळचे 10:26 होत आहेत.
1: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी.
2: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या 4थ्या फेरीत व्हीव्हीपी पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या. आजची योग्य निवड, उद्याचं उज्ज्वल यश.
1: MBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त व्हीव्हीपी पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
2: संपर्क 83 800 50 555.

0: श्रोते हो, आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपण ऐकूया संगीताची साथ, तबल्यावरचे हात,
1: गायकांचा सुरेल आवाज, अगदीच आपल्या आवडत्या गीत बहार या कार्यक्रमात.
0: ऐकायला विसरू नका दररोज सकाळी ठीक 11:30 वाजता
1: विविध स्वरांनी झुळझुळणाऱ्या कर्णमधुर लहरींवर, अर्थात आकाशवाणी धाराशिव केंद्रावर.

कार्यक्रमां संबंधीचं एक निवेदन ऐकूयात. आज सायंकाळी 7:30 घरशिवार या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल पावसाळ्यात शेतकऱ्यांनी स्वतःची घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं. त्यानंतर आरोग्य बळीराजाचं हे सदर. यामध्ये मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन याविषयी माहितीचा भाग पहिला. तज्ज्ञ डॉक्टर आहेत स्मिता शहापूरकर आणि वांगी लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती. आणि उद्याचा हवामान अंदाज संकलन आणि निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं. सादरकर्ते आहेत किशोर पवार. तेव्हा जरूर ऐका आज सायंकाळी 7:30 घरशिवार हा कार्यक्रम.

0: कशी कशी
1: अशी शिनगार लुटाया जमतील येडी पिशी
0: असं होय
1: कैकांची खुशी

एका बारा भानगडी या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं, कृष्णा कल्याणी सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये. संगीत होतं राम कदम यांचं. श्रोतेहो, गीतांजली या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात भैरू पैलवान की जय या चित्रपटासाठी प्रभाकर जोग यांच्या संगीत नियोजनातील जगदीश खेबुडकर यांचं गीत, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा आवाज.

भैरू पैलवान की जय या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेले जगदीश खेपूळकर यांचे गीत आपण ऐकलं. संगीत होता प्रभाकर जोग यांचा आणि श्रुती हो. याबरोबरच गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्र, सकाळचे 11 वाजले आहेत. आता नाट्यपराग हा नाट्यपदांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत.

0: बाळ गंधर्व यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद आता आपण ऐकलं. श्रुती हो, नाटक होतं विद्याहरण.
1: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी.
2: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीत व्हीव्हीपी पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या.

0: तुमची योग्य निवड उद्याचं उज्ज्वल यश.
1: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त, VVP पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
0: संपर्क 83 800 50 555.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात वाहतो ही दुर्वाची जुडी या नाटकातील बाळ कोल्हटकर यांचं नाट्यपद माणिक वर्मा यांच्या स्वरामध्ये.

एकच प्याला या नाटकासाठी प्रभाकर कारेकर यांच्या आवाजातील वि स गुर्जर यांचं नाट्यपद आता आपण ऐकलं. आणि श्रुती हो, याबरोबरच नाट्यपराग हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 11:30 झाली आहेत. गीतबहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला सौदागर या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचे गीत ऐकूयात लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत नियोजनामध्ये. आवाज आहे मोहम्मद अजीज आणि सुदेश भोसले यांचा.

श्रोतेहो, गीत बहार या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं सौदागर या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत. आता ऐकूयात साथी या चित्रपटासाठी हसरत जयपुरी यांचं गाणं. कुमार सानू आणि विपिन सचदेव यांच्या युगलस्वरामध्ये संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

श्रुते हो गीत बहार या कार्यक्रमात आता ऐकू यात नरसिंहा या चित्रपटासाठी जावेद अख्तर यांचे गीत. उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या आवाजात, संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

उदित नारायण अलका याग्निक आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातील समीर यांचं गाणं आता आपण ऐकलं. संगीत होतं जतीन ललित यांचं आणि चित्रपट कुछ कुछ होता है. श्रोते हो गीत बहार या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात

आहे. श्रोतेहो, गीतबहार या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात मुझसे दोस्ती करोगे या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत आशा भोसले, अलका याग्निक आणि उदित नारायण यांच्या सुरामध्ये. संगीत आहे राहुल शर्मा यांचं.

मुझसे दोस्ती करोगे या चित्रपटातील या गीतासोबतच श्रोते हो गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्र दुपारचे 12 वाजता आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आता सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अमृता खानोलकर आपल्या सर्वांचं स्वागत करते. नमस्कार. सख्यांनो, एका आईची इच्छा काय असते? की आपल्या मुलाचं पालन पोषण नीट व्हावं, उत्तम संस्कारांनी ते घडावं, हेच ना. खर तर सामान्यत ही भावना प्रत्येक आईची असतेच, पण जेव्हा हीच आई स्वतःच्या मुलाबरोबरच इतर मुलांचा जेव्हा विचार करते, तेव्हा तो विचार आदर्श तर नक्कीच घेण्यासारखा असतो. तो तिचा गुण तिला समाजात वेगळं स्थानही देऊन जात असतो. आपल्याला कृष्णाचं पालन पोषण करणाऱ्या यशोदेचं महत्व, छत्रपती संभाजीराजांसाठी जीवनदायी ठरलेल्या धाराऊंचं ज्वलंत उदाहरण सर्वांनाच माहिती आहे. ह्याच आपल्या संस्कृतीचा किंवा परंपरेचा वसा जपणाऱ्या, विचार जपणाऱ्या आणि वागणाऱ्या काही महिला आजही आपल्या समाजामध्ये आहेत. अनेक प्रसंगांमधून किंवा घटनेतून आपण अशी उदाहरणं आजही बघतो, ऐकतो. तर अशाच एका मैत्रिणीचा अनुभव आज आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी सुरुवातीला ऐकूया हे एक आईची महती सांगणारं गीत.

0: श्रोतेहो मैत्रिणींनो, जगभरात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. स्तनपानाचं महत्व, प्रोत्साहन आणि समर्थन करण्यासाठी अनेक संस्था संघटना याविषयी कार्य करत असतात. बाळांना आवश्यक पोषक तत्व पुरवण्याचा स्तनपान हा सर्वोत्तम मार्ग आहे. पण काही कारणांनी, म्हणजेच जर त्या मातेला प्रकृती अस्वास्थ्य असेल, ते बालक काही वैद्यकीय कारणास्तव आईपासून वेगळं राहणार असेल, किंवा प्रसूतीवेळी मातेचं दगावणं असेल, किंवा इतरही अनेक काही कारणं की ज्यामुळं त्या नवजात शिशूला आईच्या दुधापासून वंचित राहावं लागतं, अशावेळी आज समाजात किंवा मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या मिल्क बँकचा उपयोग होत असतो. स्तनदा मातांनी दान केलेलं दूध अशा ठिकाणी साठवून ठेवल्यामुळं अनेक गरजू नवजात बालकांना त्याचा उपयोग होतो. कारण आईच्या दुधाचं पोषण मूल्य हे त्या नवजात शिशूसाठी अन्य कोणत्याही उपचारांपेक्षा अधिक महत्वाचं ठरत असतं. आणि याच गोष्टीचं महत्व आज समाजामध्ये असणं, रुजणं गरजेचं आहे. कारण एक आईच दुसऱ्या आईचा किंवा म्हणूया दुसऱ्या बालकाचा विचार करून हे सत्कार्य करू शकत असते. तर या दूधदानाचं महत्व किंवा मिल्क बँकचं कार्य आणि यापासून मिळालेलं समाधान, एकूणच हे सगळे अनुभव आता आपण ऐकणार आहोत आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात, जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त. तेव्हा ऐकूया 18+ नवजात बालकांना अमृतपान उपलब्ध करून देणाऱ्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी.
1: नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. स्टुडिओमध्ये आलेले आहेत वरदा भिडे अंदुरकर. खरं तर खूप पुण्याचं काम त्यांनी केलेलं आहे असं म्हणायला पाहिजे. दूध माता त्या झालेल्या आहेत आणि याविषयीचीच अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम वरदाजी, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
2: धन्यवाद. नमस्कार.
1: तर सर्वप्रथम हे विचारायचं होतं की ही प्रेरणा कुठून मिळाली, का वाटलं असं की आपण दूध दान करावं?
2: माझ्यासाठी ही प्रेरणा खूप नैसर्गिक होती. माझ्या बाळाच्या गरजेपेक्षा जास्त दूध तयार होत होतं आणि आईच्या दुधाला अमृत किंवा लिक्विड गोल्ड म्हणलं जातं हे मी कायम वाचलं होतं किंवा ऐकलेलं होतं. तर मी दवाखान्यात चौकशी केली. मला डॉक्टरांकडून कळलं की अकाली जन्म झालेल्या बाळांना किंवा खूप कमी वजनाच्या बाळांना, प्रीमॅच्युअर बेबीज आपण म्हणतो, त्यांना हे दूध आपल्याला डोनेट करता येऊ शकतं जर आपल्याकडे जास्त हे होत असेल तर. तर मग तिथून मला माहिती मिळाली सर्वात पहिल्यांदा दवाखान्यातून आणि मग मी ते डोनेट करायला चालू केलं. मुख्य म्हणजे घरी कायम असे संस्कार

0: होते. माझे आई वडील, पती, सासू सासरे नेहमी समाजकार्यात सगळ्यात पुढे असतात. तर लहानपणापासून आई वडिलांकडून हेच संस्कार मिळाले की समाजाकडून आपल्याला कायम खूप मिळालेलं असतं, तर आपण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जमेल तेवढं जमेल त्या रूपात समाजाला परत दिलं पाहिजे. त्यामुळे ह्यातून ते प्रोत्साहन माझ्यासाठी मिळालं.
1: बरोबर. ह्याच्याबद्दल कुठं आधी वाचलेलं होतं?
0: कुठेच वाचलं नव्हतं. मी दवाखान्यात चौकशी केली. एक्स्ट्रा दूध मला कारण ओतून द्यावं लागत होतं.
1: बरोबर.
0: तर मला असं वाटलं की ह्याचं काहीतरी आपण ह्याला कारणी लावू शकतो. तेव्हा मी दवाखान्यात चौकशी केली. तेव्हा मला डॉक्टर सविता चौगुले यांनी माहिती दिली सगळ्यात पहिल्यांदा.
1: ओके. आपण ह्या गोष्टी ठरवतो पण यासाठी घरच्यांचा आणि किंवा डॉक्टरांचा सपोर्ट कसा मिळाला?
0: खूप मोठा सपोर्ट मिळाला. मुख्य सर्वात आधी आई वडिलांचा, डॉक्टरांचा, आणि नंतर बाळणपणानंतर सासरी गेल्यावर सासू सासऱ्यांचा सुद्धा. सगळे उच्च शिक्षित आणि अतिशय पुढारलेले लोक असल्यामुळं सगळ्यांचा दृष्टिकोन हाच होता की आपल्याला जर काही जमतंय, आपल्या बाळाचं पोट भरून जर आपल्या दुसऱ्यांना देऊ शकतोय तर आपण ते नक्की करावं. आणि मुख्य म्हणजे दवाखान्यातून खूप सपोर्ट मिळाला. कारण जे कर्मचारी असतात मिल्क बँकचे किंवा बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये, ते घरी येऊन कलेक्ट करून जातात.
1: बरं.
0: त्यामुळे हे खूप सुरक्षित आणि सोपं असतं डोनेट करायला. म्हणजे आईला बाहेर सुद्धा पडावं लागत नाही घरातून, इतकं ते सोयीचं आहे.
1: बरोबर. साधारण कितव्या दिवसापासून सुरुवात केली तुम्ही?
0: मी पहिल्या महिन्यापासून चालू केलं. 20 दिवसानंतर केली. मी 6 महिने डोनेट केलं, आता नाही करत आहे.
1: बरं. साधारण ही प्रक्रिया कशी असते?
0: आता आपण डायरेक्ट ब्रेस्ट फीड करतो किंवा पंप अँड डंप करून आपण जे जास्त दूध उरतं ते आपण पंप करून फेकून देतो.
1: बरोबर.
0: तर ते पंप केलेलं जे दूध असतं एक्स्ट्रा ते आपल्या नॉर्मल मिल्क बॅग्स म्हणून मिळतात.
1: बरं.
0: हा, तर ते दूध स्टोअर करायच्याच बॅग्स असतात. त्या मिल्क बॅगवाले प्रोव्हाइड सुद्धा करतात आपल्याला. त्याच्यात ते दूध स्टोअर करायचं आणि नॉर्मल आपल्या घरातल्या फ्रीजमध्ये ठेवायचं किंवा फ्रीजरमध्ये. इतकं ते सोपं असतं. त्याला काही आपल्याला प्रोसेस करावी लागत नाही. त्याच्यामध्ये किचकट आपल्याला काही करायला लागत नाही. फक्त तेवढं थोडस काळजीपूर्वक ते पंप करून स्टोअर करायचं. पंप आपल्याला घ्यावा लागतो वेगळा. आजकाल जनरली सगळे घेतात. पंपिंग हे खूप कॉमन झालेलं आहे.
1: बरं.
0: त्यामुळे ब्रेस्ट पंप मिळतो जनरली. तर आपण पंप करून तेवढं फक्त काळजीपूर्वक आपण काही मिनिटं जर इन्व्हेस्ट केली तर त्याच्यामुळे दुसऱ्या बाळांचा जीव वाचू शकतो.
1: तुम्ही म्हणालात की महिन्यानंतर सुरू केलं ते जवळजवळ 6 महिने तुम्ही हे देत होतात. मग हे डेली देत होतात तुम्ही? म्हणजे रोजचं होतं?
0: हो. म्हणजे मी काय करायचे, रोज थोडं थोडं जे एक्स्ट्रा उरायचं ते मी स्टोअर करायचे आणि एक 3-4 बॅग साठल्या की मी फोन करायचे मिल्क बँक मध्ये. मग ते येऊन कलेक्ट करून जायचं.
1: साधारण किती दिवस टिकतं? आपण
0: फ्रीझर मध्ये ठेवलेलं 4 महिने टिकतं.
1: बरं.
0: फ्रीझर मधलं? हा. फ्रीज मधलं 4 दिवस टिकतं.
1: समाजात काय काय गैरसमज आहेत का याबद्दल?
0: ह्याच्याबद्दल बऱ्याच अंधश्रद्धा आहेत. एकतर घरातल्यांचा मुळात सपोर्ट नसतो किंवा दुसऱ्यांना आपण दिलं तर आपल्या बाळाला कमी पडेल, किंवा स्टोअर करायची जर सोय आहे तर आपल्याच बाळासाठी स्टोअर करावं, पुढे जाऊन कमी झालं तर ह्याला देऊया बाकीच्यांना द्यायपेक्षा, हे एक असतं. किंवा असं पण असतं की फार दूध पंप करते एक्स्ट्रा म्हणजे मग कॅल्शियम कमी होईल अंगातलं, किंवा आईच्या प्रकृतीवर परिणाम होईल, बाळाच्या प्रकृतीवर परिणाम होईल, असे बरेच गैरसमज असतात. आता माझ्या किंवा माझ्या बाळाच्या प्रकृतीवर कुठलाही नकारात्मक परिणाम झालेला नाहीये हे केल्यामुळे. त्यामुळे हे गैरसमज आहेत. हे मेडिकली प्रूव्हन काहीच नाहीये पण ह्या सगळ्या गैरसमज आहेत समाजातले. डॉक्टर असं कधीही सांगत नाहीत की तुम्ही एक्स्ट्रा पंप केलं तर तुमची हेल्थ खराब होईल किंवा बाळाची हेल्थ खराब होईल. हे मेडिकली प्रूव्हन नाहीये. कुठल्याही डॉक्टरकडून तुम्हाला हे ऐकायला मिळणार नाही.
1: खरं.
0: गैरसमज असा पण एक आहे की ते स्टोअर करणं खूप कॉम्प्लिकेटेड आहे किंवा कटकटीची प्रोसेस आहे किंवा ते दरवेळी जाऊन कोण देणार. ब्लड डोनेशनला कसं आपल्याला त्या कॅम्पला जावं लागतं रक्तदान करायला किंवा याला, घरी येऊन घेऊन जात नाहीत अजून तरी. तर हा पण एक गैरसमज असू शकतो की दरवेळी तिकडे कोण जाणार किंवा ते स्टोअर करायचं म्हणजे फार कटकटीचं असेल, आता मी माझं बाळ सांभाळू का हे करत बसू, ह्याच्यामुळे सुद्धा ते पुढे येत नसतील कदाचित. तर मला हे परत परत सांगायचंय की ते अतिशय सोपं आहे. तुम्ही फक्त एका बॅग मध्ये तुमचं उरलेलं दूध घालून फ्रीज मध्ये ठेवून टाकायचं आणि ते घरी येऊन घेऊन जातात
1: अगदी.
0: तर तुमचे तेवढे 2 मिनिटं तुम्ही जर ते सिंक मध्ये होतायच्या ऐवजी पिशवीत ओतून फ्रीज मध्ये ठेवलं तर त्याचा खूप मोठा उपयोग
1: होऊ शकतो. ह्याची जर तुम्ही योग्य प्रकारे प्रक्रिया समजून घेतली, मला असं वाटतं मिल्क बँकवाले सुद्धा सांगत असतील ही प्रक्रिया, हा, तर ती योग्य ती समजून घेतली तर काय हरकत आहे आपण ह्या गोष्टी करायला? जेव्हा आपण हे दूध साठवतो त्याच्यामध्ये तर तेव्हा काय काळजी घ्यावी किंवा स्वच्छता कशा पद्धतीनं?
0: मिल्क बॅग्स अनयुज्डच असतात. आपल्या नॉर्मल प्लास्टिकच्या पिशव्या असतात झिपलॉकवाल्या. तुम्ही पंप केलेलं दूध बाटलीतून फक्त पिशवीत ओतून ठेवायचं, बाकी काहीच नाही, आणि ती पिशवी फ्रीजमध्ये ठेवून टाकेल. एवढीच प्रक्रिया, त्याच्या पलीकडे काहीच नाही.

0: काहीच नाही.
1: म्हणजे आपण एनिवेज पंप करतोच, बाटलीत दूध आपण पंप करतो, ते सिंकमध्ये ओतून द्यायच्याऐवजी पिशवीत ओतून फ्रीजमध्ये ठेवा, एवढंच आहे, बाकी काही नाही.
0: म्हणजे खरंच खूप साधी सोपी सरळ प्रक्रिया आहे, फक्त की आपलं मन मोठं करण्याची गरज आहे थोडीशी. की काही का असे ना की आपल्या दुधानं जर एखाद्याचा जीव वाचत असेल, आणि ह्याला मला असं वाटतं की घरच्यांचा सुद्धा तेवढाच सपोर्ट महत्वाचा आहे. की एखादी समजा स्तनदा माता तुमच्याकडे जर हा प्रस्ताव मांडत असेल, तर मोठ्या मनानं तुम्ही देखील याला सपोर्ट करा. मी असं म्हणते की त्या पुण्यामध्ये तो तुमचाही वाटा थोडासा येऊ शकतो की तिथ्या चांगल्या कामामध्ये. आईच्या दुधाचं महत्व काय वाटतं?
1: आईच्या दुधाला जसं त्याला अमृताचा दर्जा दिलेला आहे, तर त्याचप्रमाणे ते अतिशय महत्वाचं असतं. खास करून जे नवजात बाळ असतात, अकाली झालेली प्रीमॅच्युअर बेबीज, किंवा जे फुल टर्म असतात पण वजन खूप कमी असतं, त्यांच्यासाठी औषधा इतकंच महत्व आहे आईच्या दुधाचं. कारण त्याच्यामुळे त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते, त्यांची शक्ती लवकर भरून येते असे. आणि आता दवाखान्यामध्ये त्यांना ज्याला आपण पावडरचं दूध म्हणतो ते त्यांना देतात, पण शेवटी ते आईच्या दुधाशी कम्पेअर नाही होऊ शकत. म्हणजे आईच्या दुधातून जे त्यांना आवश्यक घटक मिळतात वाढीसाठी, त्यामुळे त्याचं औषधा इतकंच महत्व आहे. प्रीमॅच्युअर बेबीजना खास करून ते अतिशय महत्वाचं आहे, कारण पावडरच्या दुधाने तेवढी रोग प्रतिकारक शक्ती त्यांची डेव्हलप होत नाही.
0: खरंय. ह्याच्यासाठी काही बंधन आहेत का? म्हणजे आता आपण असं म्हणतो की रक्तदान करताना आपण कसं ब्लड ग्रुप किंवा हे आहे, पण मग ह्याच्यामध्ये असं काही आहे का दूध कुठल्याही बाळाला चालतं?
1: ह्याच्यामध्ये असं काही नाही आहे, तुमचं काही मेडिकल चेकिंग सुद्धा होत नाही. जर तुम्हाला एक्स्ट्रा दूध आहे तर तुम्ही ते डोनेट करू शकता. ते काय करतात, मिल्क कलेक्ट करतात सगळ्यांकडून, त्यांच्या मिल्क बँक मध्ये प्रोसेसिंग युनिट असतं, त्यामुळे ते प्रोसेस करतात दूध आणि मग त्या प्रीमॅच्युअर बाळांना देतात. म्हणजे तुम्ही दिलेलं, तुम्ही जर काही उलट सुलट खाल्लंय किंवा काही केलं, किंवा तुमचं बाळ समजा 6 महिन्याचं असेल, तर आपलं दूध 6 महिन्याच्या बाळाला जे आवश्यक आहे त्याप्रमाणे आपले शरीर तयार करतं. ते 20 दिवसाच्या बाळाला नाही चालू शकत, त्यामुळे पण ते दूध घेऊन ते प्रोसेस करतात आणि मग त्या बाळांना देतात. त्यामुळे कुठलीही नवीन माता जिला एक्स्ट्रा दूध आहे तिने डोनेट करू शकतो, घर बसल्या करू शकते.
0: अगदी. बाळाच्या किंवा आईच्या आरोग्यावर काही परिणाम होतो?
1: नाही, अजिबातच नाही. कुठलीही डेफिशियन्सी किंवा काहीही होत नाही बाळाला सुद्धा. बाळाचं अर्थात पूर्ण पोट भरल्यावर मग एक्स्ट्राच आपण दूध डोनेट करतो.
0: बरोबर.
1: त्यामुळे याचा प्रकृतीवर काहीही परिणाम होत नाही.
0: ही प्रोसेस केल्यानंतर मग जिथं ह्या गोष्टींची आवश्यकता आहे तिथं ते मिल्क बँकेकडनं दिलं जातं का?
1: हो, जनरली जिथं एनआयसीयू असतं, म्हणजे प्रीमॅच्युअर बेबीचं आयसीयू, त्याला एनआयसीयू म्हणतात, तिथेच त्यांची मिल्क बँक असते.
0: बरं.
1: जसे कोल्हापुरात 2 आहेत, एक सीपीआरला आहे, एक साईस्पर्श हॉस्पिटलला आहे, तर तिथेच असते त्यांची मिल्क बँक. ते प्रोसेस करून तिथेच त्यांच्याच पेशंट्सना देतात.
0: बरं. साधारण किती बाळांना दूध दिलं गेलं काही माहिती आहे?
1: 18 पेक्षा जास्त बाळांचा जीव वाचला असं मला दवाखान्यातून कळलं. मी दिलेल्या दुधानी साधारण एक 16 लिटर मी डोनेट केलं 6 महिन्यामध्ये. त्याचा 18 पेक्षा जास्त बाळांचा त्याच्यामुळे जीव वाचला असं मला सांगितलं.
0: खूप चांगलं काम आहे हे. आणि मुळात आपण म्हणतो तसं की काही गोष्टी या सुचाव्या लागतात आणि त्या दृष्टीनं आपल्याकडनं सुद्धा तेवढी सकारात्मकता लागते, हेही तितकंच महत्वाचं आहे. यासाठी कुठल्या माता पात्र ठरतात, म्हणजे कुठली आई देऊ शकते दूध?
1: कुठलीही आई जिच्या बाळाचं पोट भरून तिला एक्स्ट्रा दूध येत आहे ती डोनेट करू शकते. ह्याच्यासाठी कुठलेही हेल्थचे कंडिशन्स नाही आहेत किंवा असं काही नाही, कारण ते दूध मी म्हणलं तसं प्रोसेस करून दिलं जातं.
0: बरोबर.
1: त्यामुळे ते हार्मफुल नसतं. कुठलीही नवीन आई जिला एक्स्ट्रा दूध आहे ती डोनेट करू शकते.
0: बरोबर. आता ह्या ज्या दूध बँक आहेत, तर या दूध बँकेचं साधारण कसं काम, कशा पद्धतीनं असतं, काय आहे?
1: आपण त्यांना फोन करतो जनरली. आपण एकतर जाऊन तिथं बॅग्स देऊ शकतो किंवा घरी येऊन ते कलेक्ट करून घेऊन जातात. अँब्युलन्स मधून, त्यांच्या कोल्ड स्टोरेज मधून ते घेऊन जातात दूध आणि ते प्रोसेस करून त्यांच्या बाळांना देतात.
0: बरं.
1: तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट डोनेट करू शकता.
0: हा, तुमच्या बाबतीमध्ये कसं झालं, की कशी प्रोसेस होती किंवा काही ठराविक टायमिंग होतं का? असं
1: टायमिंग असं काहीच नव्हतं. इनफॅक्ट मला मिल्क बँकच्या कर्मचाऱ्यांनी खूप सपोर्ट केला, कारण त्यांना प्रचंड शॉर्टेज आहे दुधाचं.
0: हेही महत्वाचं आहे.
1: त्यांना खूप शॉर्टेज आहे. आपण जेव्हा फोन करू तेव्हा ते येतात, किंवा ते 1-2 दिवसांनी मला स्वतःहून विचारायचे, मॅडम येऊ का आम्ही बॅग्स घ्यायला, तुम्ही केले का कलेक्ट. त्यांना खूप गरज आहे, कारण प्रीमॅच्युअर बाळ इतकी असतात किंवा एनआयसीयू मध्ये काही ना काही रोग झाल्यामुळे खूप बाळ ऍडमिट असतात. त्यांना ब्रेस्ट मिल्क ग्रुपनी त्यांची रिकव्हरी लवकर होते, त्यामुळे त्यांना प्रचंड शॉर्टेज असते. ते खूप कोऑपरेट करतात. घरी येऊन घेऊन जात होते माझ्या, कारण मी त्यांना सांगितलं मी बाहेर नाही पडू शकत.
0: बरोबर.
1: इतके

0: दर 2-3 दिवसांनी मी नाही येऊ शकत तर ते ऍम्ब्युलन्स घरी पाठवत होते. घरी येऊन कलेक्ट करून जायचे.
1: खरंय, म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा खरं तर हे खूप चांगली गोष्ट होती की असं आपणहून कुणीतरी देत आहे. प्रत्यक्ष अशा कुणाला मातांना भेटायची संधी मिळाली का की ज्यांना दूध दिलं गेलं बाळांना?
0: नाही मिळाली ऍक्च्युली. किंवा ज्या बाळांना माझ्या दुधाचा उपयोग झाला त्यांना सुद्धा मी नाही भेटू शकले कधी, मी ओळखत पण नाही. पण हे फिलिंग माझ्यासाठी खूप समाधानाच आहे की माझ्या ह्याच्यामुळे कितीतरी बाळांना नवीन जीवन मिळालं किंवा ते आता त्यांना जास्त बळ मिळेल त्या दुधातून, त्यांची वाढ जास्त अजून चांगली होईल. हे फिलिंग माझ्यासाठी खूप समाधानाच आहे. मी कोणाला भेटू नाही शकले.
1: बरोबर. तुम्ही वर्किंग वुमन आहात, मग त्याचा काही परिणाम झाला का?
0: परिणाम तसा काही झाला नाही. आपण जनरली म्हणतो की हेक्टिक शेड्यूल असेल किंवा थोडं स्ट्रेस असला तर दूध कमी येतं किंवा काय, पण त्याच्यासाठी तुम्ही खाणं पिणं जर व्यवस्थित ठेवलं, तुम्ही जर वेळा सांभाळल्या जसं माझी आई म्हणते बाळंतिणीच्या, तर मग तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येत.
1: नाही, आत्ताच्या नवीन पिढीला काय सांगाल? कारण आत्ता सगळ्यांचं मुळातच ब्रेस्ट फिडिंगला किंवा स्तनपानालाच विरोध असतो किंवा सगळ्यांना करिअर महत्वाचं वाटतं, मुळात बाळ होऊ देणं हेच हा निर्णय घेणंच खूप महत्वाचं आहे आणि मग त्याच्यानंतर ब्रेस्ट फिडिंग. मग ह्यासाठी नवीन आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना काय सांगाल?
0: मला वाटते ब्रेस्ट फिडिंग किंवा स्तनपान अतिशय महत्वाचं आहे कारण सायंटिफिकली एकतर प्रूव्हन आहे, मेडिकली आपली बॉडी म्हणजे बायकांची शरीर त्याप्रमाणेच दूध तयार करतं जे ज्या घटकांची बाळाला प्रत्येक फेजमध्ये गरज आहे. पहिल्या महिन्याच्या बाळाच्या वेळी आपलं बॉडी वेगळे दूध तयार करतं, 2 महिन्याला वेगळं करतं. प्रत्येक स्टेजला जेव्हा बाळ स्तनपान करतं तर त्याची जी लाळ असते ती आपल्या बॉडीबरोबर कम्युनिकेट करती.
1: बरोबर.
0: तर त्याच्याप्रमाणे आपली बॉडी दूध तयार करत असते. त्याच्यातून आपल्या शरीराला कळतं, आईच्या शरीराला, की ह्याला कुठले घटक कमी पडतायत किंवा काय. इट इज सायंटिफिकली प्रूव्हन. तर त्यामुळे ब्रेस्ट फिडिंग अतिशय महत्वाचं आहे. ऍटलिस्ट सगळे ऑर्गनायझेशन सुद्धा पहिलं 1 वर्ष तरी ब्रेस्ट फिडिंग स्ट्रॉंगली रेकमेंड करतात.
1: बरोबर.
0: पहिलं 1 वर्ष तरी मिनिमम ब्रेस्ट फिडिंग सगळ्यांनी करावं. त्यातले पहिले 6 महिने जर भरपूर दूध असेल तर 6 महिने फक्त स्तनपानावरच ठेवावं. जर जेवढं कमी पडेल तितकं फॉर्म्युला नक्की द्यावा, पण जो कल कमी होत चाललाय ब्रेस्ट फिडिंग कडे किंवा जे गैरसमज आहेत की त्याच्यामुळं वजन वाढतं किंवा मग डाएट करता येत नाही, मुलींना पटकन डिलिव्हरी झाली की पटकन शेपमध्ये यायचं असतं डाएट, म्हणून सुद्धा ब्रेस्ट फिडिंग, कारण ब्रेस्ट फिडिंग करताना भूक खूप लागते तर तुम्हाला खावं लागतं, तुम्ही डाएट नाही करू शकत. हे सुद्धा एक रिझन आहे की मुली नाही करत आहेत. तर हे सगळे गैरसमज मला वाटते लांब करणं गरजेचं आहे. किंवा मुली जर आता शिकलेल्या आहेत किंवा करिअरसाठी जर तुम्ही नाही करणार ब्रेस्ट फिडिंग तर ते तर अजूनच चुकीचं आहे, कारण मग तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही वाचू शकता ह्याचं महत्व काय आहे ते. तर ते जास्तीत जास्त लोकांनी करायला पाहिजे.
1: खरंय. आणि आत्ता तुमचं बाळ केवढं आहे?
0: 7 महिन्याचं आहे.
1: हा, तर मला इथं हे आवर्जून सांगावं असं वाटतंय की वरदा माझ्या समोर बसलेल्या आहेत आणि मला असं काहीही जाणवत नाहीये की त्यांनी ब्रेस्ट फिडिंग इतके दिवस केलं आहे म्हणून वजन वाढलंय किंवा त्यांच्यामध्ये काही फरक पडलाय, तर असं खरंच तुमच्याकडे बघून जाणवत नाही. उलट मी तर म्हणते एक छान समाधान मला त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतंय की खूप एक चांगलं काम केलं असं त्यांना वाटतंय.
2: श्रोते हो, मैत्रिणींनो, 1 ते 7 ऑगस्ट या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आज आपण ऐकत आहोत वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत. खरंच हा त्यांचा उदात्त विचार त्या नवजात बालकांसाठी जीवनदायी ठरलेलाच आहे. शिवाय समाजामध्ये त्यांनी स्वतःचा एक अशा प्रकारे आदर्शही घालून दिलेला आहे. हे कार्य जितकं त्यांना समाधानकारक आहे तितकंच त्यांच्यासाठी मदतगार ठरलेल्या काही संस्था किंवा दवाखाने म्हणा, डॉक्टर यांचा सहभाग सुद्धा किंवा यांचं पाठबळ सुद्धा आज तितकंच महत्वाचं आहे. तर याचसाठी आता आपण जाणून घेऊया बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सविता चौगुले आपल्याला काय सांगतायत ते.
3: माझं नाव डॉक्टर सविता चौगुले बिराजदार. मी सध्या साई स्पर्श हॉस्पिटल त्याच्यामध्ये 2021 पासून डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करते आणि आपल्याकडे तर मिल्क बँक साधारण 2 वर्ष झालं ते चालू झालंय. आता म्हणलं तरी वैद्यकीय शास्त्र जे आपण म्हणतो आईचं जे दूध असतं ते आमच्यासाठी जीवन अमृत सारखंच असतं म्हणलं तरी. मग जन्मानंतर आम्ही सांगतो की बाळ आपलं पहिले जे 6 महिने असतं फक्त ते आईच्या दुधाचे किंवा आईच्या स्तनपानवरतीच महत्व दिलं जातं. काबर की स्तनपानचं जे महत्व आहे त्याच्यामध्ये आईला पण रोग प्रतिकारक शक्ती त्याची वाढती आणि

0: स्वतः बाळाची पण वाढते. थोडक्यात
1: बरोबर.
0: म्हणलंय की जे आई 6 महिन्यापर्यंत बाळांना दूध पाजते त्यांच्यासाठी त्याची बाळाचे जे रोग प्रतिकारक शक्ती वाढते, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये वाढीसाठी जे आवश्यक घटक असतात ते त्यांना भरपूर महत्वाचे असतात. त्याच्यामुळे
1: बरोबर.
0: स्तनपानचं तर खूप महत्व आहेच. तर आपलं कसं आहे की आम्ही जे हॉस्पिटलमध्ये आहे एनआयसीयू जे म्हणतो नवजात शिशूचं जे एनआयसीयू आहे, जे जन्मल्याच्या बाळानंतर जे आपण 1 महिन्याच्या आत जे बाळ असतं नवजात किंवा न्यू बॉर्न म्हणतो आणि त्या बाळाला जे आपण एनआयसीयू मध्ये ठेवतो, त्या बाळांसाठी आपल्या कधी कधी जे बाळ खूपच प्रीटम बॉर्न असतात किंवा कुठल्या बेबींची सर्जरी झाली असते किंवा ज्या बाळांना आईचं दूध मिळत नसतं पहिल्या 2 ते 3 दिवसामध्ये, त्या बाळांना आम्ही हे जे आईचं दूध आम्ही मिल्क बँकेत मध्ये घेतो ते आम्हाला आवश्यकतानुसार आम्ही त्या बेबींना वापरतो, म्हणजे पॅश्चराईज करून. मग आम्ही आता सध्या जसं आपलं हे स्तनपानचं सप्ताह आहे त्याच्यामध्ये आम्ही असं इम्पॉर्टन्स द्यायचं खूप आहेच आहे. स्तनपान तर प्रत्येक आई करतेच आपल्या बाळाला,
1: बरोबर.
0: न विचार करता प्रत्येक आई 6 महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंत स्तनपानवरतीच असतात, प्लस आपण 6 महिन्यानंतर वरच पण चालू करतो. पण जर आपले आई जे असतात म्हणजे आपल्या बाळाला ज्या बाळांना स्वतःचं दूध बाळाला 5 दिवसानंतर ज्यांना खूप जास्त दूध असतं ते जर काढून ते डोनेट जरी केलं जे आपलं मिल्क बँक आहे त्याच्यामध्ये जे दुसरे बाळ आहे त्यांना भरपूर मदत मिळते. जे प्रीटम बॉर्न्स असतात म्हणजे 1 किलोचे खाली 1.5 किलोचे बाळे 2 किलोच्या खाली जे असतात किंवा ज्यांच्या मोठ्या मोठ्या सर्जरी झाल्या असतात त्यांना पहिल्या 2-3 दिवसामध्ये आईचं दूध मिळत नसतं, मग त्यावेळेस आम्ही हे दूध बेबींना देतो आणि
1: बर
0: त्यांच्यासाठी त्यांनी भरपूर त्या बाळांना मदत मिळते. म्हणजे ते वेगवेगळे जे कॉम्प्लिकेशन असतात जे वरचं दूध देतो आम्ही डब्याचं किंवा दुसरं त्याच्यापेक्षा जे आईचं दूध दिलेलं सगळ्यात उत्तम असतं, कारण की त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते त्याला भरपूर मदत करतात. म्हणजे त्याची पचन क्रिया सुधारते, त्याच्यामध्ये त्याचे जे संसर्ग असतात म्हणजे आपण म्हणतो इन्फेक्शनचे जे होण्याचे चान्सेस असतात ते पण कमी होऊन जातात बाळांमध्ये, त्यांच्या मेंदूच्या विकासमध्ये ते बाळाचं मदत करतं. आणि जे न्यूबॉर्न डेथ म्हणतो किंवा आम्ही म्हणतो की न्यूबॉर्न डेथ जे 1 महिन्याच्या आत बाळांचे जे मृत्यू दर असतात ते पण कमी करायला भरपूर मदत करतं. आईच्या दुधाने एवढा इफेक्ट असतो त्याच्यामध्ये. आणि जे आपण इथं जे दूध साठी जे मिल्क बँक चालू केलेलं आहे तर आमचं आव्हान असंच असणार आहे की जर जास्तीत जास्त मदर मध्ये आम्ही इन्फॉर्मेशन जर सर्क्युलेट केली किंवा माहिती दिली तर जे कोल्हापूरमध्ये किंवा कोल्हापुराच्या परिसरामध्ये जे आई आहेत जर त्यांनी स्वतः पुढे येऊन डोनेट जरी केलं मिल्क किंवा दूध जे दान केलं तर आम्ही ते पॅश्चराईज करून आमच्या बेबीन जे एनआयसीयू जे आपलं ज्याच्यामध्ये भरपूर बाळ आपले क्रिटिकल असतात पहिल्या 2-3 दिवसामध्ये किंवा येणार 1-15 दिवसामध्ये ज्या आईना अगदी कमी दूध असतं किंवा नसतं असं पण कधी कधी असतं, आईला काही थोडक्यात काही आजार असतात किंवा आईच खूप कॉम्प्लिकेशन मध्ये गेलेल्या असतं तर त्या आईना पहिले 1-7 दिवस 8 दिवस काही जास्त दूध येत नसतं आणि आपल्याला बाळाला थोडं जास्त दूधची गरज असते 2-3 ml 4-5 ml, मग थोडक्यात ते आम्हाला भरपूर मदत होते त्या बाळांना. जेवढी आम्हाला जागरूकता पाहिजे तेवढी नाही आहे. जे मदर आमच्याकडे येतात आम्ही त्यांना विचारतो की म्हणजे तुमचं जे दूध आहे ते बाळांना तुम्हाला पुरतं का, मग आम्हाला भरपूर आया सांगतात की आमचं दूध आमच्या बाळाला तेवढं पुरतं, पण असं नाही आहे की त्यांना भरपूर जास्त दूध आहे. असे 2-4 आया आमच्याकडे पण येतात जे म्हणतात की आम्हाला दूध भरपूर आहे, मग आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतो किंवा आम्ही त्यांना त्याचं महत्व सांगतो की त्या दुधाचं किती महत्व आहे आपल्या बाळांना सोडून दुसऱ्या बेबींना, कारण की दूध एक दान जे आहे ते दुसरे कोण करू शकत नाही शिवाय आपले गर्भवती झालेले जे आया असतात येणाऱ्या 6 महिन्यामध्ये, मग त्यांचं महत्व आम्ही त्यांना कळवतो. मग त्यांनी जर सहकार्य केलं की आम्ही त्यांना डोनेशनला प्रमोट करतो आणि हे अगदी सोपं आहे, म्हणजे असं काही खूप कॉम्प्लिकेटेड नाही आहे. आणि आता तर आम्ही असं केलं आहे की जे डोनेशन करतात आम्ही त्यांच्यासाठी त्यांनी फक्त आम्हाला दूध काढून ठेवायचं आहे आणि आम्ही त्यांच्या घरापाशी जाऊन कलेक्ट करतो, म्हणजे त्यांना असं कुठं बाहेर पण पडायची गरज नाहीये की त्यांना हॉस्पिटलमध्ये यायची गरज आहे आणि डोनेट करायची गरज आहे. त्यांनी फक्त आम्हाला ऍड्रेस सांगितलं आणि टायमिंग सांगितलं तर आम्ही 2 ते 3 दिवसानंतर तिथे जाऊन कलेक्शन करतो त्या एरियामध्ये किंवा त्या मदर्सपाशी. जे आया आमच्या हॉस्पिटलमध्ये दूध दान करण्यासाठी इच्छा ठेवतात आम्ही त्यांना आवाहन करतो तुम्हाला जर अगदी भरपूर दूध असेल तर आमच्याकडे तुम्ही जर दूध येऊन डोनेट केलं तर आमच्यासाठी ते खूपच महत्वाचं आहे आणि जसं म्हणलं की आईचं जे दुधाचं दान आहे ते एक श्रेष्ठ दान सारखंच आहे. सगळ्या बाळांना जे आमच्या हिथं

0: आहे सध्या. आणि दुसऱ्या बाळांना पण, दुसऱ्या हॉस्पिटल्समध्ये जे आहेत ऍडमिटेड त्यांना पण ते उपयोगी जातं. कारण की एक मिल्क बँक एका हॉस्पिटलला नाही, दुसऱ्या हॉस्पिटल्सला पण मदत करते, जे तुमच्या आजूबाजूला असतात ते.
1: बर,
0: तर ते रक्तदान प्रमाणे दूध दान ही एक एक प्राण वाचवू शकते असं म्हणू शकतो आपण, म्हणजे प्रेरणादायक आहे.
2: श्रोतेहो मैत्रिणींनो, ज्या पद्धतीनं या दूधदानासाठी जे काही सहकार्य या सर्व डॉक्टरनी किंवा त्यांच्या सहकार्यांनी केल्यामुळं वरदा भिडे यांचा हा संकल्प म्हणूया किंवा त्यांचा हा विचार पुढं यशस्वी झाला, सत्कारणी लागला असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा पुन्हा एकदा आता आपण पुढे जाणून घेऊया वरदा भिडे अंदुरकर यांचा हा सर्व अनुभव.
3: अजून एक मला विचारायचं होतं, म्हणजे या संकल्पासाठी हे दूध दान करणं किंवा दूध माता बनणं या संकल्पासाठी काय प्रयत्न करणं आवश्यक आहे?
4: मला वाटते सगळ्यात पहिल्यांदा जनजागृती होणं खूप आवश्यक आहे. कारण जसं मला माहीत नव्हतं आपण डोनेट करू शकतो हे बऱ्याच जणांना माहीत नाहीये. जेव्हा पेपरमध्ये बातमी आली तेव्हा मला सगळ्यांचे हेच फोन आले की आम्हाला हे माहीतच नव्हतं असं करता येतं म्हणून. त्यातल्या बऱ्याच जणांनी सांगितलं की अरे आम्हाला पण एक्स्ट्रा होतं, आम्हाला माहीत असतं तर आम्ही दिलं असतं. तर हा अवेअरनेस नाहीये लोकांमध्ये. आपण ब्लड डोनेशनचे बोर्ड बघतो, आपल्या घरी पॅम्फलेट्स येतात, कॅम्प्स असतात, किंवा अवयव दान सुद्धा आपण वाचलेलं आहे, त्याचे बऱ्यापैकी जनजागृती आहे. पण दूध दान आपण करू शकतो हे अजून समाजापर्यंत तितकं पोहोचलेलं नाहीये. किंवा कोल्हापुरातच 2 मिल्क बँक आहेत हे सुद्धा लोकांना माहित नाहीये. तर हे जनजागृती होणं सगळ्यात महत्वाचं आहे मला असं वाटतं. जेवढ्या लोकांना माहिती होईल तितके लोक पुढे येतील.
3: तुमच्याकडनं अशा पद्धतीनं काही प्रयत्न झाले की नाही?
4: मी पेपरमध्ये दिलं होतं असं असं दूध दान मी केलं म्हणून, तर त्याच्या थ्रू झालं. आणि मी माझे जेवढे पण ओळखीचे होते किंवा ग्रुप्स होते त्यांना मी मॅक्सिमम सर्क्युलेट करायचा प्रयत्न केला.
3: बरं, किंवा तुमच्या समवयस्क मैत्रिणी असतील किंवा?
4: हा, माझ्या मैत्रिणी किंवा दोघी तिघी जणी माझ्या बरोबरच्या आहेत, त्या सुद्धा नवीन माता आहेत. त्यांना सुद्धा मी सांगितलं की अशी सोय आहे, तर तुमच्या शहरात सुद्धा असेल, तुम्ही चौकशी करून बघा आणि करा. किंवा दवाखान्यात सुद्धा बोर्ड लावले पाहिजेत किंवा आपल्याला माहिती दिली पाहिजे. डिलिव्हरी झाल्यानंतर त्या बाईला माहिती दिली पाहिजे की अशी अशी सोय आहे, तुम्ही दूध डोनेट करू शकता जर तुम्हाला पुढे जाऊन एक्स्ट्रा आलं तर. ही माहिती दवाखान्यात सुद्धा दिली पाहिजे. दवाखान्यात सुद्धा कुठे बोर्ड वगैरे आपल्याला दिसत नाही, विचारल्याशिवाय कळत आणि विचारायचं मुळात लक्षात येत नाही. कारण दिसत नाही तर आपल्याला वाटतं असं काही नाहीये म्हणून.
3: बरोबर, ही गोष्ट लक्षातच येत नाही असं मला म्हणायचं. कारण त्यावेळेला कसं आपलं बाळ आहे, आपण त्याला फीडिंग दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टीमध्ये. किंवा घरच्यांचा डोक्यामध्ये आनंदाचे क्षण असतात नवीन बाळ आलंय म्हणून, त्यामुळे हे असं काही असू शकतं. तर तुम्ही म्हणालात तसं एखाद्या दवाखान्यांमध्ये सुद्धा असे जर काही बोर्ड लावले तर निदान वाचून हे कुणीतरी सजेस्ट सुद्धा करू शकतं. तुम्ही म्हणालात की 6 महिन्यापर्यंत तुम्ही दूध डोनेट केलं, पण मग पुढेही करता येऊ शकतं का?
4: हो, येऊ शकतं. जर तुम्हाला एक्स्ट्रा असेल अजूनही, बाळाची गरज संपून जर उरत असेल, तर तुम्ही कितीही काळ डोनेट करू शकता.
3: आता ह्या ज्या ह्युमन मिल्क बँक आहेत, ज्या आता आपल्याकडे तर 2 आहेत, मग ह्याच्याविषयी जास्त माहिती आहे का? किंवा मोठ्या शहरांमध्ये याची संख्या जास्त वगैरे आहे का?
4: मोठ्या शहरांमध्ये आहे, पुण्यात, बंगलोरला वगैरे आहे. म्हणजे मी ज्या मैत्रिणींना कळवलं त्यांनी सुद्धा चौकशी केली. शहर मोठ्या शहरांमध्ये आहे, पण तिथे सुद्धा जनजागृती कमी आहे, हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मिल्क बँक आहेत पण त्यांच्याकडे दुधाचं खूप शॉर्टेज आहे, डोनेट करणारे लोक नाहीयेत.
3: बर,
4: कारण कुणाला माहिती नाहीये,
3: माहिती नाहीये.
4: तर ही जनजागृतीच मला वाटते जास्तीत जास्त झाली पाहिजे. जरी एक जरी नवीन माता जरी ह्याच्यातून प्रोत्साहन घेऊन पुढे आली तरी कितीतरी बाळांचा जीव वाचू शकतो.
3: बँकसाठी पण काय प्रयत्न करायला हवेत असं वाटतं?
4: बँकसाठी मला वाटतंय आपण जे म्हणतो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत किंवा आपले जे न्यूज पेपर्स आहेत, रेडिओ, हे जे सगळे पब्लिक कम्युनिकेशन जे जेवढे पण आहेत माध्यम, त्या सगळ्यातून ह्याची जास्तीत जास्त माहिती पोहोचवली पाहिजे. किंवा ह्या मिल्क बँक्सची माहिती पत्रकं सर्क्युलेट झाली पाहिजे, पॅम्फलेट्स गेले पाहिजेत, ऍडव्हर्टाईज झाली पाहिजे. किंवा आजकालचं युथ सोशल मीडियावरती इतकं असतं, तर आपण नेहमी बघतो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ते मेकअपच्या प्रॉडक्ट बद्दल सांगतील, कुठल्या तरी नवीन फॅशन ब्रँड बद्दल सांगतील. तर एखाद्या जरी इन्फ्लुएन्सरनी ह्याच्याबद्दल माहिती दिली तर ती एकत्र खूप लोकांपर्यंत पोहोचू शकते. आणि ह्या इन्फ्लुएन्सर्सचा प्रभाव इतका असतो, त्याच्यामुळेच त्यांना इन्फ्लुएन्सर म्हणलं जातं. तर त्यांनी जर हे इनिशिएटिव्ह घेतलं की ब्रेस्ट मिल्क डोनेशनचं ड्राईव्ह एखादं केलं किंवा जर हा मेसेज द्यायचा प्रयत्न केला, तर मला वाटतं खूप लोक त्याच्यामुळे इन्स्पायर होतील.
3: खरं आहे.

0: आणि खरं तर यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की खरं तर गरज जास्त आहे पण पुरवठा त्यामध्ये खूपच कमी आहे. आणि एखाद्या छोट्या छान बाळाचं जीव आपण वाचवू शकतो किंवा त्याला जीवदान देऊ शकतो, त्यामुळे खरं तर ही खूप गरज आहे. त्यामुळे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही आवाहन करूयात.
1: रक्तदान अनेक जण करू शकतात, अवयवदान काही जणच करू शकतात, पण दूधदान ही अशी एक जीवनदायी देणगी आहे जी फक्त नवीन आईच देऊ शकते. त्यामुळे ज्यांना ही संधी मिळाली आहे त्यांनी नक्की पुढे यावं. आपल्या बाळाची गरज पूर्ण झाल्यानंतर उरलेले दूध एखाद्या अकाली जन्मलेल्या किंवा आजारी बाळासाठी अमृत ठरू शकतं. समाजाने आपल्याला खूप काही दिलं आहे. नवीन आई म्हणून दूधदान ही समाजाला काहीतरी परत देण्याची एक सुंदर संधी आहे.
0: तर खरंच ही खूप चांगलं, म्हणजे मी सुरुवातीला म्हटलं तसं खरंच एक पुण्याचं काम आहे असं आपण म्हणूयात. तर खूप छान संधी आहे आणि आई झालेल्या प्रत्येकीला कुठलंही बाळ बघितलं तरी ते पटकन उचलून घ्यावं असं वाटतं जरी ते आपलं नसेल तरी. आणि मग या रूपानं आपण जर त्याला जीवदान देत असू तर काय हरकत आहे. त्यामुळे प्रत्येक मैत्रिणींना आपण असं सांगूयात की खरंच जर तुमच्या मुलाच्या आवश्यकतेपेक्षा तुम्हाला जर जास्त दूध येत असेल तर या पद्धतीनं योग्य ती चौकशी करून डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य प्रकारे तुम्ही हे दूध दान देऊ शकता. प्री मॅच्युअर किंवा आजारी मुलांसाठी आपण हे दूध वापरलं असं तुम्ही सांगितलं मला, पण कधी कधी बाळ छान असतं, वाढ चांगली झालेली असते, वजन चांगलं असतं, पण तरी सुद्धा आईला दूध कमी
1: येऊ शकतं.
0: मग अशांसाठी सुद्धा
1: उपयोग केला जातो.
0: बर,
1: मला वाटतंय त्या केसमध्ये आपल्याला विकत घ्यावं लागतं मिल्क बँक.
0: बर, पावडरचं किंवा इतर काही माध्यम वापरण्यापेक्षा जर तुम्ही दूध बँकेला अप्रोच झालात तर तिथं ऍक्च्युअल तुम्हाला आईचं दूध बाळासाठी मिळू शकेल. समाजानं आणि आरोग्य व्यवस्थेनं दूधदान चळवळीला कशा प्रकारे पाठिंबा द्यावा असं वाटतं.
1: आता मी जसं म्हणाले तसं हे तुम्ही जनजागृतीसाठी तुम्ही वापर करू शकता. ह्याचा जनजागृती जास्तीत जास्त झाली पाहिजे. किंवा जनरली आता जसं तुमचा सप्ताह आहे 1 ते 7, त्याच्यामध्ये तुम्ही स्तनपानाबद्दल बोलाल किंवा त्याचं किती महत्व आहे हे सांगाल. इवन डॉक्टर्सकडे सुद्धा ब्रेस्ट फीडिंग किती महत्वाचं आहे बाळासाठी हेच बोललं जातं. पण त्याच्याबरोबर तुम्ही ब्रेस्ट फीड करताना जर जास्तीचं दूध उरत असेल बाळाची गरज झाल्यावर तर ते तुम्ही डोनेट सुद्धा करू शकता. जेणेकरून ज्या माता स्तनपान करू शकत नाहीये त्यांच्या बाळांना सुद्धा आईच्या दुधाचा लाभ मिळेल जर तुम्ही दान केले तर. ही सुद्धा जनजागृती किंवा ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आणि ज्यांनी दूध दान केले त्यांचे अनुभव सुद्धा जर मला वाटते समाजापर्यंत पोहोचले तर मला वाटते एखाद्या आईला जर कळलं की आपल्या दुधामुळं किंवा आपल्या काही मिनिटांमुळं दुसऱ्या एखाद्या बाळाचा जीव वाचू शकतोय किंवा त्याला जास्त बळ मिळू शकतोय तर मला वाटते ती आई नक्कीच पुढे येईल.
0: नक्कीच नक्कीच. तर एकंदरीत हा सगळ्या अनुभवाबद्दल काय सांगाल?
1: मला खूप छान वाटतंय, म्हणजे मला खूप समाधानी वाटतंय कारण माझ्या दुधामुळं कितीतरी बालकांचा जीव वाचला किंवा ते पावडरच्या दुधाच्या ऐवजी आईच्या दुधावरती ती बाळ त्यांना अजून बळ मिळते, त्यांना अजून रोगप्रतिकारक शक्ती त्यांची वाढतीये, त्यांच्या अँटीबॉडीज जास्ती तयार होत आहेत. हे फिलिंग खूप समाधानाचं आहे. म्हणजे जरी मी त्या बाळांना कधी भेटले नसेन किंवा काय, जे अगदी प्रीमॅच्युअर बेबीज असतात त्यांचे आई वडील टेन्शनमध्ये बसलेले असतात कॉरिडॉरमध्ये, मी जेव्हा व्हॅक्सिनेशनला जायचे माझ्या बाळाच्या तेव्हा मला दिसायचे, तर मला कुठेतरी वाटते की काही फॅमिलीजमध्ये माझ्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आली असेल किंवा कितीतरी बाळांना त्याच्यामुळे ते निरोगी होऊन त्यांना डिस्चार्ज मिळाला असेल, तर त्यांना एक रे ऑफ होप मिळाला असेल बऱ्याच फॅमिलीजना माझ्यामुळे. हे फिलिंग खूप समाधानी आहे.
0: या स्तनपान सप्ताहाच्या निमित्तानं जसं स्तनपानाचं महत्व सांगितलं जातं त्याचबरोबर दूध दानाचं सुद्धा हे महत्व अधोरेखित करणं तेवढंच गरजेचं आहे. आणि आरोग्य व्यवस्थेकडून हे झालं तर ते जास्त उपयोगी होणार आहे. आणि त्याचबरोबर ज्यांना ज्यांना याविषयीची माहिती आहे, आता खूप जण आपली आजची ही मुलाखत ऐकताय, तर त्यांच्याकडे सुद्धा जर अशा कोणी स्तनदा माता असतील तर आपण त्यांनाही आवाहन करूया की त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. शेवटी निर्णय हा त्यांचा असू शकतो पण निदान त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर वरदा भिडे अंदुरकर, आपण आज इथे आलात आणि दूध दान याविषयी खरं तर खूप अमूल्य अशी माहिती दिलीत, कारण ही अशी माहिती समाजापर्यंत जाणंच खूप महत्वाचं आहे. तर तुमच्या या कामासाठी खरंच खूप अभिमान वाटतो तुमचा आणि तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज आपण इथे आलात याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि वनिता मंडळ या

0: कार्यक्रमाच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
1: नमस्कार. धन्यवाद.
2: श्रोतेहो मैत्रिणींनो, जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आत्ताच आपण 18 अधिक नवजात बालकांना अमृतपान उपलब्ध करून देणाऱ्या वरदा भिडे अंदूरकर यांची मुलाखत ऐकलीत. त्यांच्याशी बातचीत केली होती ऐश्वर्या बेहरे यांनी. सख्यांनो, रक्तदान, नेत्रदान, अवयवदान हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आज याबाबत समाजामध्ये बऱ्याच अंशी जागरूकताही निर्माण झालेली आहे. पण मातेचं दूध दान याबाबतही सजगता वाढून आपल्यापैकी अनेकांनी यामध्ये सक्रिय योगदान दिलं तर अनेक गरजू नवजात शिशूंना, बालकांना याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. आपल्या बालकासाठी आपण आई असणं किंवा आपण हे सगळं आईपण अनुभवत असताना बरोबरीनंच अनेक बालकांचीही आई होण्यातला हा जर आनंद आपण मिळवला तर खरंच ते समाधान, सुख हे नक्कीच वेगळं असणार आहे. पटतंय ना?

0: मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आता आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या काही पाककृती. त्यांच्याशी संवाद साधला आहे अनिता ढवळे यांनी.
1: प्रियाताई, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: आज आता सख्यांना तुम्ही कोणते कोणते पदार्थ सांगणार
2: आहात? आता मी आपण जेवताना ताट भरले की सगळं ताट असं भरलेलं बघितलं की आपल्याला छान वाटतं. असं उजवीकडे भाज्या असतात तसं डावीकडची बाजू पण आपल्याला वेगवेगळी, नुसतं लोणचंच काय, वेगळ्या भरीत, चटणी, कोशिंबिरी असं आपल्याला
1: बघायला आवडतं.
2: आवडतं
1: नक्कीच नक्कीच. मग मला असं वाटतं की तुम्ही आता सुरुवातीला काही चटण्या सांगणार आहात तर ओके, कोणती चटणी सांगणार
2: आहात? मी आता सांगते दोडक्यांच्या शिरांची चटणी.
1: दोडक्याच्या शिरांची चटणी. बर, असंही आपण त्या शिरा सगळ्या काढून टाकत
2: असतो. म्हणजे या शिरांमध्येच सगळं सत्व
1: असतं. अरे वा, बर. मग कशी करायची?
2: चविष्ट खमंगही लागते ती.
1: हो ना हो. आणि आपल्यालाही एक समाधान की आपण जी भाजी
2: उपयोग केले,
1: आणलेली आहे, त्याचा पूर्णपणे उपयोग
2: झालेला आहे.
1: बर, कशी करायची?
2: मी त्याचं साहित्य सांगते.
1: हा,
2: दोडक्याच्या शिरा साधारण अर्धी वाटी किंवा पाव वाटी, हे दोडक्यांवरती अवलंबून आहे. किती, चार दोडके असेल तर थोड्या निघणार, त्याप्रमाणे साहित्य आपण कमी जास्त करून घ्यायचं. तीन ते चार चमचे तीळ, थोडीशी चिंच, थोडी म्हणजे एक तुकडा छोटासा, गुळ चवीप्रमाणे. गुळ जर गोड आवडत असेल तर घालायचं, नाही घातलं तरी चालू शकतं.
1: ओके.
2: हिरव्या मिरच्या 5 ते 6, मीठ चवीप्रमाणे. आता मी कृती सांगते. कढईमध्ये 1 चमचाभर तेल घालूया, त्यामध्ये शिरा परतून घेऊया, मिरची पण परतून घ्यायची त्याच्या बरोबर, आणि वेगळ्या भांड्यामध्ये कढईमध्ये छोट्या तीळ भाजून घेऊया, त्याच्यामध्ये चिंच घालूया, हे मीठ हे सगळं आपण मिक्सरला लावून घेऊया, आणि चटणी तयार.
1: मी म्हटलं की बरीच मोठी कृती असते.
2: शिरा वाफवून घ्यायच्या, तेलावर परतून घ्यायच्या, मिरच्या या शिरा, त्याच्यातच जर तुम्ही तीळ पण परतून घेतले तरी चालू शकतो. याप्रमाणेच आपण पडवळाच्या बियांची चटणी करू शकतो.
1: बर,
2: पुन्हा याची कच्च्या टोमॅटोची चटणी याप्रमाणे करतो.
1: बर,
2: असं वेगवेगळ्या चटण्या या पद्धतीप्रमाणे आपण करू शकतो.

0: मग पडवळाच्या बिया सुद्धा साहित्य
1: हे साहित्य सगळं वापरायचं. फक्त बिया थोड्या असतील तर साहित्य कमी जास्त करूया.
0: अच्छा. हा, हा.
1: बिया अशाच तेलावरती भाजून घ्यायच्या पडवळाच्या बिया सुद्धा आणि मिक्सरला लावून घ्यायच्या. मीठ, साखर, चिंच, चिंच नको असेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता.
0: बर,
1: असे बदल करून वेगवेगळ्या चवच्या टकमट चटण्या आपण
0: करू शकतो. वा, खरंच खूप छान.
1: आणि बदल होतो डाव्या साइड मध्ये, नाहीतर नुसतं लोणचं आणि एक ठराविक ठरलेली शेंगदाण्याची चटणी.
0: आणि कसं होतं की लोणचं आपण घरामध्ये मोठ्या वर्णीत करून ठेवलेलं असतं, त्यामुळे लोणच्याची तीच चव आपल्या समोर येते.
1: हा बदल होतो,
0: हा बदल होतो थोडासा. वा, खरंच खूप छान. आणि पडवळ्याच्या बिया तर आपण अशाही काढूनच टाकत असतो, दोडक्याच्या शिरा सुद्धा
1: आपण काढूनच टाकतो.
0: हो, हा खरंच खूप छान. तर याच्यानंतर आपण कुठल्या पदार्थाकडे वळणार आहोत?
1: आता आपण कोशिंबीर रायता प्रकार.
0: अच्छा, रायता प्रकार बघूया.
1: याच्यामध्ये मी आता सांगताना बीटचे भरीत किंवा बीटचा रायता याचं साहित्य सांगते. 2 ते 3 बीट, 2 मोठे चमचे शेंगदाणे कूट, मीठ, साखर, कच्चा कांदा, कांदा नसला तरी चालेल,
0: बर,
1: कोथिंबीर, गोडसर दही, आंबट दही नको कारण खाल्लं जात नाही. आता याची कृती सांगते. 2 ते 3 बीट वाफवून घेऊया.
0: बर,
1: खिसून वाफवून घ्यायचे.
0: अच्छा, म्हणजे बीट व्यवस्थित असे शिजून आले.
1: शिजून घ्यायचे म्हणजे खिसून घ्या, घेऊया किंवा मग तुकडे करून जरी शिजून घेतले तरी चालतात. अर्धवट शिजले तरी चालतात, अगदी हे व्हायला
0: पाहिजे व्हायला पाहिजे तसं नाही.
1: त्याच्यामध्ये ते बारीक करून घ्यायचे, आपल्या हातानेच असे कुसकरून घ्यायचे. घेऊया 2 मोठे चमचे शेंगदाणा कूट घालूया, कच्चा कांदा, मीठ, साखर आणि दही असं कालवूया.
0: बर,
1: याप्रमाणे गाजर, भोपळा याचाही आपण भरीत रायता, भेंडी याचा पण आपण रायता करू शकतो. आपण भेंडीचा रायता करतो तेव्हा त्याच्यामध्ये कूट नाही घातलं तरी चालतं. भेंडी अगदी खरपूस भाजून घ्यायची आणि नुसतं दही आणि कांदा घालून सुद्धा
0: दही मध्ये आणि कांद्यामध्ये ती घालायची. वा, आता बीटचा रायता झाला. आता कोणत्या पदार्थाकडे वळणार होत आपण?
1: आता कोशिंबिरी सारखंच हे पालेभाज्यांची मी पचडी सांगते.
0: अच्छा, पालेभाज्यांची
1: पचडी साहित्य सांगते. मेथी 1 पेंडी किंवा शेपू किंवा पालक कशाची आपण करू शकतो, किंवा या सगळ्याची मिक्स जरी केली तरी चालू शकते.
0: बरं,
1: पण शक्यतो सेपरेट केलेली फक्त मेथी म्हणजे त्याची चव आपल्याला कळते
0: मिळते. बरोबर.
1: शेपू कुणाला आवडत नाही वास वगैरे, पण ह्याची पचडी केल्यानंतर एवढा वास येत नाही.
0: अच्छा,
1: आवडत असल्यास शेपूची करणे. आणि हिरवी मिरची 1-2-3, शेंगदाणा कूट 2 मोठे चमचे, अर्धे लिंबू, मीठ, साखर चवीप्रमाणे आणि फोडणीचे साहित्य.
0: बर,
1: मोहरी, जिरे, हळद, हिंग 1-1 चमचा
0: प्रत्येक
1: हे साहित्य.
0: बर,
1: आता याची कृती सांगते. भाजी स्वच्छ धुवून, निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आणि त्याच्यामध्ये कांदा वापरायचा असल्यास वापरायचा बारीक चिरलेला कांदा, शेंगदाणा कूट, फोडणी, लिंबू पिळून, मीठ, साखर अगदी हाताने कुसकरून अशी ती पचडी कालवायची,
0: कालवून घ्यायची
1: आणि ही पचडी तयार. फक्त दही नाही वापरायचं, त्याच्यात लिंबू वापरायचं.
0: खर तर किती सोपी आहे ही. फक्त या सगळ्या पालेभाज्या अवेलेबल असणं गरजेचं आहे.
1: पण शक्यतो मेथी वगैरे, पालक याची पचडी चांगली लागते.
0: मेथी, पालक, ओके. मग ह्या पदार्थांची आपण नुसतं मेथीची पण करू शकतो,
1: मेथीची पण करू शकतो
0: किंवा नुसती पालकची पण करू शकतो.
1: शेपू ज्यांना आवडतो त्यांना नुसत्या शेपूची पण करू शकतो.
0: अच्छा,
1: भाज्यांची पचडी.
0: पचडी, वा. आता कोणत्या पदार्थाकडे वळणार आहोत?
1: मी आता भाजी मधला एक प्रकार सांगते. मुळ्याची भाजी.
0: बर,
1: तर मुळ्याची भाजी म्हणजे साधारण खिसून फोडी करून असंच करतो.
0: हो,
1: पण हा जरा वेगळा प्रकार. वेगळा म्हणजे करायला सोपा, पटकन होणारा. लहान मुलं पुण्याची भाजी खात नाहीत, त्यांना ही बटाट्याची भाजी असल्यासारखीच वाटते आणि खातात.
0: बर,
1: आपण बटाट्याची काचऱ्याची भाजी म्हणतो तसं ही मुळ्याची काचऱ्याची भाजी.
0: बर,
1: आता मी त्याचं साहित्य सांगते. 2-3 मुळे, 1-2 कांदे, तिखट, मीठ, फोडणीचं साहित्य,

0: मीठ, साखर आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कोट. कृती सांगते. मुळे बारीक पातळ काप करून घ्यायचे मुळ्याचे, आणि कांद्याचेही तसेच काप करून घ्यायचे किंवा उभा चिरायचा कांदा. थोड्याशा तेलावरती 2 चमचे तेल कढईत घालूया. कांदा मुळा चांगला खरपूस परतून घ्यायचा. परतून झालं की त्याच्यामध्ये तिखट घालून, ही फोडणी तरी झालेलीच असते, तिखट मीठ आणि थोडीशी साखर आवडत असल्यास शेंगदाणे कूट घालून ही बटाट्याच्या भाजीसारखीच कुरकुरीत छान भाजी तयार होते.
1: वा, एकतर मुळ्याच्या काचरेची भाजी, खरं तर आपण कोणी इमॅजिन पण करू शकत नाही. मुळा म्हटल्यावर सॅलेडवर ठेवला जातो,
0: कोशिंबीर फोडी करून आपल्या

0: वर ठेवला जातो,
1: वर ठेवतो कोशिंबीर फोडी करून आपल्या,
0: हा नेहमीची जशी भाजी आहे तशी
1: खात नाही,
0: आणि थोडस तिखट अशी चव असते त्याला,
1: तिखट आणि कांदा विंदा असल्यामुळे खमंग
0: लागते. वा खरंच खूप छान. तर प्रिया जोशी, तुम्ही इथे आलात आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि वेळात वेळ काढून आलात आणि छान छान पाककृती आपल्या सख्यांना सांगितल्यात, त्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे मी तुमचे आभार मानते. धन्यवाद.
1: नमस्कार.
2: सख्यांनो, आत्ताच आपण प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या काही पाककृती जाणून घेतल्यात. त्यांच्याशी बातचीत केली होती अनिता ढवळे यांनी. तर श्रोते हो मैत्रिणींनो, आता आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, तेव्हा मी अमृता खानोलकर सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह आता आपला निरोप घेतीये. नमस्कार. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोतेहो वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दुपारचं 1 वाजत आहे. सुरुवातीला विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. आपण ते ऐकू शकाल सायंकाळी 5 वाजेपर्यंत. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 अमरावती जिल्हा वार्तापत्र आणि दुपारी 3 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. ते महाश्रोते हो, आता ऐकूयात विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: दर 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. केरळमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 8 जणांचा मृत्यू, 13 जण जखमी आणि पेरू इथं झालेल्या विमान अपघातात 13 जणांचा मृत्यू. देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं नशामुक्त भारत अभियानाचं उद्घाटन दूरस्थ पद्धतीनं झालं. त्यावेळी ते बोलत होते. युवकांनी नेहमीच अंमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहिलं पाहिजे आणि एक निरोगी जीवनशैली अंगीकारली पाहिजे यावर त्यांनी भर दिला. समाज

0: याचा पाठिंबा, योग आणि ध्यानाची शक्ती या गोष्टी व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्या आंतरिक शक्तीला बळकट करतात असं सांगून प्रत्येक युवकानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: आज लिया गया ये संकल्प आने वाले 100 सप्ताह तक लगातार ऐसे ही आगे बढ़ेगा. हर रविवार कला, संस्कृति, स्पोर्ट्स, मेडिटेशन, अध्यात्म और सेवा से जुड़ी गतिविधियां होगी. नशा मुक्ति का संदेश नए लोगों तक पहुंचेगा. आने वाले 100 रविवार नशा मुक्त भारत की दिशा में 100 मजबूत कदम होंगे, 100 मजबूत स्टेप.
0: या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 1 कोटी युवक सहभागी झाले होते. नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत अंमली पदार्थ मुक्त समाज उभारण्यासाठी जनजागृती आणि लोकसहभाग वाढावा यासाठी देशभरात दर रविवारी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून ओदिशाच्या 3 दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात त्या कटक, भुवनेश्वर, ब्रह्मपूर आणि गंजम इथं विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि शासकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. पहिल्या दिवशी त्या कटक इथं जगद्गुरू कृपालू विद्यापीठाचं उद्घाटन करणार आहेत. दुसऱ्या दिवशी गंजम जिल्ह्यात तप्तपाणी इथं मां कंधुनी देवी मंदिरात जाणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर आणि कटक इथं पोलिसांच्या सुमारे 40 तुकड्या तैनात करण्यात आल्या असून वाहतूक नियंत्रण, निगराणी आणि इतर सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्यात आल्या आहेत. हातमाग क्षेत्रातल्या नवोन्मेषाला चालना देण्याच्या उद्देशानं दिल्ली IIT इथं आयोजित हातमाग हॅकेथॉनच्या दुसऱ्या आवृत्तीची काल सांगता झाली. वस्त्र मंत्रालयाच्या सहकार्यानं आयोजित या स्पर्धेत देशातल्या हातमाग क्षेत्राला नवीन उंचीवर नेण्यासाठी तंत्रज्ञान, डिझाईन आणि पर्यावरणपूरक उपायांवर भर देण्यात आला. या हॅकेथॉनमुळे वस्त्रोद्योग क्षेत्रातले नवोन्मेषक, संशोधक आणि तज्ञांना एकाच व्यासपीठावर हातमागांचं आधुनिकीकरण, शाश्वतता, बाजारपेठेत प्रवेश आणि विणकरांची उपजीविका इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करता आली. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या 6व्या मानांकित थुई लिन इंगेयूनचा 21-16 असा सरळ सेटमध्ये पराभव करून आपल्या कारकिर्दीतलं पहिलं BWF विश्व टूर विजेतेपद पटकावलं आहे. 17 वर्षीय तन्वीनं तैवानच्या ताईझू यिंगला मागे टाकत तैपेई ओपनची सर्वात तरुण विजेती होण्याचा मान मिळवला. 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकल्यानंतर ते जिंकणारी तन्वी पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 समारोप समारंभात आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा ध्वज आणि यजमानपदाची बॅटन अहमदाबादकडे अधिकृतपणे सोपवली जाईल. या प्रतिकात्मक सोहळ्यानंतर 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्याच्या दिशेनं अहमदाबादचं मार्गक्रमण होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 1930 कॅनडामध्ये हॅमिल्टन इथं पहिली राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची पदकांची लयलूट कालही कायम राहिली. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आज ज्युडो आणि ट्रॅक सायकलिंग या खेळांमधून भारताला आपल्या पदकसंख्येत आणखी भर घालण्याची संधी मिळेल. ज्युडोमध्ये पुरुषांच्या 100 किलो वजनी गटात अवतार सिंग, पुरुषांच्या 100 किलोपेक्षा जास्त वजनी गटात यश घांगस आणि महिलांच्या 78 किलो वजनी गटात ईशरूप नारंग भारताचं प्रतिनिधित्व करतील. तर ट्रॅक सायकलिंगमध्ये रोनाल्डो लॅन्तोजाम पुरुषांच्या 1000 मीटर टाइम ट्रायल प्रकारात सहभागी होईल. स्पर्धेच्या सांगता समारंभाच्या दिवशी आज पॅरा ट्रॅक सायकलिंगच्या स्पर्धाही होणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत मुष्टीयोद्ध्यांनी 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांसह पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावत या खेळात भारताची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. या स्पर्धेत 39 पदकं पटकावून भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. केरळमध्ये काल

0: झालेल्या मुसळधार पावसामुळे 8 लोकांचा मृत्यू झाला असून 8 जण बेपत्ता आहेत तर 13 जण जखमी झाले आहेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये भूस्खलन, मालमत्तेचं नुकसान आणि पाणी साठल्याची माहिती मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी दिली. 27 घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून 196 घरांचं अंशतः नुकसान झालं आहे. 5692 नागरिकांना 209 मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आलं आहे. मृतांचे नातेवाईक आणि घरं गमावलेल्यांना सरकार मदत करेल अशी हमी सतीशन यांनी दिली. मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. युरोपियन पर्यटकांना घेऊन जाणारं एक विमान आज पेरू इथं कोसळून झालेल्या अपघातात 11 पर्यटक आणि 2 वैमानिक अशा एकूण 13 जणांचा मृत्यू झाला. पेरू देशातल्या नाझका शहरात जगप्रसिद्ध नाझका लाईन्स पाहण्यासाठी हे पर्यटक निघाले होते. यामध्ये इटली, स्पेन आणि जर्मनीमधल्या नागरिकांचा समावेश होता. पेरूच्या अध्यक्ष केईको फुजिमोरी यांनी या अपघाताबाबत दुःख व्यक्त केलं आहे. इराण आणि मध्यपूर्वेतल्या अनेक देशांनी केलेल्या विनंतीवरून आपण इराणवरचा नियोजित लष्करी हल्ला काही काळासाठी स्थगित करत असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्धबंदीबाबतच्या एका संभाव्य कराराच्या रुपरेषेवर सहमती झाल्याचा दावा या देशांनी केल्याचं ट्रम्प यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. इराणवरच्या लष्करी कारवाईसाठी आपण पूर्णपणे सज्ज आहोत, मात्र मुत्सद्देगिरीला पुढे जाण्याची संधी देण्यासाठी नियोजित हल्ला स्थगित करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्रस्तावित करारामध्ये होर्मुझची समुद्रधुनी तात्काळ आणि पूर्णपणे खुली करणं तसंच इराणच्या आण्विक आव्हानाचा अंत या गोष्टींचा समावेश असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. मात्र इराणनं अमेरिकेच्या या दाव्याला अधिकृत दुजोरा दिला नाही. स्पेनमध्ये स्यूटा इथल्या स्थलांतरितांच्या प्रश्नावरून स्पेन आणि युरोपियन युनियनच्या काही सदस्य देशांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर युरोपियन युनियननं येत्या मंगळवारी तातडीची बैठक बोलावली आहे. जुलै महिन्यात मोरोक्कोमधून सुमारे 60,000 स्थलांतरितांनी स्पेनच्या भूभागावर प्रवेश केला. त्यानंतर युरोपियन युनियनमधल्या 22 देशांनी या समस्येवर एकत्रितपणे प्रतिसाद देण्याची तसंच सीमाभागात अधिक कडक नियंत्रण लागू करण्याची मागणी केली होती. भारतीय व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या चीनी नागरिकांच्या कागदपत्रांची प्रक्रिया पुढल्या आठवड्यापासून सुलभ केली जाईल असं चीनमधले भारताचे राजदूत विक्रम दोराईस्वामी यांनी म्हटलं आहे. ते शुक्रवारी बीजिंगमधल्या भारतीय दूतावासाच्या पहिल्या ओपन हाऊस कार्यक्रमात बोलत होते. हवामान विभागानं कर्नाटक, केरळ, माहे, राजस्थान आणि पश्चिम बंगालच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, कोकण, गोवा आणि ईशान्य भारतातही आज अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा, तेलंगण, विदर्भ आणि अंदमान निकोबार बेटांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. केरळमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 8 जणांचा मृत्यू, 13 जण जखमी आणि पेरू इथं झालेल्या विमान अपघातात 13 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. अमरावती जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला मान्सूनच्या विलंबामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली. जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्यानं पेरण्या संथ गतीनं सुरू होत्या. मात्र जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून जिल्ह्यात खरीप पेरण्यांना वेग आला आहे. कृषी विभागाच्या उपलब्ध माहितीनुसार अमरावती विभागात सुमारे 58% खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवघ्या काही दिवसांत हजारो हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना गती दिली आहे. सध्या सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका आणि ज्वारी या प्रमुख खरीप पिकांची

0: लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू आणि माता मृत्यू दर कमी करणे हे शासनाचं मुख्य उद्दिष्ट असून यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षमपणे काम करीत आहे. येथील सामाजिक संस्थांनी जिल्हा प्रशासनासोबत योग्य समन्वय साधून याबाबत कार्य करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ अशोक उईके यांना दिले. बालविवाह थांबवण्यासाठी सर्वांनी सामाजिक दायित्व सांभाळून मिशन मोडवर याबाबत जनजागृती करावी असंही ते म्हणाले. मेळघाटामध्ये पुरेसा औषध साठा नसल्यामुळे कोणाच्याही प्रकृतीला धोका निर्माण होऊ नये यासाठी आरोग्य विभागानं दक्षता बाळगावी, या भागामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना सक्षमपणे राबवावा असे निर्देश देखील उईके यांनी दिले. जिल्हा कौशल्य विकास केंद्रात नुकताच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी निवड मेळावा पार पडला. पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण येथील 105 रिक्त जागांसाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी तब्बल 790 उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनं प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती दिल्या, ज्यामधून 264 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. चिखलदरा हे पर्यटन स्थळ असून आजूबाजूच्या जिल्ह्यातील पर्यटक सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात चिखलदरा इथं येतात. चिखलदरा मार्ग हा अरुंद आणि घाट वळणाचा असल्यानं अपघात होण्याची शक्यता असते, त्यामुळे परतवाडा चिखलदरा मार्गावरील वाहतूक एक मार्गी पद्धतीनं वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जारी केले आहे. त्यामुळे दिनांक 27 सप्टेंबर 2026 पर्यंत महिन्यातील प्रत्येक शनिवारी आणि रविवारी त्याचप्रमाणे शासकीय सार्वजनिक सुट्टीलगत पूर्व दिवशी दुपारी 2 वाजता ते शासकीय सार्वजनिक सुट्टीलगत नंतरच्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत परतवाडावरून चिखलदराकडे जाणारी वाहतूक ही परतवाडावरून धामणगाव गढीमार्गे चिखलदरा एकतर्फी जाईल, तसंच चिखलदरावरून परतवाडाकडे येणारी वाहतूक ही चिखलदरावरून घटांग मार्गे परतवाडा एकतर्फी येईल. या मार्गावरील गावांना रस्ते वाहतूक वळविण्याच्या आदेशात सूट देण्यात आली आहे. दरम्यान चिखलदरा इथं जाणाऱ्या पर्यटकांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळानं रविवार दिनांक 12 जुलैपासून दर रविवारी अमरावती ते चिखलदरा दर्शन बस सेवा सुरू केली आहे. ही विशेष बस चिखलदराला पोहोचल्यानंतर पर्यटकांना गार्डन पॉइंट, देवी पॉइंट, किल्ला पॉइंट, लेक पॉइंट, पंचबोल पॉइंट, भीमकुंड पॉइंट या प्रमुख पॉइंटचे दर्शन घडवणार आहे. ही बस अमरावतीवरून सकाळी 8 वाजता सुटून धामणगाव मार्गे चिखलदराला पोहोचेल, तसेच चिखलदरा येथून सायंकाळी 5 वाजता परतीच्या प्रवासाला निघणार आहे. ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना इयत्ता 9वी ते 11वी पर्यंत उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार टॉप क्लास एज्युकेशन इन स्कूल फॉर ओबीसी, ईबीसी अँड डीएनटी स्टुडंट्स अंडर पीएम यशस्वी ही योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यात याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सरिता बोबडे यांनी केलं आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या scholarships.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे असे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरतील. टिटंबा तालुका धारणी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना झालेल्या संशयित विषबाधेच्या गंभीर घटनेची आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी दखल घेतली. त्यांनी तातडीनं धारणी आणि टिटंबा येथे भेट देऊन संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही असा ठाम निर्धार व्यक्त करत त्यांनी संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये सुरू असलेली सेंट्रल किचन व्यवस्था पुढील काही दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली. टिटंबा आश्रमशाळेतील सुमारे 70 विद्यार्थ्यांना जेवणानंतर उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर त्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने, वाचकस्वर नेहा क्षीरसागर.
1: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमच्या आकाशवाणीच्या प्रसारण कक्षाच्या
2: तो फिर हमें लगता है कि सामने वाला हमें समझेगा नहीं, और कभी कभी यह हमारी गलत फहमी भी होती है. हो सकता है सामने वाला हमें समझ भी ले तो बयां भी कर सकते हैं, और यदि आप बयां नहीं कर पा रहे हैं तो उसे कहीं उतार लें, कहीं लिख लें, मन पर ना उतारें किसी भी किसी की बात जो आपके दिल को ठेस पहुंचाए. तो ऐसी किसी बात को मन पर लिखने से अच्छा है आप एक बार उसे कागज पर लिख दें और उस कागज को मोड़ माड़ कर फेंक दें ताकि दोबारा उस बात से आपको ठेस ना पहुंचे. एक साथी ने लिखा है, मुझे लिखने के पहले बहुत कुछ सोचता है, यानी

的就一大把。大腿呀腿呀腿，大腿呀腿呀腿，大腿呀腿呀腿。

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. तैपई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. आणि राज्यात विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात वाढ. देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत नशामुक्त भारत अभियानाचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावं आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी असं ते यावेळी म्हणाले. समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यान साधना या गोष्टी व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला आंतरिक बळ देतात असं सांगून प्रत्येक युवकानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
1: आज लिया गया ये संकल्प आने वाले 100 सप्ताह तक लगातार ऐसे ही आगे बढ़ेगा. हर रविवार कला, संस्कृति, स्पोर्ट्स, मेडिटेशन, अध्यात्म और सेवा से जुड़ी गतिविधियां होगी. नशा मुक्ति का संदेश नए लोगों तक पहुंचेगा. आने वाले 100 रविवार नशा मुक्त भारत की दिशा में 100 मजबूत कदम होंगे, 100 मजबूत स्टेप.
0: या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 1 कोटी युवक सहभागी झाले होते. नशामुक्त भारत अभियानांतर्गत अंमली पदार्थमुक्त समाज उभारण्यासाठी जनजागृती आणि लोकसहभाग वाढावा यासाठी देशभरात दर रविवारी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. ज्या वेगानं तंत्रज्ञान बदलतंय त्या वेगानं आपल्या शैक्षणिक संस्थांनी तंत्रज्ञानाला आत्मसात करणं ही काळाची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ते आज नागपूर इथं रामदेव बाबा विद्यापीठाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता आता

जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राला गवसणी घालत असून भविष्यात अनेक नोकऱ्यांच्या कामाचं स्वरूप बदलणार आहे. जग आता 6व्या औद्योगिक क्रांतीबद्दल बोलत असून रोबोटिक्स, डीप टेक, क्वांटम तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान यात प्रमुख भूमिका बजावतील असं ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठी देखील केला जात असून आरोग्य सेवांवर त्याचा सकारात्मक परिणाम झालाय. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्राला देखील एआय संबंधित तंत्रज्ञानाचा लाभ झालाय असं ते म्हणाले. राज्यात सुरू केलेल्या महाविस्तार उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक अचूक डिजिटल सेवा, हवामानाचा अंदाज आणि पीक व्यवस्थापनाची माहिती घरबसल्या मिळायला मदत होते. शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या बोलीभाषेत किंवा सुलभ पद्धतीनं शेतीविषयक सल्ले मिळत आहेत हे निश्चितच स्वागतार्ह आहे असं ते म्हणाले. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलंय. आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या 6व्या मानांकित थुई लिन एंगुएनचा 21-16 असा सरळ गेममध्ये पराभव करून आपल्या कारकिर्दीतलं पहिलं बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावलं. तन्वीनं तैवानच्या ताई झुविंगला मागे टाकत तैपेई ओपनची सर्वात तरुण 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकल्यानंतर ते जिंकणारी तन्वी ही पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 समारोप समारंभात आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा ध्वज आणि यजमानपदाची बॅटन अहमदाबादकडे अधिकृतपणे सोपवली जाईल. या प्रतिकात्मक सोहळ्यानंतर 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्याच्या दिशेनं अहमदाबादचा मार्गक्रमण सुरू होईल.

होईल. स्पर्धेच्या सांगता समारंभाच्या दिवशी आज पॅरा ट्रॅक सायकलिंगच्या स्पर्धाही होणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत मुष्टियोद्ध्यांनी 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांसह पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावत या खेळात भारताची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. या स्पर्धेत एकूण 39 पदकं पटकावून भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या करजगी इथल्या अल्पवयीन बालिकेवर झालेला लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं काल फाशीची शिक्षा दिली. 6 फेब्रुवारी 2025 रोजी करजगी इथून ही 4 वर्षांची बालिका बेपत्ता झाली होती. या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या पावसामुळे धरणांमधला पाणीसाठा वाढलाय. काही धरणांमध्ये विसर्ग सुरू झाला असून काही ठिकाणी विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. पैठणमध्ये जायकवाडी धरणात सध्या 1810.361 दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या 46,617 घनफूट प्रतिसेकंद पाण्याची आवक होते. हे लक्षात घेता जायकवाडी धरणाची दारं कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन गोदावरी नदीकाठच्या परिसरातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नांदेड शहरात विष्णुपुरी प्रकल्पात 92% जलसाठा असून कोणत्याही क्षणी आता प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागतील, त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अकोला जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळालाय. सततच्या पावसामुळे चंद्रपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातले काही मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातली बहुतांश धरणं 100% भरण्याच्या मार्गावर आहेत. यवतमाळमधलं निळवणा धरणही ओसंडून वाहू लागलंय. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी काल अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या पालघर जिल्ह्यातल्या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्ह्यातल्या मनोर मासवण पालघर, पालघर सरावली बोईसर तसंच बोईसर चिंचणी डहाणू या प्रमुख मार्गांची सद्यस्थिती तसंच सुरू असलेली विकास कामं आणि दुरुस्तीच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. केरळमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे 8 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण बेपत्ता आहेत. 13 जण जखमी झालेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये भूस्खलन, मालमत्तेचं नुकसान आणि पाणी साठल्याची माहिती मुख्यमंत्री व्हीडी सतीशन यांनी दिली. परदेशी गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात भारतीय शेअर बाजारांमध्ये 20,200 कोटी रुपये गुंतवलेत. यापैकी 6,732 कोटींची गुंतवणूक शेअर बाजारातल्या खरेदीतून तर 13,468 कोटी रुपये प्राथमिक बाजारपेठेतून गुंतवण्यात आले आहेत. हवामान. रत्नागिरी, साताऱ्याचा घाट परिसर आणि अकोला, अमरावती यासह विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. आणि राज्यात विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: ये है विविध भारती।
1: उजाले उनकी यादों की, उजाले उनकी यादों की।

0: पहली कड़ी। बातचीत की ये श्रृंखला जारी रहेगी अगले सप्ताह भी। संपादन सहयोग मनीषा सिंह, विविध भारती की ओर से इस कार्यक्रम के प्रस्तुतकर्ता तेज श्री कांबले।
1: उजाले उनकी यादों के।
2: श्रोते हो विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रानं। सायंकाळचे 5 वाजतात आणि मी आपला रेडिओ मित्र संतोष पोद्दार आपल्या सर्वांचं या सांजकालीन प्रसारण सभेत मनपूर्वक स्वागत करत आहे। आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन।

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पण ऐकूयात कृष्णा कॉटेज या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांनी गायलेलं निलेश मिश्रा यांचंही गीत, संगीत अन्नू मलिक यांचं.

0: हिमेश रेशमिया यांनी गायले, संगीतबद्ध केलेलं. सोनू निगम यांनी, अलका याग्निक यांनी स्वरबद्ध केलेलं. समीर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता यकीन. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत गुंजन आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: विविध रंगी कार्यक्रमांची सुरेल गाण्यांची मैफिल जिथे धाराशिव आकाशवाणी केंद्र असेल तिथे ऐकत रहा, आनंदी रहा.

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 024-72-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो।

आणि श्रोत्यो या गीताबरोबरच आजचा आपला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत गुंजन आम्ही तर संपवित आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावर बोलत आहोत सायंकाळचे 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावर प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: युवाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत, UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला. सूत्रनिवेदन व निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्र यांचं. सादर करते डॉक्टर दीपक ठमके.
1: हॅलो फ्रेंड्स, युववाणी कार्यक्रमात मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. फ्रेंड्स, आजच्या कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकणार आहोत. चला ऐकूया.
2: हाय फ्रेंड्स, युवानी कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो, जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण परिश्रम, स्वतःच्या अढळ विश्वास याच्या बळावर जगातलं कोणतंही ध्येय असू दे, कितीही अवघड असू दे, ते सहजरित्या गाठता येतं याचं जिवंत उदाहरण हे आपल्या समोर बसलेलं आहे. देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या UPSC परीक्षेतील IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस अर्थात वन विभागामध्ये देशातील 30व्या रँकवर त्यांची निवड झालेली आहे. ते सध्या कोल्हापूर प्री IAS सेंटरमध्ये मार्गदर्शक म्हणून आहेत. साताऱ्याच्या संस्कार भूमीत ते वाढलेले आहेत. नागपूरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांनी BVSC अँड AH ही पदवी संपादन केली आणि पशुवैद्यकीमधील फ्रीलान्स सर्जरी ते अगदी आवडीने करत होते आणि त्याचबरोबर UPSCचा अभ्यासही करत होते. असे आपले मित्र डॉक्टर ओमकार सुनील फडतरे आज आपल्या सोबत आहेत. त्यांचा प्रवास केवळ वैयक्तिक यशाचा नाही तर मेहनत, शिस्त, संयम आणि समाजाप्रती काहीतरी आपलं देणं आहे या बांधिलकीतून प्रवास त्यांनी केलेला आहे. या प्रवासातील अनुभव, आव्हाने, यशाचं योग्य नियोजन आणि भावी ध्येय या सर्व बाबींबद्दल ते आज आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहेत. तर अधिक वेळ न घालवता UPSC मधील IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मधील देशातील 30वी रँक मिळवणारे डॉक्टर ओमकार सर यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूयात. सर, आकाशवाणी कोल्हापूरच्या स्टुडिओमध्ये अगदी हार्दिक स्वागत आहे आणि मनापासून अभिनंदन सर.
3: खूप खूप धन्यवाद सर.
2: सर्वात प्रथम आपण UPSC करावी असं तुम्हाला का वाटलं?
3: सर, असं अचानक एके दिवशी माणूस उठतो आणि UPSC करायचा निर्णय घेतो असं नाहीये. अनेक कारण आहेत आणि एक प्राथमिक कारण मला वाटतं की पश्चिम महाराष्ट्रात मला वाटत असं एकही युवक आहे की ज्याच्या मनात कधी UPSCचं किंवा MPSCचं स्वप्न आलं नसेल. ते बहुतेक आपल्या मातीचं एक वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. तसं लहानपणापासून म्हणजे बऱ्याच गोष्टींसाठी मी भयंकर असं क्युरियस असायचो. की आता मी एक छोटा प्रसंग सांगायचा म्हटलं की वडूज म्हणून एक सातारा जिल्ह्यात एक शहर आहे, तिथे आम्ही वास्तव्यास होतो. तिथं साधी एक वीज मिळवायला आम्हाला एक वर्ष थांबावं लागलं, फक्त वीज कनेक्शन. मी लहानपणापासून वाटायचं की का बरं विलंब लागतो, कारण ते पैसे मागायचे, वडील म्हणायचे नाही हे नाही जमणार. नंतर फक्त एक साधारण पूल दुरुस्त व्हायला 4-4 वर्ष का बरं लागतात. मला स्वतः जेव्हा ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं होता, वय वर्ष 18 झालं तेव्हा मी म्हटलं की नाही, मी कुठला 1 रुपया देणार नाही. एजंटचा फार त्यावेळी म्हणजे भयंकर प्रादुर्भाव होता. तर मी म्हटलं नाही, एजंट नाही देणार, मी ऑनलाईन करणार सगळं. तर मला त्यांनी रिपीट केलं, मला फेल केलं त्या परीक्षेत. की म्हटलं ठीक आहे, मी फेल होईन पण जो सरळ मार्ग आहे त्याच मार्गाने मी लायसन्स काढणार. मग त्यासाठी मला 2 वर्ष लागली, कारण मी नागपूरवर येऊन साताऱ्यात वगैरे काढायचो. मग ह्यामुळे एक आत वाटायचं की त्रास का होतो प्रशासनाचा, नागरिकाला प्रशासन आपल्या मदतीला आहे, त्रास द्यायला नाही. त्यावेळी म्हणजे असं UPSCचं काय डोक्यात नव्हतं. कॉलेजमध्ये गेलो, कॉलेजमध्ये अभ्यास वगैरे व्यवस्थित चालू होता, जे क्लिनिकल प्रॅक्टिस असायची ती सुरू होती. आणि त्यावेळी एक प्राध्यापक मला म्हणायचे की तू लीडर चांगला आहेस. मी जनरल सेक्रेटरी झालो फायनल इयरला कॉलेजचा, GS. तर तू इकडं प्रयत्न कर, कारण तुझ्याकडे ते पोटेन्शियल आहे, तर तुझंही कल्याण होईल, तुझ्यामुळे लोकांचं कल्याण होईल. कारण मी ते ऍक्टिव्ह फार जास्त होतो अभ्यासक्रमाव्यतिरिक्त. अभ्यासात चांगलाच होतो मी, म्हणजे त्यात काय वाद नाही, पण बाकीच्या गोष्टींमध्ये पण. असं एक कॉलेजमधला एकही प्रांत नव्हता म्हणजे ज्यात माझा सहभाग नव्हता. आणि त्यात जर मुलांचे, विद्यार्थ्यांचे जे कळकळीचे मुद्दे होते त्यासाठी तर मी भयंकर आग्रही असायचो. मग वाटायचं की आपल्यात ती एक ओढ आहे की स्वतःचा स्वार्थ म्हणजे काही न बाळगता फक्त दुसऱ्यासाठी काहीतरी काम करायचे. मग ह्या सगळ्यांमुळे मग फायनल इयरला विचार केला. म्हणजे सगळी आमची अख्खी बॅच जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या एक्झामची, एंट्रन्सची तयारी करत होती, तेव्हा मग फायनली विचार केला की इंटर्नशिपला असताना की आपण घेऊया रिस्क आणि करूया UPSC. अशा प्रकारे हा प्रवास सुरू झाला.
2: ओमकार सर, UPSC देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते, यामध्ये यश मिळाल्यानंतर तुमच्या काय भावना होत्या?
3: प्रामाणिकपणे सांगायचं गेलं तर मला कळालंच नाही नेमकं काय झालं की ज्यावेळी संध्याकाळी 7:30 वाजता साधारण यादी आली, ग्रुपवरती लिस्ट आली आणि मी गेली 5 वर्ष पूर्ण ह्या परीक्षेच्या 21 पासून मी ही परीक्षेच्या या सायकलमध्ये आहे. 4 अटेम्प्ट फॉरेस्टचे झालेले माझे आणि मी गेल्या वर्षात म्हणजे 2 इंटरव्ह्यूला वगैरे जाऊन आलेलो युपीएससीच्या. त्यामुळे जी पीडीएफ येते त्या पीडीएफ मध्ये माझं नाव टाकणे आणि नो मॅच फाउंड ह्याची मला सवय झाली की म्हटलं ह्यावेळी तसंच असणार. अरे दरवेळी कसं माझ्या धाडस होत नव्हतं, नो मॅच फाउंड बघायचं मला कंटाळा आलेला. ह्यावेळी पण तशीच अपेक्षा होती की ह्यावेळी काय वेगळं झालं नसणार आहे, तरी पण म्हटलं तर बघूया एकदा नाव टाकून. तर तिथं OMKR टाईप केलं आणि दिसलं मला की 2 मॅच फाउंड असं आलं तिथं. म्हटलं यार देशात 2 ओंकार असतील का हे आधी, म्हटलं यार एक तरी माझा असावं, बघितलं पहिलाच मी होतो.
4: अरे
3: तर मग त्यावेळी म्हणजे कळलं नाही की चल यादीत नाव आहे. लगेच आई वडिलांना कॉल केला, आईला कॉल केला, आईला कळालंच नाही. आईला म्हटलं की आई सिलेक्शन झालंय, ती म्हटली कशात झालंय, तिला म्हटलं अगं फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये रँक आलाय. तिला विश्वास बसेल ना खरं बोलतोय का तू, म्हटलं खरंच झालेला आहे. मग मग मित्रांचे कॉल यायला लागले, मग तिथून सुरू झालं. मग 2-3 दिवस काय कळत नव्हतं, त्यानंतर थोडस आता जरा मग ते पचायला वेळ लागला. मग आता कळलंय की चलो फायनली आपण प्रशासकीय व्यवस्थेमध्ये गेलेलो आहे.
2: सर तुमचं बालपण ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला साताऱ्याच्या मातीमध्ये घडलेलं आहे, तर या बालपणाचे कोणते संस्कार आणि अनुभव आजच्या यशाच्या पाठीमागे आहेत असं मला वाटतं?
3: सातारा म्हटलं की आपल्या समोर म्हणजे उभं राहतं ते राजधानी सातारा हे ऐकत आम्ही लहानच मोठं झालेलो आहे. त्यामुळं आमची इच्छा असो नसो कळत न कळत इतिहासाचे भयंकर संस्कार आमच्यावर झाले. मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचं नव्हतं छत्रपती शाहू अकॅडमी, म्हणजे शाहू महाराज कोल्हापूरचं वेगळे, साताऱ्याचे संभाजीराजांचे जे पुत्र थोरले शाहू महाराज तर त्यांच्या नावानं ती शाळा होती आणि साताऱ्यातले जे महाराज आहेत तेच त्या शाळेचे व्यवस्थापक होते. त्यामुळं दर शनिवारी अजिंक्यतारा जो किल्ला आहे साताऱ्यातला तिथं जाणे आणि तिथं म्हणजे अजिंक्यताऱ्याची स्वच्छता मोहीम होती, त्यात म्हणजे आम्ही पर्सनली खूप जास्त काम केलेलं आहे 7-8 वगैरे असताना. तर मग ह्यातून न कळत एक महाराजांचे फक्त शिकवणच आमच्या खाणी पडत नव्हती, तर आम्ही असा हातभार लावल्यामुळे असं वाटत होतं की आजच्या काळात आपण पण महाराजांच्या मावळ्यांपेक्षा काही कमी नाही. आणि म्हणजे आयडियल ज्याला म्हणतात शाळेत कंटिन्यू विचारलं जायचं तुमचं आयडियल कोण आहे, म्हणजे ना प्रत्येकाचं आयडियल शिवाजी महाराज होते, पण त्याच्या पलीकडे ना मग हे वाटायचं की आजच्या काळात आपण महाराजांचं साठी म्हणजे मी काय करू शकतो. आता आपल्याला म्हणजे विचार जर त्यांच्या लहानपणापासून पण ऐकतोय मी वेगळं काय करू शकतो त्यातून. तर त्यामुळे मग महाराज ऍज अ प्रशासक मला भयंकर आवडायचे, त्यामुळे इतिहासाची ओढ निर्माण झाली. मग आई वडील शिक्षक असल्यामुळे घरी पुस्तकांची काही कमतरता नव्हती, महाराजांचे भरपूर पुस्तकं वाचली. मग ते त्यातलं महाराजांचा जो प्रशासकाचा जो अँगल आहे तो भयंकर आवडायचा. मग तिथून ती बीज रोवली गेली असं मला वाटतं की त्यामुळेच मग कॉलेजमध्ये असताना पण की लोकांसाठीच म्हणजे आपण झगडलं पाहिजे ही जी वृत्ती तयार झाली त्याच्या मागे ती महाराजांची शिकवण असं मला वाटतं.
2: सर तुम्ही आताच म्हणला की तुमचे आई वडील शिक्षक होते, तर घरातील शैक्षणिक वातावरणाचं तुमच्या विचारविश्वावर आणि व्यक्तिमत्वावर कसा प्रभाव पडला?
3: सगळं श्रेय आई वडिलांचं आहे, जे काही आज इथं मी बसलेलो आहे त्याचं 100% श्रेय आई वडिलांचं आहे. म्हणजे त्याचं कारण म्हणजे हे फक्त सांगायचं म्हणून नाही पण शिस्त नावाचा जो प्रकार होता, आई वडील म्हणजे भयंकर शिस्तीचे शिक्षक होते ते. असं ऍज अ शिक्षक मी वडिलांना बघितलं नाही पण त्यांचे जे विद्यार्थी होते त्यांच्याकडून ऐकायचो. घरी पण अशी बोलायची परवानगी नव्हती की शांत बस. ते ज्या शाळेत जसे ते शिक्षक होते तसे घरातही आमच्यासाठी ते शिक्षकच होते. त्यांच्याकडून डिसिप्लिन हा जो प्रकार आहे ना ह्या मध्ये लागला की सकाळी वेळेवर उठणे, वेळेवर झोपणे, अभ्यासाचं कसं करणे, हे जे नियोजन जे धडे मिळाले

0: झाले ना, की फक्त अभ्यासच नाही, एकूण तुमच्या आयुष्याचंच नियोजन किती सुरळीत पाहिजे, की जर यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल, मग प्लॅनिंगला किती महत्व दिलं पाहिजे, की प्रत्येक गोष्ट विदाऊट नियोजन कुठलीच गोष्ट तुम्ही आयुष्यात केली नाही पाहिजे, हे सगळं आईवडिलांकडून दोघांकडून ते मिळत गेलं. आणि कदाचित त्यामुळेच आता युपीएससी सारख्या परीक्षेत तर सगळं महत्व प्लॅनिंगच आहे, की तुमचं शेड्यूल कसं असतं ह्याच, फक्त अभ्यासाचं नाही तर एकूण तुमच्या दिनचर्येच कसं वेळापत्रक तुम्ही ठरवता, हे सगळे धडे लहानपणापासून आईवडिलांकडूनच मिळाले आणि त्याच हे देत काय.
1: शालेय जीवनामध्ये तुम्ही अभ्यासामध्ये सातत्य राखलंच होतं, तर या शालेय जीवनातील अशा काही आठवणी ज्या कटू असतील, गोड असतील, ज्या मनामध्ये अजूनही आहेत, अशा कोणत्या आठवणी आहेत?
0: एक प्रसंग सांगतो मी. मी शाळेतही 9वी 10वी स्कूल कॅप्टन होतो, तर त्यामुळे कसं झालं म्हणजे आता प्रामाणिकपणे जर सांगायचं गेलं तर ते जे पौगंड अवस्था आपण ज्याला म्हणतो तशी होती ती. आणि शाळेत हुशार होतो, बाकीच्या एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये चांगला होतो, त्यामुळे ना शिक्षकांचा विशेष लाडका होतो मी. त्याचा ना मी 10वीत असताना गैरफायदा घ्यायला लागलो, म्हणजे अभ्यास करत होतो पण शाळा बुडवणे हे असले काहीतरी प्रकार करायला लागलो मी. एका शिक्षिकेने ज्यांचा मी सगळ्यात फेवरेट होतो, त्यांनी अख्ख्या शाळेसमोर, मी स्कूल कॅप्टन असताना मला काय अंशी लात लगावलेली, तो मी शाळेत असताना पहिली ते 10वी पहिल्यांदा मार मी 10वीत खाल्लाय. मी कधीही मार नाही खाल्ला शिक्षकांचा, कारण मी सिन्सिअर कॅन्डिडेट होतो, 10वीत पहिल्यांदा मार खाल्ला. आणि त्यावेळी म्हणजे मला कळलंच नाही की आत्ता झालंय काय आयुष्यात, ते बघायला अख्खी शाळा आलेली की कुणी मार खाल्लाय, हा माणूस मार्गास काय खाऊ शकतो. पण मी असं काही केलं नव्हतं, फक्त मी त्यांना कुठेतरी मी गाडीवर फिरताना दिसलेलो आणि त्यांना ते इन जनरल माय बिहेव्हिअर मधले काही चेंजेस वगैरे कळालेले, तर ती गोष्ट माझ्या खूप ध्यानात राहिली की जे तुम्ही बाकीच्या गोष्टीत चांगलं असतात पण तुम्ही जर चुकलं ना तर तुमचं कान धरणार कोणतरी पाहिजे. घरी आई वडील होतेच पण शाळेत म्हणजे शिक्षकाची जागा दुसरं कोण घेऊ शकत नाही. आणि त्या प्रसंगानं मला ऍक्च्युअल जी थोडीफार सिन्सिअरिटी माझी कमी होत चाललेली त्याला परत त्यांनी ट्रॅकवर आणलं, तर तो प्रसंग असं मला विशेष लक्षात राहण्यासारखं.
1: तुम्ही 11वी 12वी सायन्स केलं, 12वी सायन्स नंतर बरेचसे मार्ग होते, परंतु तुम्ही पशुवैद्यकीय क्षेत्रच निवडलं, तर हे पशुवैद्यकीय क्षेत्रच का निवडायचा विचार केला तुम्ही?
0: डॉक्टर बनावं असं मला म्हणजे 10वीत असताना वेगळं असं वाटायला लागलं की आपण डॉक्टर बनावं, कारण का ऍक्च्युअल सायन्स जेव्हा सुरू झालं 9वी 10वीत तर तेव्हा बायोलॉजीकडे एक नॅचरल कल दिसायला लागला. फिजिक्स केमिस्ट्री आवडत होतं पण बायोलॉजीकडे एक कल दिसायला लागला, त्यामुळे 11वी 12वी सायन्सच घेतलं. आणि मग 12वीत असताना आपण MBBSला ट्राय करू, त्यावेळी CET होती 200 मार्कांची, तर जनरलचं कॅन्डिडेट होतो मी आणि मला माहिती होतं की मार्क खूप जास्त लागतात कुठल्याही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळायला, त्यावेळी वेटरनरी वगैरे काहीही माहिती नव्हतं, पण काही मार्क कमी पडले आणि मला म्हणजे ती आयडिया आली की MBBS तर आपल्याला नाही मिळू शकत, मग आता काय करायचं. BAMS PDS हे ऑप्शन होते, मला माहितच नव्हतं वेटरनरीचं काय. वडिलांना याची आयडिया होती, वडील म्हटले की वेटरनरीची एक डिग्री चांगली आहे, तुझ्या मार्कांवर तुला नागपूरचं चांगलं कॉलेज मिळेल, तर तू तिथं प्रवेश घ्यायचा. मग कधी ह्याच्या आधी वडिलांना कधी प्रश्न विचारले नव्हते, म्हटलं जर वडील म्हणतात ते बरोबर असेल. आणि रिपीट करणं हा जरा म्हणजे तो टायबू होता, म्हणजे 2015ची गोष्ट सांगतोय मी, तो टायबू होता त्याकडे की एक वर्ष घालवणं, म्हणजे म्हटलं ठीक आहे एक वर्ष गॅप घेण्यापेक्षा वडील म्हणतात नागपूरला मिळतंय तर घेऊन टाकू. आणि मग अशा प्रकारे वेटरनरीला गेलो.
1: नागपूरला तुम्ही ऍडमिशन घेतलं, कॉलेजचे दिवस हे गोल्डन डेज मानले जातात आयुष्यातील, अगदी लक्षात राहतील, मनात राहतील असे ते दिवस असतात. तर या BBSC अँड एच या पदवी दरम्यान अशा कोणत्या आठवणी आहेत की ज्या तुम्हाला अजूनही लक्षात आहेत?
0: सर, जर 5.5 वर्षाची डिग्री होती माझी BBSC अँड एच, मला त्यातला प्रत्येक दिवस आठवणच आहे. म्हणजे अजूनही जर मला कधी विचारलं की इफ यू हॅव टू रिलीव्ह एनी ऑफ युअर पास्ट लाईफ, तर मी परत म्हणेन कॉलेजलाच जाईल, कारण का फर्स्ट इयर पासून अशी एक आठवण नाही, असंख्य आठवणी आहेत कॉलेज. म्हणजे फर्स्ट इयरला म्हणजे विशेष करून आमचं नागपूर कॉलेजचं जरा कल्चर स्ट्रिक्ट होतं की तिथं हेल्दी इंटरॅक्शन खूप जास्त असायचं सिनियर ज्युनियर मध्ये, तर त्यामुळे जी शिस्त कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला लागली म्हणजे त्यांनी जे व्यक्तिमत्व जे बदललं ना, मी आता एक किस्सा नाही सांगणार, मी इन जनरल ओव्हरऑल पर्सनॅलिटीज हे सांगतो की मी कधी पश्चिम महाराष्ट्र सोडला नव्हता आधी, पश्चिम महाराष्ट्र आणि जास्तीत जास्त मुंबई, एवढंच माझ्यासाठी महाराष्ट्र म्हणजे एवढंच होतं. मी नागपूरला गेलो तिथून थेट, मग मला माहितच नव्हतं आपल्याकडे जसं या भागामध्ये की विदर्भ मराठवाडा आपण जोड शब्द म्हणून वापरतो, आपल्याला माहितच नाही की तो भाग कसा आहे, तिथली माणसं कशी आहेत. मग जेव्हा नागपूरला गेलो आणि मग सगळे मित्र माझे मराठवाडा विदर्भातले, इकडची माणसं कमी होती तिथं, मी एकटाच होतो सातारा जिल्ह्यातला, मग माझी मैत्री त्यांच्याशी झाली, त्यांच्याशी बोलताना कळलं की महाराष्ट्र म्हणजे विविधता आपण ज्याला म्हणतो या देशाची, ती तिथं गेल्यावर कळली की जे जंगलातून गडचिरोली गोंदिया चंद्रपूर मधून जी मुलं आलेली त्यांचं बॅकग्राऊंड कसं आहे, मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातून जे आलेली त्यांचं बॅकग्राऊंड कसं आहे,

0: आणि गव्हर्नमेंट कॉलेज म्हटलं ना की तिथं जास्त म्हणजे आर्थिक परिस्थिती ज्यांची कमकुवत आहे असे जास्त लोक असतात. म्हणजे माझे आई वडील शिक्षक असल्यामुळे मी बरे होतो, म्हणजे श्रीमंत नव्हतो आम्ही, पण चांगल्या परिस्थितीत होतो. पण जिथं शेतमजुराची मुलं बघितली, म्हणजे जे आई धुनी मंडी करते यांची मुलं बघितली, आणि आमच्याकडे म्हणजे युनिटीवर भयंकर जोर होता कॉलेजमध्ये, त्यामुळे त्यांच्या आणि आमच्यामध्ये कुठला फरक नव्हता. ह्या गोष्टीने मला जो एक दुसरा पॉइंट ऑफ व्ह्यू दिला ना की त्यांच्या भावना समजून घेणे, त्यांच्याकडे कम्पॅशनने बघणे, ह्यानी जे संस्कार घडवले कॉलेजने, मग ह्यासाठी तर मी अजन्म ऋणी आहे त्या कॉलेजचा. कारण का बाकीच्या कॉलेजेसमध्ये कसं होतं की जे आर्थिक स्तरामध्ये विद्यार्थी बसत नाहीत, म्हणजे ते तुमचे मित्र होत नाहीत, तुमचे मित्र कायम तुमच्या स्तरातलेच असतात. आमच्या कॉलेजमध्ये तसं नव्हतं, म्हणजे माझ्या सगळ्यात जवळचा मित्र हा, त्याचे वडील त्यांच्याकडे शेती नाही, शेतमजुरी करतात, हा सगळ्यात जवळचा मित्र होता. आणि एक माझा रूममेट असा होता की त्याचे आई वडील डॉक्टर होते एमबीबीएस, त्याच्या घरात 27 डॉक्टर होते, पण तरी तो इकडे आलेला. माझे म्हणजे भयंकर विषमता असणारी मी तेही बघितली, म्हटलं पण सगळे एकसारखेच राहतात, म्हटलं हे खूप विशेष आहे. आणि ते त्यातून मी खूप धडे घेतले की मी जो माझा संकुचित दृष्टिकोन आहे की समृद्धी म्हणजेच महाराष्ट्र की नाही, तसं नाही. महाराष्ट्र म्हणजे खूप जास्त मोठा आहे, जिथं आदिवासी पण आपलेच आहेत आणि हे दुष्काळी पण आपलेच आहेत.
1: जीवभावाची मैत्री असते, त्या मित्रांबद्दल काय सांगाल?
0: म्हणजे आता ते मित्र नाहीत राहिले, ते कुटुंब आहे माझं. मग मी जेव्हा पण आता कॉलेजमध्ये तर ठीक आहे, म्हणजे आम्ही मित्र होतोच, पण त्या मैत्रीची किंमत मला कॉलेज झाल्यानंतर खरं कळली. कारण का सगळे मित्र पोस्ट ग्रॅज्युएशनला गेले, चांगले जॉब लागले, पशुवैद्यकीय विकास अधिकारी म्हणून, पशुधन विकास अधिकारी म्हणून आज ते क्लास 1 पदावर संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहेत. पण माझं इथं सिलेक्शन होत नव्हतं युपीएससी मध्ये, पण ते मला काय म्हणायचे की ओमका काही येऊ दे, तू इकडे यायचं नाही, तू हेच करायचं, तू ह्यासाठीच म्हणलंय, तू हेच करायचं. एकही जण मला कधी म्हणलं नाही ठीक आहे आजचं नाही उद्या होईल, उद्या नाही परवा होईल, पण तुझं होणार 100%. मग काही मित्रांचे लग्न व्हायला लागले, मग आपण असं ते माग राहिल्याची भावना निर्माण होते ना की माग राहिलो आपण, आपले मित्र पुढे जायला लागले, आयुष्याचं त्यांचं समोर सरकत आहे, मी तिथंच आहे अजून. त्यांनी जी खंबीर साथ दिली, आणि यशाला खूप बाप असतात, अपयशावेळी कोणी विचारत नाही तुम्हाला, पण असं काहीच झालं नाही. जेव्हा रिझल्ट नाही यायचा, म्हणजे मित्रांचे मला सिलेक्ट झाल्यानंतर फोन कमी आले, सिलेक्ट नव्हतो होत मी त्यावेळी जास्त कॉल यायचे मला की ओके कसं आहे ठीक आहे का. ते धाराशिवला जायचं, मी धाराशिवला काही काळ होतो, तर तिथं जाण्यामाग एक कारण तेच होतं की तू एकटा राहू नको इकडे, आम्ही मित्र काही सोबत होतो. तिथं मग मी पशुवैद्यकीयची सेवा बजावली तेव्हा, त्यामुळे अपयशात जी मित्रांनी साथ दिली त्यासाठी मी म्हणजे मित्रांचं ऋणी नसतं राहत, पण तेच माझ्यासाठी म्हणजे सर्वस्व.
1: तुम्ही कॉलेजला असताना युपीएससी करायचं ठरवलं की कॉलेज झाल्यानंतर?
0: कॉलेजच्या फायनल इयरला इंटर्नशिप मध्ये असताना.
1: तर असं काय घडलं की शेवटच्या वर्षामध्ये इंटर्नशिपला असताना की आपण युपीएससीची तयारी करावी, हा नेमका विचार कसा आला तुमच्या मनामध्ये?
0: थर्ड इयरला असताना प्रत्येक जण हा विचार करतो की पोस्ट ग्रॅज्युएशनला डिपार्टमेंट कुठलं पाहिजे आपल्याला. माझ्याही डोक्यात तेच चालू की माझा कल कशात आहे. फोर्थ इयर फायनल इयर मध्ये गेल्यावर ते सॉलिडिफाय होतं जे काय तुमचा विचार असेल तो. मी कायम हाच विचार करायचो, घरच्या म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य होतं मला, तुला वाटेल ते कर. मग मी हे विचार करायचो करिअर असं निवडलं पाहिजे की ज्यातून ते म्हणतात ना मेक पॅशन युअर प्रोफेशन,
1: समाधान.
0: हा ते की ज्यात खरं समाधान लावेल ना आणि मजा येईल असं काम करायचं. मी जे करत होतो त्यात मला मजा येत नव्हती असं नाही, म्हणजे भयंकर आवडतं मला मेडिकल प्रॅक्टिस, ही आवडीचीच गोष्ट आहे माझ्या. पण वाटत होतं की जो आपल्या पर्सनॅलिटीचा एक वेगळा अंग आहे की जो डायव्हर्सिटी मागतो ती मला कुठे मिळेल. तर मग ते त्यावेळी म्हणजे युपीएससीच कळलेलं की युपीएससी ही परीक्षा आहे, म्हणजे हे आपण करू शकतो. मग प्राध्यापक सांगणारे होते, म्हणजे आमच्या कॉलेजला कल्चर नव्हतं अजिबात युपीएससीचं, कुठला सिनियर कोण सिलेक्ट झाला नव्हता, कोण तिथं अभ्यास करणारही नव्हतं. पण मग म्हटलं की हा एक प्रांत आहे की जो आपण चोकळू शकतो. आणि प्राध्यापकांनी विशेष मला म्हणजे मी आता नाव घेतलं पाहिजे, डॉक्टर चेतक पंजाबाई सर मेडिसिनचे आमचे प्रोफेसर होते, सुधीर कवेटकर सर आमचे न्यूट्रिशनचे प्रोफेसर होते, की ज्यांनी मला सांगितलं की तुझ्यात पोटेन्शियल आहे आणि ह्या सवयच नको होऊ देऊ, म्हणजे तू करशील. त्यांनी मला विचारलं की तुला काय करायचं, मी म्हटलं सर मला असं वाटतंय की मी शिक्षक चांगला होऊ शकतो, मला असं आवडतं लोकांशी संवाद साधायला शिकवायला. म्हणजे हो चांगला शिक्षक होशील, पण तू हा विचार कर तू त्यापेक्षा चांगला आयएएस होशील. त्यांनी खरं म्हणजे त्यांनी मला फोर्सच केला एका प्रकारे की तू हेच कर, कितीही वर्ष लागू दे, पीएचडी करून असिस्टंट प्रोफेसर व्हायला जेवढा वेळ लागतं त्यापेक्षा कमी वेळात तू आयएएस होशील. मग अशा काही घटना घडत गेल्या की ज्याच्यामुळे मी इकडे वळलो.
1: कॉलेज झाल्यानंतर तुम्ही फ्रीलान्स सर्जरी आणि फिजिशियन म्हणून काम करत होता, तर तो अनुभव कसा होता आणि त्या अनुभवाचा या तुमच्या युपीएससी परीक्षेमध्ये अगदी इंटरव्ह्यू पर्यंत तुम्हाला वैयक्तिक अनुभव कसा आला आणि फायदा कसा झाला?
0: सर युपीएससीचा अभ्यास करताना ना म्हणजे आपण सगळे ऐकतो की सर्वमान्य एक

0: 8-10 तास तर करावाच लागतो, खोलीत बंद करून घ्यावं लागतं, हे सगळं खरं आहे, हे सगळं मीही करत होतो. पण ह्या सगळ्या ना एका पॉईंट नंतर म्हणजे त्याचं प्रेशरच जास्त येतं तुम्हाला की बाहेर गेलं पाहिजे काही अभ्यास, म्हणजे किती काळ करणार ना, ह्युमनली इम्पॉसिबल आहेत काही गोष्टी. 1 वर्ष दररोज 10 तास तुम्ही नाही अभ्यास करू शकत, 365 दिवस करूच नाही, इम्पॉसिबल आहेत. ह्यासाठी काहीतरी वेगळं पाहिजे तुम्हाला करता यावं, आणि ते बेस्ट होतं की ते माझं क्वालिफिकेशन. त्यामुळे मग मी दिल्लीला काही काळ होतो, क्लास नाही केला म्हणता पण अभ्यास करायला मी दिल्लीला होतो. मग तिथं असताना पण जे आमच्या घरमालकांचं एक कुत्रं होतं, मी त्याच्याकडे जा, त्याचे ट्रीटमेंट कर, मग घरमालक भाडं कमी करून द्यायचे, अशा काही गोष्टी. मग दिल्ली जे भटके कुत्रे होते म्हणजे ते त्रास देत होते, मला स्वतः एक कुत्रं चावलं, त्यावेळी मग ते त्याची गाडी बोलव, त्यांच्यासोबत त्या कुत्र्यांची सर्जरी कर, अशा गोष्टी घडल्या. त्यामुळे असं वाटत होतं की मी युपीएससीच नाही करत, की जे माझं क्वालिफिकेशन आहे त्याचा पण काहीतरी उपयोग करतो. आणि नंतर मग जेव्हा लंपी स्किन डिसीज ही जी साथ महाराष्ट्रात आली आणि ओव्हरऑल देशभरातच आली, एकूण पैशावधकांची कमी होती, भरपूर जणांवर दगावत होती त्या आजारामध्ये, तर म्हटलं मग मी काहीतरी करू शकतो त्यात. आणि सलग 2 प्रिलिम्स मी फेल झालेलो त्या काळी, आणि मला असं डिप्रेशन आलेलं, म्हटलं ह्यातून जर बाहेर पडायचं असेल तर माणसांमध्ये गेलं पाहिजे. त्यांनी मला वाचवलं, सिव्हिल सर्व्हिसेसचे 2 आणि फॉरेस्ट सर्व्हिसचा 1 असे मी एकूण युपीएससीचे 3 इंटरव्ह्यू दिले. म्हणजे ते जे युपीएससी भवन आहे तिथे मी 3 वेळा जाऊन आलेलो आहे, आणि तिन्ही वेळा म्हणजे अर्धा तासाचा 1 इंटरव्ह्यू चालतो, तिन्ही वेळा माझा अख्खा इंटरव्ह्यू हा व्हेटरनरीवरच गेलेला आहे. कारण का तेच जे मी आता सांगतोय ते तिथं एक मेन्शनही होतं त्या फॉर्म मध्ये मी लिहिलेलं की माझं ऑप्शनल पण व्हेटरनरी सायन्सच आहे, ग्रॅज्युएशन तेच, नंतर मी असं फ्रीलान्स काम पण करतो. त्यामुळे मोस्टली प्रश्न त्याच्यावर गेले, आणि प्रामाणिकपणा दिसतो त्यांना की तुम्ही जे सांगताय ते पटतं समोरच्याला. मग त्यामुळे इंटरव्ह्यू मध्ये तर विशेष फायदा मला माझ्या बॅकग्राऊंडचा झाला.
1: तुम्ही आता सांगितलं की दिल्लीमध्ये बऱ्याचशा भटक्या कुत्र्यांच्या सर्जरी तुम्ही केल्या, तर तो अनुभव कसा होता?
0: विद्यार्थ्याला ना एक फॅमिली सस्टेन करेल एवढं तुम्ही फक्त सर्जरीतून पैसे कमवू शकता. आणि तो अनुभव म्हणजे मला हे माहिती होतं की हे मला पूर्ण वेळ करायचं नाही. ते काय झालं, मला स्वतः कुत्रा चावलं आणि काहीच मी त्याला प्रोक न करता कुत्रा मला चावला. याचा अर्थ म्हटलं हे रेबिट डॉग आहे, म्हणजे ह्याला रेबिट झालेला कुत्रा आहे, म्हटलं ह्याची शस्त्रक्रिया झालीच पाहिजे. पण मग त्या रेबिट डॉगची शस्त्रक्रिया नाही होऊ शकत. मग मी बाकीचे जे कुत्रे होते गल्लीतले त्यांच्याशी ती गाडी बोलवली महापालिकेला सांगून, त्या गाडीत बसून गेलो आणि मी खूप शस्त्रक्रिया नाही, तिथे फक्त 1 दिवस होतो, 1 दिवसच केलं मी. माझं समाधान झालं की चल मी काहीतरी केलं, कारण पण आपलं मेन ध्येय काय युपीएससी, तर त्यामुळे मग ते लगेच परत आलो. फक्त त्याचं मला हे काय झालं की मी जे शिकलोय कॉलेजमध्ये ते अजूनही आहे माझ्यात, एवढं मला जाणवलं की अजून विसरलं नाही सर्जरी कशी करायची.
2: फ्रेंड्स, आताच आपण युपीएससी परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकला. फ्रेंड्स, आणखी बऱ्याचशा प्रेरणादायी गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या, त्यांचा हा प्रवास कसा झाला हे आपल्याला जाणून घ्यायचंय. पण आकाशवाणी कोल्हापूर निर्मित पुढच्या युववाणी या कार्यक्रमात म्हणजेच 16 ऑगस्टला

फ्रेंड्स, आजच्या कार्यक्रमाची वेळ इथंच संपतीये. युववाणी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमात. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो आपण ऐकत होतात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांची मुलाखत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 5:56 आणि 40 सेकंद होत आहेत. ठीक 6 वाजता आपण ऐकणार आहोत दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या.
1: अगं कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
2: ते आणि कशाला?
1: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
2: अजब आहे.
1: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या 3व्या भागात.
2: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्ह OTT प्लॅटफॉर्मवरही स्मृतीवर्धन.
3: श्रोते हो, आव्हानं, कठीण परिस्थिती, संघर्ष हे त्याच्यासाठी काही नवीन नाहीत. त्यानं आयुष्यात वारंवार 0 बघितलेलं आहे, पण तो कुठेही डगमगला नाही, थांबला नाही, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं पुढे जात राहिला. तो म्हणजे शेफ तुषार प्रीती देशमुख.
4: जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा 0 येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या 0 बाहेर येण्याचा, तरी हा 0 काही आपली पाठ सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो 0 होतो. त्यामुळे पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या 0 माहितीये.
3: तेव्हा अवश्य ऐका 0 बघितलेला माणूस या आत्मचरित्राच्या निमित्ताने शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
5: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
6: नाही रे, राहिलच बघ.
5: मग ऐकायचंय?
6: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
5: अगं युट्यूबवर.
6: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवर आले.
5: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
6: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
5: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

0: अगं कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
1: ते आणि कशाला?
0: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
1: अजब आहे.
0: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या तिसऱ्या भागात.
1: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही. स्मृतीवर्धन.

केंद्र आहे. सायंकाळचे 6:05 झाले आहेत. ऐकूयात आमच्या आज आणि उद्या दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर लगेच म्हणजे सायंकाळी 6:10 मैफिले गझल हा गझल गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सुगम संगीत सायंकाळी ठीक 6:30. सायंकाळी 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 7:30 घरशिवार या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात पावसाळ्यात शेतकऱ्यांनी स्वतःची घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती संकलन निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं. त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरात मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर सुमिता शहापूरकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आणि वांगी लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती संकलन निवेदन पल्लवी निपाणीकर यांचं आणि उद्याचा हवामान अंदाज. रात्री 8:15 लोकसंगल या लोकसंगीताच्या कार्यक्रमात सतीश मनोहर शिंदे राहणार चारोळा तालुका जिल्हा धाराशिव यांनी गायलेली पोतराज गीतं आम्ही प्रसारित करू. रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 10:00 जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गोल्डन हिट्स आपण ऐकू शकाल.

श्रोते, उद्याची आमची पहिली प्रसारण सभा सुरू होईल सकाळी ठीक 5:50. सकाळी 6:05 भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आपण ऐकू शकाल. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल सकाळी 6:35. कृषीवाणी सकाळी 6:40. यामध्ये गाई म्हशींचं आरोग्य याविषयीची माहिती, संकलन निवेदन आहे पल्लवी, माफ करा, संकलन निवेदन संजय पाटोळे यांचं. सकाळी 6:45 प्रथम आरोग्य धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोनही कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल सकाळी 6:55. सकाळी 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सकाळी ठीक 7:40. सकाळी 7:15 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लख लख चंदेरी आपण ऐकू शकाल. 8:40 जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त समन्वित रूपक स्तनपान निरोगी बाळगण्याची गुरुकिल्ली, सादरकर्ते नयन पवार, निर्मिती छत्रपती संभाजीनगर केंद्र. हा कार्यक्रम मुंबई केंद्र आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:00 जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त स्तनपान आणि बाळाचं आरोग्य तसंच घ्यावयाची काळजी याविषयी धाराशिव येथील बालरोग आणि नवजात शिशुतज्ञ डॉक्टर श्रीनिवास हंबिरे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. सादरकर्ते किशोर पवार. सकाळी 10:30 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली आपण ऐकू शकाल. मैफिल ए गझल हा गझल गीतांचा कार्यक्रम सकाळी ठीक 11:00. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार सकाळी ठीक 11:30. दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्र आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 ते 5:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सायंकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन आपण ऐकू शकाल. युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्र आम्ही सुरक्षित करू उद्या सायंकाळी ठीक 5:30. सायंकाळी 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम उद्या सायंकाळी 6:10. यामध्ये बेगम परवीन सुलताना यांनी गायलेला राग नंदकंस. सायंकाळी 7:15 सायंकाळी 6:30 सुगम संगीत आम्ही प्रसारित करू. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्र आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम घर शिवार. रात्री 7:15 लोकसंगीताचा कार्यक्रम लोकरंग. यामध्ये भीमाई बनसोड यांनी सहकारणी गायलेली भीमगीत आम्ही प्रसारित करू. रात्री 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्र आम्ही सहक्षेपित करू. रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरा

साचं ध्वनीमुद्रण दिल्ली केंद्र आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोत्यो, हे होत्या आमच्या आज आणि उद्या दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

FM 101.3 मेगाहर्ट्सवर श्रुती हो आपण ट्यून केले आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र. सायंकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मैफिल गझल.

सईद शाबादी यांची गझल आपण ऐकली, तलत अजीज यांच्या स्वरात, आणि संगीत होतं जगजीत सिंग यांचं. आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला मैफिल ए गझल हा गझल गीतांचा कार्यक्रम आम्ही तर संपवित आहोत.

0: आकाशवाणीच्या मधुर ध्वनीनं सुरू होते आपली सुंदर सकाळ, भक्तिमय कार्यक्रमाने प्रसन्न होत आपलं भावभोळ नाजूक मन। आपण जाल तिथं, आपण असाल तिथं, आपल्याशी निखळ मैत्री करते आकाशवाणी। तुमची आमची अतूट जीवन कहाणी आपली धाराशिव आकाशवाणी।
1: श्रोते, उद्या सकाळी ठीक 8:40 जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त समन्वित रूपक स्तनपान निरोगी बाळगण्याची गुरुकिल्ली सादर करते नयन पवार। निर्मिती आकाशवाणी केंद्र संभाजीनगर। हा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू। उद्या सकाळी ठीक 8:40।

जमीन, मशागत, हवामान, पाऊस, पाणी, तंत्रज्ञान, तज्ज्ञांच्या मुलाखती आणि पशुधनाची निगराणी, काळजी, आरोग्याची यशोगाथा शेतकऱ्यांची ऐकायला

0: विसरू नका कृषी कार्यक्रम घर शिवार कृषी वाणी आणि किसान वाणी
1: ऐकत रहा आपलीच धाराशिव आकाशवाणी।
2: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। सायंकाळचे 6:30 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत।

श्रोतेहो सुगम संगीत या कार्यक्रमात आज आपण प्रसाद कुलकर्णी आणि सौमित्र यांची काही गीत आपण ऐकणार आहोत. संगीत आणि स्वर आहे मिलिंद इंगळे यांचा.

0: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
0: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
0: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
0: अरे,
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
2: हॅलो मम्मा.
1: हाय.
3: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर।

0: श्रोते हो, सुगम संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून। श्रोते हो, उद्या सकाळी ठीक 10 वाजता जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त स्तनपान आणि बाळाचं आरोग्य तसेच गहावयाची काळजी याविषयी धाराशिव येथील बालरोग आणि नवजात शिशुतज्ञ डॉक्टर श्रीनिवास हंबिरे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल उद्या सकाळी ठीक 10 वाजता। सादर करते किशोर पवार।
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: अशी अचानक आली घरी।
1: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी।
2: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीत व्हीव्हीपी पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या। आजची योग्य निवड उद्याचं उज्ज्वल यश।
3: MBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर।
2: संपर्क 83 800 50 555।

0: संगीतबद्ध केलेलं सौमित्री यांचं गीत पण ऐकलं आणि भरत श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही तर संपवित आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:57 झाली आहेत. ठीक 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्यातील आम्ही सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर ठीक 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्र आम्ही सहक्षेपित करू.
1: न्यूज ऑन AIR ऍप वर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वर वनिता मंडळ.
2: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
3: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात 1,30,00,000 अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. PM सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in. सूर्यघर
4: कम प्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही RKLI इससे बेहतर कुछ नहीं.
5: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
6: प्लॅटफॉर्म नंबर 2 चलने वाली
7: सुपर फास्ट एक्सप्रेस के यात्री.
8: आई एम हियर. ताई तुला नाही मोबाईल चार्ज करायचा होता.
6: तुझं डोकं चार्ज कर.
8: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
6: पाहिलंस
8: बाबा थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील. फ्री वायफाय आहे ना.
6: बुद्धू सुधर जरा.
8: पेमेंट साठी नो ओपन वायफाय म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. RBI सांगते
6: करा योग्य सुरुवात बना फायनान्शियली स्मार्ट.
9: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
10: नाही रे राहिलंच बघ.
9: मग ऐकायचंय?
10: अरे पण होऊन गेलं ना मग कसं काय?
9: अगं युट्यूब वर.
10: अरे वा म्हणजे आता आकाशवाणी युट्यूब वर आले.
9: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य भाषण मुलाखती मालिका ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
10: हा हा हा हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर.
9: तेव्हा श्रोते हो आपणही भेट द्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. काल सुसंगत मनुष्यबळ घडवण्यावर भर देण्याचं मुख्यमंत्र्यांचं शैक्षणिक संस्थांना आवाहन. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आज समारोप. आणि राज्याच्या विविध भागात झालेल्या

0: विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. काल सुसंगत मनुष्यबळ घडवण्यावर भर देण्याचं मुख्यमंत्र्यांचं शैक्षणिक संस्थांना आवाहन. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आज समारोप. आणि राज्याच्या विविध भागात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणं भरली. देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत नशामुक्त भारत अभियानाचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावं आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी असं ते म्हणाले. समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यानसाधना या गोष्टी व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला आंतरिक बळ देतात असं सांगून प्रत्येक युवानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील अशी ग्वाहीही प्रधानमंत्र्यांनी दिली.
1: आज लिया गया ये संकल्प आने वाले 100 सप्ताह तक लगातार ऐसे ही आगे बढ़ेगा. हर रविवार कला, संस्कृति, स्पोर्ट्स, मेडिटेशन, अध्यात्म और सेवा से जुड़ी गतिविधियां होगी. नशा मुक्ति का संदेश नए लोगों तक पहुंचेगा. आने वाले 100 रविवार नशा मुक्त भारत की दिशा में 100 मजबूत कदम होंगे, 100 मजबूत स्टेप.
0: या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 1 कोटी युवक सहभागी झाले होते. शैक्षणिक संस्थांनी नोकऱ्यांचं बदलतं स्वरूप लक्षात घेऊन रोजगारक्षम, अत्याधुनिक कौशल्यांनी सज्ज, कालसुसंगत मनुष्यबळ घडवण्यावर भर द्यावा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं रामदेव बाबा विद्यापीठाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. ज्ञान निर्मिती, संशोधन आणि नाविन्य यांचा केंद्रबिंदू म्हणून विद्यापीठांची भूमिका अतिशय महत्वाची ठरते असं ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आता जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राला गवसणी घालत आहे. जग आता 6व्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर असून रोबोटिक्स, डीप टेक, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान यात प्रमुख भूमिका बजावतील असं ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठीही केला जात असून आरोग्य सेवांवर त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रालाही एआय तंत्रज्ञानाचा लाभ झाला आहे, हे निश्चितच स्वागतार्ह आहे असं त्यांनी सांगितलं. जमिनींच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी यंदाच्या हिवाळी अधिवेशनात लँड टायटलिंग कायदा आणण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज रत्नागिरीत केली. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानची बिरात ते बोलत होते. आधी मोजणी, त्यानंतर नोंदणी, त्यानंतर फेरफार हे या कायद्याचं तत्व असेल अशी माहिती त्यांनी दिली.
2: जेणेकरून जनतेची मालमत्ता निश्चित करून देणे, यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड निरस्त होतील. फक्त आत्ता जमिनीचा मालक कोण आहे, त्या मालकाचं नाव असेल सीटीएस वर, त्या मालकाचा फोटो असेल, क्यूआर कोड असेल ज्यातनं लोकेशन माहीत होईल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर त्याची रेडी रेकनर व्हॅल्यू असेल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर भूमी अभिलेखचा नकाशा असेल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर नगरपालिकेनं दिलेला बांधकामाचा नकाशा असेल, एकाच प्रॉपर्टी कार्डवर पासपोर्ट सारख्या सर्व एंट्री असतील आणि असं प्रॉपर्टी कार्ड या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला लँड टायटलिंग कायदा आणून आम्ही देण्याचा विचार करतो आहे.
0: समाजातल्या शेवटच्या घटकासाठी सरकारनं काम करायला हवं. लोकांनी सरकारी कार्यालयांमध्ये जाण्याऐवजी कार्यालयं लोकांपर्यंत पोहोचायला हवीत हीच शासनाची भूमिका आहे असं ते म्हणाले. महसूल विभाग हा सर्वसामान्यांच्या आयुष्याशी जोडलेला असून सर्वांना न्याय द्यायचं काम करतो असं त्यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामुळे महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान, लोकाभिमुख आणि नागरिक केंद्रित होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला आहे. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या आज बारामती इथं बोलत होत्या. भंडारा जिल्ह्यात आयोजित शिबिराचं उद्घाटन गृहराज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते झालं. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात आयोजित शिबिरात 13,800 नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला तर अनेक प्रलंबित कामांचा जागेवरच निपटारा करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. तैपेई खुल्या बॅडमिंटन

बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या प्रतिस्पर्ध्याचा 21-16 असा सरळ गेम्समध्ये पराभव करून आपल्या कारकिर्दीतलं पहिलं BWF वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावलं. तैपेई ओपनची सर्वात तरुण विजेती होण्याचा मान तन्वीनं मिळवला. 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकल्यानंतर ते जिंकणारी तन्वी पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. ग्लासगो इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 समारोप समारंभात आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा ध्वज आणि यजमानपदाची बॅटन अहमदाबादकडे अधिकृतपणे सोपवली जाईल. या प्रतिकात्मक सोहळ्यानंतर 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्याच्या दिशेनं अहमदाबादचं मार्गक्रमण होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 1930 कॅनडामध्ये हॅमिल्टन इथं पहिली राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आंबोली पावसाळी मॅरेथॉन स्पर्धेत 21 किलोमीटरमध्ये पुरुष गटाचं विजेतेपद चैतन्य रुपनर यानं तर महिला गटाचं विजेतेपद साक्षी पवार हिनं पटकावलं आहे. 700 जास्त स्पर्धकांनी यात भाग घेतला. सह्याद्री अॅडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आणि सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. देशाच्या अर्थव्यवस्थेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुमारे 7% वाढ होईल असा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या आर्थिक पतधोरण बैठकीच्या आधी काल प्रसिद्ध झालेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. मजबूत आर्थिक निर्देशांक, औद्योगिक क्षेत्रात झालेल्या सुधारणा आणि निर्यातीतली वाढ यामुळे या आधीच्या अंदाजांपेक्षा ही वाढ अधिक असल्याचं अहवालात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे जागतिक परिस्थिती अजूनही अस्थिर आहे, मात्र भारताच्या अर्थव्यवस्थेनं या परिस्थितीला चांगलं तोंड दिलं आहे असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. येत्या काही महिन्यांमध्ये अनुकूल मान्सूनमुळे आर्थिक उलाढाली वाढतील असा अंदाज यात व्यक्त केला आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात उद्यापासून क्लोजिंग ऑक्शन सेशनद्वारे अंतिम किंमत निश्चित करण्याची एक नवी पद्धत सुरू केली जाणार आहे. या नवीन प्रणालीमुळे रोखे बाजारात पात्र असलेल्या फ्युचर्स अँड ऑप्शन्स प्रकारच्या स्टॉकच्या किमती ठरवण्याच्या पद्धतीत बदल होईल. किंमत निश्चितीची प्रक्रिया सुधारणं आणि भारतीय बाजारांना जागतिक पद्धतींशी जुळवण्यासाठी मदत करणं हा यामागचा उद्देश आहे. राज्याच्या विविध भागात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक धरणं भरली आहेत. सोलापूर जिल्ह्यातलं उजनी धरण 100% भरलं असून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंढरपूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या सुमारे 100 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. वीर धरणातून नीरा नदीत सुमारे 14,000 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यात खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तीनही धरणं 100% भरली असून टेमघर धरणाचा पाणीसाठा 93% पोहोचला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधून होणारा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढवला जात आहे. मुठा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी खूप जोरदार ते जोरदार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कोकणात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भात बऱ्याच, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. उद्या राज्यातल्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता असून कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. कालसुसंगत मनुष्यबळ घडवण्यावर भर देण्याचं मुख्यमंत्र्यांचं शैक्षणिक संस्थांना आवाहन. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप आणि राज्याच्या विविध भागात झालेल्या पावसामुळे धरणं भरू लागली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: नोटांना बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
1: नवीन नोट मिळेल
0: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील. RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
2: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
3: श्रोतेहो यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायलिंग कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि एसटीडी कोड 022.
2: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात
3: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वर वनिता मंडळ.
4: अगं कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
5: ते आणि कशाला,
4: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
5: अजब आहे.
4: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या 3rd भागात.
5: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पादे यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही स्मृतीवर्धन.
3: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलच बघ.
3: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
3: अगं युट्यूब वर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूब वर आले
3: तर? आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर.
3: तेव्हा श्रोतेहो आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
4: आरशात उलट वाचून पाहिलंयस?
5: ते आणि कशाला,
4: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
5: अजब आहे.
4: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या 3rd भागात.
5: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पादे यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही स्मृतीवर्धन.
3: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलच बघ.
3: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
3: अगं युट्यूब वर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूब वरही आले
3: तर? आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर.
3: तेव्हा श्रोतेहो आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
6: श्रोतेहो, प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:14 आणि 35 सेकंद होत आहेत. ठीक 7:15 वाजता आपण ऐकणार आहोत वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र

0: में फंस भी गया है तो इसका ये मतलब बिल्कुल नहीं है कि उसके सारे रास्ते बंद हो गए हैं। हमें हमेशा इस बात का ध्यान रखना है, घर का कोई बच्चा अगर नशे का शिकार बन गया है तो इसे सामाजिक प्रतिष्ठा की आड़ में छिपाए नहीं, जिसकी जरूरत हो उसका सहयोग मांगे, मन खोल करके उससे बात करें, जो एक्सपर्ट हैं उनका सहयोग लें, मेडिकल हेल्प से अपने बच्चे को नशे से मुक्त कराने का प्रयास करें। हमें परिवार में बच्चों से खुलकर संवाद की संस्कृति भी बनानी चाहिए ताकि ऐसे भंवर में फंसने से पहले ही आप उसका हाथ थाम सके। साथियों, एक आवाहन मैं कॉलेज और यूनिवर्सिटीज के हमारे प्रोफेसर साथियों से भी करना चाहता हूं। आप भी कोर्स की पढ़ाई के साथ साथ स्टूडेंट्स के साथ ड्रग्स के खतरों पर बात करें, नशे के खिलाफ अपने कैंपस में एक मूवमेंट चलाएं। आपके प्रयास बड़े बड़े परिणाम ला सकते हैं। और साथियों, हमें एक और बात ध्यान रखनी है, जो युवा नशे से लड़कर बाहर निकलते हैं वे कमजोर नहीं होते, जो नशे को परास्त करके निकला है ना, वो असली योद्धा होता है। समाज को उनका सम्मान करना चाहिए, अपनापन देना चाहिए, उसे दूसरा अवसर देना चाहिए, क्योंकि ड्रग्स से जुड़ा किसी का अतीत उसकी पहचान नहीं हो सकता, उसका साहस उसकी पहचान होता है।
1: श्रोते हो, नशा मुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानासोबतच अंमली पदार्थांच्या गैरवापराविरोधातील 100 आठवड्यांच्या देशव्यापी लोकसहभाग अभियानाचीही आज सुरुवात झाली। या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी मेरा युवा भारतचे राज्य संचालक अमित पुंडे यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली। ते म्हणाले,
2: या अभियानाचा मुख्य उद्देश जो आहे तो भारतातील प्रत्येक युवकाला व्यसनमुक्त, निरोगी, जागरूक तसेच जबाबदार नागरिक म्हणून घडवणे हा आहे। माननीय पंतप्रधान यांनी व्हर्च्युअल माध्यमाद्वारे 25,000 पेक्षा जास्त ठिकाणाहून जोडलेल्या देशातील अंदाजे 1 कोटी युवकांना संदेश दिला। या अभियानामागे एक स्पष्ट विचार आहे, व्यसनमुक्त युवा हा विकसित भारताचा पाया आहे। आजची तरुण पिढी ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे। तिची ऊर्जा, प्रतिभा आणि क्षमता योग्य दिशेने जर वापरली गेली तर विकसित भारताचे स्वप्न निश्चितच साकार होईल। परंतु नशाचे सेवन किंवा अंमली पदार्थांचे व्यसन हे केवळ एका व्यक्तीचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे, समाजाचे, राष्ट्राचे नुकसान करणारे एक संकट आहे। त्यामुळे या संकटाचा सामना आपण सर्वांनी एकत्रितपणे केला पाहिजे। या अभियानामध्ये आज शैक्षणिक संस्था, माय भारतशी जुळलेले व्हॉलंटियर्स, युवा मंडळे, राष्ट्रीय सेवा योजना, त्याचप्रमाणे राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा संस्था यांचा सहभाग होता। सर्वात महत्वाचा भाग म्हणजे 125 पेक्षा जास्त देशातील प्रसिद्ध सामाजिक संघटना आणि स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन देखील या अभियानामध्ये जुळलेले आहेत। त्यामुळेच हे अभियान महाराष्ट्रातील एक प्रभावी जन आंदोलन बनेल असा विश्वास आहे। महाराष्ट्रामध्ये आज विविध सरकारी विभाग, जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, शैक्षणिक संस्था, युवक संघटना यांच्या समन्वयातून या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे। त्या अंतर्गत दर रविवारी कुठला ना कुठला तरी संस्थेमार्फत, या आता मेन्शन केलेल्या संस्थेमार्फत प्रत्येक रविवारी एक कुठली तरी ऍक्टिव्हिटी घेण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे जनजागृती रॅली, सामूहिक संकल्प कार्यक्रम, पथनाट्य, चर्चासत्रे, क्रीडा स्पर्धा, सामाजिक माध्यमांवरील जनजागृती मोहीम, समुपदेशन शिबिरे, लोकसहभाग वाढवणारे विविध उपक्रम आयोजित करण्यात येतील। तसेच व्यसनाच्या विळख्यात सापडलेल्या व्यक्तींसाठी समुपदेशन, पुनर्वसन आणि प्रतिबंधात्मक शिक्षणालाही विशेष प्राधान्य दिले जाईल। महाराष्ट्राने यापूर्वी देखील व्यसनमुक्त समाजासाठी महत्वपूर्ण पावले उचललेले आहेत। अगदी परवाच 30 जुलै रोजी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थ मुक्त मुंबई अभियान सुरू करण्यात आले। त्या अंतर्गत अंमली पदार्थांच्या विरोधातील कठोर कारवाई, जनजागृती आणि लोकसहभाग या त्रिसूत्रीच्या माध्यमातून प्रभावी प्रयत्न सुरू आहेत। आता पंतप्रधानांच्या नशामुक्त युवा या अभियानामुळे या प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावरील देखील नवी दिशा त्याचप्रमाणे अधिक बळ मिळाले आहे. अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी कठोर अंमलबजावणी सुरूच राहील, मात्र त्याचबरोबर प्रतिबंध, जनजागृती, शिक्षण, समुपदेशन आणि पुनर्वसन या बाबींनाही समान महत्व दिले जाईल. व्यसनाविरुद्धची लढाई ही केवळ सरकारची किंवा पोलीस यंत्रणेची जबाबदारी नाही, ती आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. म्हणूनच प्रत्येक कुटुंब, प्रत्येक शाळा,

0: प्रत्येक महाविद्यालय, प्रत्येक गाव आणि प्रत्येक परिसर या अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. मी विशेषतः पालक, शिक्षक आणि समाजातील ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्या मुलांशी आणि विद्यार्थ्यांशी नियमित याविषयी संवाद साधावा, त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, त्यांचा आत्मविश्वास वाढवावा आणि आवश्यक वाटल्यास वेळप्रसंगी समुपदेशनाची सुद्धा मदत घ्यावी. प्रेम, विश्वास आणि संवाद हीच व्यसनमुक्ती विरोधाची सर्वात प्रभावी शस्त्रे आहेत. स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, युवा मंडळे, क्रीडा संस्था, नागरिक संघटनांचा सहभाग हा या अभियानाला व्यापक स्वरूप देईल. विद्यार्थी हे अभियानाचे खरे परिवर्तन दूत ठरू शकतात. जनजागृती कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम, स्पर्धा, चर्चासत्रे आणि सामाजिक माध्यमांच्या प्रभावी वापरातून ते हजारो युवकांना व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देऊ शकतात. नशामुक्त युवा फॉर विकसित भारत हे अभियान भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय अखत्यारीतील माय भारत, मेरा युवा भारत जिल्हास्तरीय कार्यालय, त्याचप्रमाणे माय भारत पोर्टल याद्वारे राबवण्यात येत आहे. या अभियानामध्ये सहभाग घेण्यासाठी माय भारतच्या जिल्हास्तरीय कार्यालयांमध्ये आपल्याला नोंदणी करता येईल. युवकांनो, तुम्ही विकसित भारत 2047 चे शिल्पकार आहात. तुमची ऊर्जा, जिद्द, नाविन्यपूर्ण विचार आणि कर्तृत्व हे भारताच्या उज्ज्वल भविष्याचे आधारस्तंभ आहेत. कोणतेही व्यसन तुमच्या स्वप्नांवर, क्षमतेवर आणि भविष्यावर अंधार पाडू देऊ नका. शिक्षण, क्रीडा, संशोधन, उद्योजकता तसेच राष्ट्रसेवेचा मार्ग स्वीकारा. आज तुम्ही घेतलेला प्रत्येक सकारात्मक निर्णय तुमचे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करेल, त्याचप्रमाणे आपल्या देशाचे भविष्य देखील अधिक सक्षम व सुरक्षित बनवेल. चला तर आपण सर्वजण मिळून एक संकल्प करूया. मी अंमली पदार्थापासून दूर राहील, माझ्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांनाही व्यसनमुक्त जीवनासाठी प्रेरित करेल, माझ्या परिसरात जनजागृती करेल आणि निरोगी, सक्षम व विकसित भारत घडवण्यासाठी माझे सक्रिय योगदान देत राहील. आपल्या सर्वांच्या सक्रिय सहभागातून आपण व्यसनमुक्त महाराष्ट्र आणि विकसित भारत घडवू असा मला पूर्ण विश्वास आहे.
1: श्रोते हो, नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानात सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाअंतर्गत मेरा युवा भारत विभागाच्या माय भारत पोर्टल किंवा माय भारतच्या जिल्हास्तरीय कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करता येईल. प्रेम, विश्वास आणि संवाद हीच व्यसनमुक्त समाज निर्मितीची सर्वात प्रभावी शस्त्र आहेत. यासाठी शासन स्तरावर सुरू असलेल्या अभियानांमध्ये प्रत्येक युवक आणि प्रत्येक कुटुंबियांचा सक्रिय सहभाग असणं आवश्यक आहे आणि त्यामुळेच नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान यशस्वी होण्यास मदत मिळेल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम वृत्त विशेष.
1: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी
3: वृत्त विशेष. हा कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रानं. श्रोतेहो, सायंकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम घर शिवार. यामध्ये सुरुवातीला पावसाळ्यात शेतकऱ्यांनी स्वतःची घ्यावयाची काळजी, सोबतच वांगी लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती. संकलन निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं. त्यानंतर

0: आरोग्य बळीराजाचं या सदरात मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर स्मिता शाहपूरकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आणि उद्याचा हवामान अंदाज या कार्यक्रमाची सादर करते किशोर पवार. चला तर ऐकूयात कार्यक्रम घरशिवार.
1: प्रसारित करीत आहोत शेतीविषयक कार्यक्रम घरशिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

नमस्कार मंडळी. मंडळी, घर शिवार या आपल्या शेतीविषयक कार्यक्रमात मी आपली रेडिओ भगिनी पल्लवी निपाणीकर आपलं मनस्वी स्वागत करते. मंडळी, आज रविवार, भारतीय सौर दिनांक 11 श्रावण शके 1948, अर्थात 2 ऑगस्ट 2026. मंडळी, घर शिवार या कार्यक्रमाची सुरुवात करूयात या भक्ती गीताना.

भक्तिगीतानंतर घर शिवार कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, घर शिवार कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात शेतकरी बांधवांनी स्वतःची घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती. मंडळी, सध्या पावसाळा सुरू आहे. पाऊस सुरू झाला की आपल्या सगळ्यांची धावपळ सुरू होते. मग शेतातली कामं असतात, काही शेतकरी बांधवांनी उन्हाळ्यात नांगरणी मोगडणी करून ठेवलेली असते, पण त्याला पाळी घालणं, पेरणी निंदणी, उगवून आलेल्या धान्यांना खतं देणं, फवारणी करणं, अशी कितीतरी कामं एकामागून एक सुरू असतात. या सगळ्या गडबडीत आपण शेतीची तर खूप काळजी घेतो, पण शेतकरी स्वतःकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष करतो आणि मग सर्दी, ताप, अंगदुखी किंवा इतर काही त्रास सुरू होतात. म्हणून आज आपण अगदी साध्या पण महत्त्वाच्या काही गोष्टींबद्दल गप्पा मारूयात. मंडळी, सर्वात आधी पावसात कामाला जाताना शक्य असेल तर रेनकोट किंवा अंग झाकेल असे कपडे वापरा. काम झाल्यावर भिजलेले कपडे लगेच बदला. थोड्या वेळानं बदलतो असं म्हणत राहिलात तर सर्दी तापाला निमंत्रण मिळू शकतं. त्यात आपल्या महिला शेतकरी भगिनींनी देखील स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पायांची काळजी. चिखलात अनवाणी काम करणं शक्यतो टाळावं. बघा मंडळी, घरीसुद्धा आपण पाण्यात जर पाय भिजलेले असतील तर त्याला लवकर इजा पोहोचते, कारण पाय मुरलेले असतात, मऊ झालेले असतात. अगदी तसंच चिखलात किंवा पावसात काम करत असाल तर काटा लवकर टोचू शकतो. काटा असेल, खिळा असेल, काचेचा छोटा तुकडा असेल, अगदी दगडाचा छोटातला छोटा तुकडा तोही असला तरी तो पायात घुसण्याची शक्यता असते. आणि पावसात लवकर आपल्या ती वेदना झालेली, रक्त आलेलं लक्षात येत नाही. त्यामुळं आपण पावसाळ्यात गमबूट किंवा मजबूत चप्पल वापरावी. तसंच पावसाळ्यात साप, विंचू किंवा इतर किडेही बाहेर पडतात. छोट्याशा निष्काळजीपणामुळं मोठा त्रास होऊ शकतो. आता मंडळी, हे झालं पायातल्या चपलीविषयी किंवा बुटाविषयी. आता आपण पाण्याबद्दल बोलूयात. मंडळी, तहान लागली की कुठंही पाणी पिऊ नका. शक्यतो स्वच्छ पाणी प्या, कारण पावसाळ्यात दूषित पाण्यामुळं पोटाचे विकार पटकन होतात. आणि कधीकधी आपल्याला तहान नसतानासुद्धा आपण पाणी प्यावं लागेल, कारण आपल्या तब्येतीसाठी पाणी खूप महत्त्वाचं आहे. आणि पावसाळ्यात वरून पाऊस चालू असतो, त्यामुळं आपल्याला तहान लागलेली जाणवत नाही. त्यामुळं आपण थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं पाणी प्यावंच लागेल. शेतकरी बंधूंनो, फवारणी करत असाल तर मास्क, हातमोजे आणि पूर्ण बाह्यांचे कपडे वापरणं खूप गरजेचं आहे. औषधं फवारून झाल्यावर हात, पाय आणि चेहरा साबणाने स्वच्छ धुवा. आणि रिकाम्या औषधांच्या बाटल्या किंवा डबे घरात दुसऱ्या कामासाठी वापरू नका. आणखी एक गोष्ट आपण कधीकधी दुर्लक्षित करतो. आकाशात वीज चमकत असेल, मेघगर्जना होत असेल तर त्यावेळी शेतात काम करणं टाळावं. मोठ्या झाडाखाली किंवा विजेच्या खांबाजवळ उभं राहू नये. थोडा वेळ आपलं काम बंद राहिलं तरी चालेल, पण आपण स्वतः सुरक्षित राहणं जास्त महत्त्वाचं आहे. मंडळी, दिवसभर काम करताना मध्ये मध्ये थोडी विश्रांती घेणं सुद्धा गरजेचं आहे. वेळेवर जेवा, पुरेसं पाणी प्या आणि शक्य तितका पौष्टिक आहार घ्या, कारण आपलं शरीर ठणठणीत असेल

0: तरच आपण शेतीची सगळी कामं उत्साहाने करू शकतो. कारण शेतीत काम करायचं म्हटलं तर आपल्याला एनर्जी म्हणजेच ताकदीची गरज असते. आणि हो, शेतात एखादी छोटी जखम झाली, काटा टोचला किंवा पाय घसरून दुखापत झाली तर ती दुर्लक्षित करू नका. ती जखम लगेच स्वच्छ करा. गरज वाटत असेल तर आपण नक्की डॉक्टरांकडे जा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. शेतकरी बंधू भगिनींनो, शेती आपल्या जगण्याचा आधार आहे, पण त्या शेतीचा खरा आधार कोण आहे? तर आपण स्वतः. म्हणून शेतीसोबत आपल्या आरोग्याचीही तेवढीच काळजी घेणं गरजेचं आहे. मंडळी, आत्ताच आपण घर शिवार कार्यक्रमात पावसाळ्यात शेतकरी बांधवांनी घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती ऐकलीत. घर शिवार कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आरोग्य बळीराजा हे सदर. यामध्ये आज आपण ऐकणार आहोत मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन याविषयीच्या माहितीचा भाग पहिला. आणि ही माहिती आपल्याला सांगत आहेत डॉक्टर स्मिता शहापूरकर.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, मॅनेजमेंट हा शब्द आता प्रत्येकाच्या परिचयाचा झाला आहे. अगदी गाव गल्लीपासून ते शहर दिल्लीपर्यंत सर्वांच्याच परिचयाचा हा शब्द आहे. मॅनेजमेंट कोणत्याही कामाचं असतं, मॅनेजमेंट आयुष्याचं असतं, मॅनेजमेंट पैशाचं असतं, मॅनेजमेंट अभ्यासाचं असतं, मॅनेजमेंट कुठं नाही, सगळीकडे मॅनेजमेंट आहे. मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन. पण एक गोष्ट अशी आहे की जिथं मॅनेजमेंट असायलाच हवं आणि ते जमत असेल तर आयुष्य अत्यंत आनंदाचं होतं, ते मॅनेजमेंट म्हणजे ताणतणावाचं, स्ट्रेसचं. आपल्याला पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत संघर्षच करावा लागतो, सोपं काहीच नाही. आणि हे मिळवत असताना, हे कमवत असताना ताण येणं साहजिक आहे. पण हा आलेला ताण कसा व्यवस्थापित करायचा, त्यातून आनंद कसा मिळवायचा हे आपल्याला माहिती नसतं. हेच तुम्हाला माहिती करून देण्याकरिता आज आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे ज्येष्ठ फिजिशियन डॉक्टर स्मिता शहापूरकर मॅडम यांना. आज त्यांच्याकडून आपण त्यांच्या 3-3.5 दशकाच्या प्रॅक्टिसमधून जो त्यांना अनुभव आलेला आहे त्या अनुभवाची शिदोरी वाटून घेणार आहोत ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी. डॉक्टर स्मिता शहापूरकर मॅडम, आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये सर्व श्रोत्यांच्या वतीनं, आकाशवाणीच्या वतीनं आम्ही स्वागत करतो. नमस्कार.
2: नमस्कार आणि धन्यवाद.
1: मॅडम, मी आत्ता म्हटलं की पहिल्या श्वास मिळवण्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष हा अविरत आहे.
2: हो,
1: फुकट काहीच नाही इथं. आणि सोबत ताणही अविरत आहे. ताणाशिवाय कोणाचंच आयुष्य नाही. पण काव खरंच ताणतणावाचं व्यवस्थापन इतकं महत्त्वाचं आहे माणसाच्या आयुष्यामध्ये?
2: आहे, नक्कीच आहे. मूल जेव्हा जन्मतं तेव्हा आईच्या उदरामधलं जे त्याच्या सुखरूप राहिल्याची जी भावना असते, सुरक्षित राहिल्याची जी भावना असते, त्यातून ते एकदम अचानक बाहेर पडतं आणि त्याला खूप असुरक्षित वाटायला लागतं. म्हणून ते जोरात टाहो फोडतं आणि त्याचं रडणं आपल्याला ऐकू येतं. आणि डॉक्टर मंडळीसुद्धा आम्ही काळजी करत असतो की बाळ रडलं नाही तर कसं. ते एक टेन्शन असतं डॉक्टर्सना. ते बाळ रडतं मोकळेपणाने म्हणजे त्यांनी श्वास घेतला आपला आपला स्वतःचा, आईपासून सुटं होऊन. हे त्याचं ताणातनं निर्माण झालेलं, त्यांनी ताण सोडवला आपण नंतर, हे पहिलं उदाहरण. आणि असंच उदाहरण आपल्याला शेवटी पण देता येईल. शेवटची घटका मोजत असलेले पेशंट्स मी पाहिलेलेत खूप. सगळ्याच डॉक्टरांचा असा अनुभव असतो की ज्या त्या शेवटची काही मिनटं जेव्हा असतात तेव्हा त्या त्या माणसाच्या डोळ्यामध्ये सगळं वाचता येतं त्याचं आयुष्य. आणि ती व्यक्ती आपला निरोप घेत असते की झालं माझं आयुष्य संपलं आता. तर तो त्याच्या डोळ्यात त्यावेळेला टेन्शन नसतं. तोपर्यंत तो ताणतणावाचं आयुष्य जगलेला असतो. पण त्या शेवटच्या मोमेंटमध्ये ते मोकळा झालेला असतो.
0: मंडळी, आरोग्य बळीराजा या सदरांतर्गत आत्ताच आपण मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन याविषयीच्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. आणि ही माहिती आपल्याला सांगत होत्या डॉक्टर स्मिता शहापूरकर. मंडळी, आज आपण घर शिवार कार्यक्रमात ऐकणार आहोत वांग्यावरील एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयीची माहिती. मंडळी, ढगाळ हवामान, वातावरण वेगळं आणि वांग्याची नरम साल यामुळं

अंगावर कीड आणि रोगांचा हल्ला लवकर होतो. उत्पादनात 45 ते 48% घट झाल्याचं दिसून येत आहे. अशाच किडीची माहिती शेतकऱ्यांना असणं आवश्यक आहे. तर त्या किडी कोणत्या हे आता आपण ऐकणार आहोत. हड्डा बिटल ही कीड पूर्ण वाढलेल्या किड्यांच्या अंगावर काळे ठिपके असतात, तर त्यांच्या अळ्या पिवळ्या असून प्रौढ आणि पिल्ले पानं खरतडतात आणि हरितद्रव्य खाऊन टाकतात. पानं पिवळी वेडीवाकडी होऊन अखेर सुकतात. शेंडे आणि फळ पोखरणारी अळी ही सर्वात महत्त्वाची असून सर्वात जास्त नुकसान करणारी आणि मोठ्या प्रमाणावर आढळणारी कीड आहे. या किडीचा प्रादुर्भाव कित्येक वेळा वाफ्यातील रोपावरच होतो. वांगी पीक फुलावर येण्यापूर्वी अळ्या झाडाच्या कोवळ्या शेंड्यात शिरतात आणि आतील भाग पोखरतात. त्यामुळं शेंडे मलूल होतात. मंडळी सुकलेले आणि निस्तेज फुटवे हे अगदी नेहमीचे सुरुवातीचे लक्षण आहे. फळधारणा होताच अळ्या फळात शिरतात आणि आतील भाग खातात. सूत्रकृमी मुळावर गाठी आणणाऱ्या किडी, त्यालाच आपण रूट नॉट नेमॅटोड असंही म्हणतो. तर मंडळी जमिनीतील सूत्रकृमीमुळे झाडांची पानं आणि संपूर्ण झाड पिवळं होतं. झाडाच्या मुळावर गाठी दिसतात आणि झाडाचा कलर पिवळा होतो. रस शोषक किडी तुडतुडे, प्रौढ तुडतुडे आणि पिल्ल पानांच्या खालच्या बाजूला राहून रस शोषण करतात. अशी पानं कडेला पिवळसर होऊन नंतर तपकिरी रंगाची होतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास संपूर्ण पानं कडेनं तांबडी होऊन मुरगळतात आणि शेवटी झाडांची वाढ खुंटते. मंडळी, या तुडतुड्यांचे वेळीच नियंत्रण नाही केल्यास त्यांच्यापासून प्रसार होणाऱ्या पर्णगुच्छ किंवा बोकड्या रोग होऊन त्यामुळं पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. हा रोग मायकोप्लाझामुळे होत असून झाडांची पानं लहान होतात आणि रोगट झाडांना फळधारणा होत नाही. मावा, प्रौढ मावा लांबट असून रंगानं पिवळसर ते गडद हिरवे किंवा काळे असतात. मावा आणि त्यांची पिल्लं पानाच्या खालच्या बाजूनं आणि कोवळ्या शेंड्यावर समूहाने राहून त्यातील रस शोषण करून चिकट गोड द्रव्य बाहेर सोडतात. यावर काळी बुरशी वाढून पानावर काळं घर तयार होऊन अन्न निर्माण करण्याच्या प्रक्रियेत बाधा येते आणि वांग्याच्या झाडाची वाढ खुंटते. मंडळी, पांढरी माशी. पांढऱ्या माशीची पिल्लं पानातील रस शोषण करून वाढतात. पिल्लं आणि प्रौढ पानाच्या खालच्या बाजूला राहून रस शोषण करतात. त्यामुळं पानं कोमजतात. परिणामत झाडांची पाने लालसर होऊन ती वाळली जातात. लाल कोळी. लाल कोळीची पिल्लं आणि प्रौढ पानाच्या खालच्या बाजूला शिरेवर किंवा कडेला असंख्य अंडी घालतात. बाहेर पडलेली पिल्लं लालसर दिसतात. किडीची पिल्लं आणि प्रौढ पानांच्या खालील भागातील रस शोषून घेतात. त्यानंतर पाने विटकरी रंगाची होऊन ती गळून पडतात. कोळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास ते फळातील रस शोषण करून फळांची प्रत घसरते. मंडळी, किडीपासून होणारं नुकसान कमी करण्यासाठी वांग्याच्या पिकावर मोठ्या प्रमाणावर कीटकनाशके फवारली जातात. या कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणं आवश्यक आहे. तर ती एकात्मिक कीड व्यवस्थापन काय आहे? तर मंडळी, आता आपल्याला ज्या शेतात, ज्या जमिनीत वांग्याच्या पिकाची लागवड करायची आहे, ती जमीन अगोदर खोल नांगरून घ्यावी. त्या शेतात अगोदर टोमॅटो, मिरची, भेंडी किंवा वेलवर्गीय भाज्या या पिकांची लागवड केली असल्यास तेथे वांगी पिकाची लागवड करू नये, कारण या पिकाच्या जागेवर सूत्रकृमीची वाढ झालेली असते. रोपवाटिकेत दाणेदार पोरेट 10% 25 ग्रॅम किंवा कार्बोफ्युरान 30 ग्रॅम प्रति 2 चौरस मीटर गादीवाफ्यावर टाकावं. बियाणे गादीवाफ्यावर टाकण्यापूर्वी ट्रायकोडर्मा व्हिरिडी 4 ग्रॅम या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. रोपांची लागवड करताना रोपं एमिडॅक्लोप्रिड 10 मिली, स्ट्रेप्टोसायक्लिन 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात बुडवून नंतर लागवड करावी.
वांग्याची रोपं जर कुठं रोगग्रस्त दिसली

तर ती लगेच नष्ट करावी. हट्टा बिटलची अंडी, अळ्या, किडी वारंवार गोळा करून ती नष्ट करावीत. सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी झेंडू, कांदा, लसूण अशा प्रतिकार करणाऱ्या पिकांची लागवड करावी. तसंच नॅमेटॉडस आणि खोडकिड्यावर उपाय म्हणून कडुनिंबाची पेंड 250 किलोग्रॅम प्रति एकरी या प्रमाणात 30 आणि 60 दिवसाच्या अंतरानं रोपाजवळ मातीत मिसळून घ्यावी. कीड खाणाऱ्या पक्ष्यांनी शेतात भेटी देण्यासाठी 10 प्रति एकर अशी पक्षी थांबे उभारावे. ते पक्षी थांबे 2 ते 3 फूट उंचीवर पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी 3 ते 4 प्रति एकर या प्रमाणात ठेवावेत. मंडळी, जर अशा प्रकारे आपण वांगे पिकांची काळजी घेतली तर वांगे पिकामुळं आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. मंडळी, घर शिवार कार्यक्रमात आत्ताच आपण वांग्यावरील एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयीची संकलित माहिती ऐकलीत.

मंडळी घर शिवार कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 3 ऑगस्ट 2026 साठीचा हवामान अंदाज. मंडळी, उद्या 2 मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्याचं कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस एवढं राहील. उद्या आकाशाची स्थिती अंशतः ढगाळ असेल. उद्या सकाळची सापेक्ष आर्द्रता

उद्या सकाळची सापेक्ष आर्द्रता 84%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 79% एवढी राहील. आणि मंडळी, उद्या वारा नैऋत्य दिशेला 18 किलोमीटर वेगानं वाहील असाही अंदाज त्यांनी वर्तविला आहे. तर मंडळी, हा आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 3 ऑगस्ट 2026 साठीचा हवामान अंदाज. मंडळी, कार्यक्रमाची सुरुवात आपण भक्तिगीतानं केली होती, तर समारोपही भक्तिमय करूयात. ऐकूयात हे भक्तिगीत.

बऱ्या तर मंडळी, या भक्तिगीतासोबतच मी आपली रेडिओ भगिनी पल्लवी निपाणीकर आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढील घर शिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आपण ऐकलात शेतीविषयक कार्यक्रम घर शिवार आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.
1: घर शिवार हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. रात्रीचे 8 वाजत आहेत.
2: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या हजारो व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
3: व्ही व्ही

0: पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
1: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दरवर्षी उत्कृष्ट निकाल,
0: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त, VVP पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
1: संपर्क 83 798 64 555.
2: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024 72 22 29.

0: आहे 0242-22-29-81। तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा।
1: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी।
2: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीत व्हीव्हीपी पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या। आजची योग्य निवड उद्याचं उज्ज्वल यश।
1: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर।
2: संपर्क 83-850-555।
3: घटना माहिती आणि मनोरंजनाचं खुलं आकाश आकाशवाणी। बालकांपासून वृद्धांपर्यंत, महिलांपासून शेतकऱ्यांपर्यंत आपल्या निखळ आणि प्रेमळ संवादानं आपल्या परिवाराची शाळा असते आकाशवाणी। लोकवाणी धाराशिव आकाशवाणी।
4: ओलांडल्यातील उंबरठा, घेतली उंच भरारी, मिळाली तिच्या कर्तृत्वाला यशाची उभारी। ऐकूया महिलांसाठीचा खास कार्यक्रम स्वयंसिद्धा, मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी धाराशिव केंद्रावर। स्वयंसिद्धा
5: तेव्हा पहिलं एक नाटक रेडिओवरती केलं होतं, त्याचं नाव होत मयुरी। तू बाबा यांची कादंबरी होती मयुरी आणि त्याच्यामधले
6: भविष्याचे नियोजन करूया, थेंब थेंब पाणी वाचवूया। आपण आता निश्चय करू, काटकसरीने पाणी वापरू। निष्काळजी कराल पाण्याची, वेळ येईल भटकंतीची। आपला आपण विचार करा, गरजेपुरते पाणी वापरा। राखून ठेवा उद्यासाठी, नको वनवन पाण्यासाठी। जाणीव ठेवा स्वतःला, पर्याय नाही पाण्याला। काळ्या आईची पूजा करू, पाणी जिरून ओटी भरू।
7: पाणी रे पाणी तेरा रंग कैसा।
8: आकाशवाणीचं धाराशिव केंद्र आहे। रात्रीचे 8:05 होत आहेत। राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत।

अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पुढच्या महिन्यापासून तेल उत्पादन वाढवण्याचा ओपेक प्लसचा निर्णय. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. आणि अरुणाचल प्रदेश, बिहार, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये उद्या जोरदार पावसाची शक्यता. देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत नशामुक्त भारत अभियानाचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावं आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी असं ते म्हणाले. समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यानसाधना या

0: गोष्टी व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला आंतरिक बळ देतात असं सांगून प्रत्येक युवकानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील अशी ग्वाहीही प्रधानमंत्र्यांनी दिली.
1: आज लिया गया ये संकल्प आने वाले 100 सप्ताह तक लगातार ऐसे ही आगे बढ़ेगा. हर रविवार कला, संस्कृति, स्पोर्ट्स, मेडिटेशन, अध्यात्म और सेवा से जुड़ी गतिविधियां होगी. नशा मुक्ति का संदेश नए लोगों तक पहुंचेगा. आने वाले 100 रविवार नशा मुक्त भारत की दिशा में 100 मजबूत कदम हो गए, 100 मजबूत स्टेप.
0: या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 1 कोटी युवक सहभागी झाले होते. नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि युवा पिढीचं नेतृत्व यामुळेच नशामुक्त भारताचं स्वप्न साकार होईल असं प्रतिपादन केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी केलं. फरीदाबाद इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढच्या महिन्यापासून तेल उत्पादनात दिवसाला 1,88,000 बॅरल्स इतकी वाढ करण्याचा निर्णय ओपेक प्लस या पेट्रोलियम उत्पादक देशांच्या संघटनेनं घेतला आहे. जागतिक तेल बाजारातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सौदी अरेबिया, रशिया, इराक, कुवेत, कझाकिस्तान, अल्जेरिया आणि ओमान या ओपेक प्लस या 7 सदस्य देशांची आज दृकश्राव्य माध्यमात बैठक झाली. त्यानंतर हा निर्णय जारी करण्यात आला. तेलाच्या जागतिक बाजारात स्थैर्य राखणं तसंच तेल उत्पादक देशांना यापूर्वीच्या अतिरिक्त उत्पादनाची भरपाई करण्याची संधी देणं हे यामागचं उद्दिष्ट असल्याचं यात म्हटलं आहे. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये 3 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. बिहारमधल्या बांकीपूर, गुजरातमधल्या मांजलपूर आणि मध्य प्रदेशातल्या दातिया या मतदारसंघांसाठी 30 जुलैला मतदान झालं होतं. मतमोजणीला उद्या सकाळी 8:30 सुरुवात होणार असून सुरुवातीला टपाल मतपत्रिकांची मोजणी होईल. आफ्रिकेतल्या कांगोमधला इबोला या आजाराचा प्रादुर्भाव अद्याप नियंत्रणात आला नसून शेजारी देशांमध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका वाढत असल्याचा इशारा WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. कांगोमधल्या या आजाराचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा उद्रेक असून गेल्या आठवड्यात गुरुवारपर्यंत 3,605 रुग्णांची नोंद झाली तर या आजारामुळे आतापर्यंत 1,587 जण मृत्यूमुखी पडले आहेत. आजाराचा मृत्यूदर 44% असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. जागतिक असुरक्षितता, विस्थापन आणि स्थलांतर यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये अडचणी येत असून आजाराचा प्रसार वाढण्याचा धोका निर्माण झाल्याचं WHO म्हटलं आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात उद्यापासून क्लोजिंग ऑक्शन सेशनद्वारे अंतिम किंमत निश्चित करण्याची एक नवी पद्धत सुरू केली जाणार आहे. या नवीन प्रणालीमुळे रोखे बाजारात पात्र असलेल्या फ्युचर्स अँड ऑप्शन्स प्रकारच्या स्टॉकच्या किमती ठरवण्याच्या पद्धतीत बदल होईल. किंमत निश्चितीची प्रक्रिया सुधारणं आणि भारतीय बाजारांना जागतिक पद्धतींशी जुळवण्यासाठी मदत करणं हा यामागचा उद्देश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या प्रतिस्पर्ध्याचा 21-16 असा सरळ गेम्समध्ये पराभव करून आपल्या कारकिर्दीतलं पहिलं BWF वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावलं. तैपेई ओपनची सर्वात तरुण विजेती होण्याचा मान तन्वीनं मिळवला. 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकल्यानंतर ते जिंकणारी तन्वी पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 समारोप समारंभात आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा ध्वज आणि यजमानपदाची बॅटन अहमदाबादकडे अधिकृतपणे सोपवली जाईल. या प्रतिकात्मक सोहळ्यानंतर 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्याच्या दिशेनं अहमदाबादचं मार्गक्रमण होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 1930 कॅनडाच्या हॅमिल्टन इथं पहिली राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हवामान विभागानं उद्या अरुणाचल प्रदेश, बिहार, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमला जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. जम्मू काश्मीर, दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंडीगढ, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड

0: खंड, मध्य प्रदेश आणि ईशान्य भारतातल्या राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. ओदिशा, छत्तीसगड, कर्नाटक, केरळम, माहे, कोकण, गोवा, तमिळनाडू, पुदुचेरी, करैकल आणि अंदमान निकोबार बेटांवरही अशीच स्थिती राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगण, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि लक्षद्वीपमध्ये वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. केरळमधला पावसाचा जोर आज ओसरला. राज्यभरात काल पावसाशी संबंधित घटनांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला तर 5,500 जास्त नागरिकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आलं. पावसाचा जोर ओसरला असला तरी डोंगराळ भागातल्या आणि नदीकाठच्या भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच प्रतिकूल हवामानामुळे मच्छीमारांनी उद्यापर्यंत केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीप बेटांजवळच्या खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ईशा ग्रामोत्सव या भारतातल्या सर्वात मोठ्या ग्रामीण क्रीडा महोत्सवातली क्लस्टर स्तरावरची स्पर्धा नाशिकच्या कैलासवासी माननीय साहेब मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये झाली. या स्पर्धेत पुरुषांच्या व्हॉलीबॉल आणि महिलांच्या थ्रोबॉलच्या मिळून 36 संघांनी सहभाग घेतला. नाशिक जिल्ह्यातल्या 360 जास्त खेळाडूंनी आपल्या गावांचं प्रतिनिधित्व केलं. महिलांच्या थ्रोबॉल स्पर्धेत थ्रोबॉल वॉरियर्स संघानं विजेतेपद पटकावलं. भारतीय राष्ट्रध्वजाचे शिल्पकार स्वातंत्र्यसेनानी पिंगळी वेंकय्या यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. पिंगळी वेंकय्या हे थोर गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते. भारताच्या राष्ट्रध्वजाद्वारे त्यांनी स्वतःची एक अमीट छाप सोडली आहे असं उपराष्ट्रपती आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले. तिरंगा हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचं आणि राष्ट्र उभारणीसाठी प्रेरणा दायक प्रतीक आहे. पिंगळी वेंकय्या यांचं तिरंग्याच्या निर्मितीतलं योगदान अमूल्य आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले. शत्रूनं दिलेली प्रत्येक धमकी इराण गांभीर्यानं घेतो आणि लष्कराचं सामर्थ्य आणि संरक्षण व्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीने त्याकडे बघतो असं प्रतिपादन इराणचे प्रभारी संरक्षण मंत्री ब्रिगेडियर जनरल सय्यद मजीन इब्न अल रेझा यांनी केलं आहे. इराणसह पश्चिम आशियातल्या इतर देशांनी अमेरिकेला हल्ले थांबवायची आणि चर्चा पुढे न्यायची विनंती केल्यामुळे इराणवरचा नियोजित हल्ला पुढे ढकलल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल केला होता. इराणच्या सरकारी माध्यमानं मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. इंडोनेशियातल्या मदुरा बेटांजवळ 271 जणांना घेऊन जाणाऱ्या एका बोटीला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला तर 41 जण अद्याप बेपत्ता आहेत. 225 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुमारे 60% वाढ होईल असा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या आर्थिक पतधोरण बैठकीच्या आधी काल प्रसिद्ध झालेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पुढच्या महिन्यापासून तेल उत्पादन वाढवण्याचा ओपेक प्लसचा निर्णय. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. आणि अरुणाचल प्रदेश, बिहार, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये उद्या जोरदार पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम लोकरंग. तत्पूर्वी जाहिरात आणि संदेश.
2: ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
4: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत साड्यांच्या हजारो व्हरायटी.

0: श्री दूध सारीज साठी गल्ली सोलापूर।
1: श्रोत्यो, लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकूयात सतीश मनोहर शिंदे राणा सारोळा तालुका जिल्हा धाराशिव यांनी गायलेली पोतराज गीतं।
2: श्रोत्यो, लोकरंग या कार्यक्रमात आज ऐकूयात सतीश मनोहर शिंदे राहणार सारोळा तालुका धाराशिव यांनी गायलेली पोतराजाची गीतं। निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार।
3: आली आली लकशमिणती शिवावरी ठाण रसाळे लिंबासाठी नाडविला या भागवान आली आली लकशमिन तिज शेंदराचा माता तिज शेंदराचा मतन हात जोडी।

लिंब नारळ घेहीन लका वाईला वाईन सत्वाची ग लका वाई ग आली वाकी वाजवीत आणि चोळे पातळ घेहीन लका बाईला वाईन चोळे पातळ घेहीन लक्ष्मी आईला वाईन सत्वाची ग लका बाई ग आली वाकी वाजवीत.

अन हळद कुंकू घेऊन हाती आंबा बाईलाई नू किती अन वीडी वेड म्हणतात मला न यरमळ गावच्या येडाईला आणि लिंबू नारळ घेऊन हाती आंबा बाई

అన రసళ లింబసటి నాడ విలయ భాగవాన అనరసళ లింబసటి నాడ విలయ.

श्रोतेहो, लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण सतीश मनोहर शिंदे, राणा चारोळा, तालुका जिल्हा धाराशिव यांनी गायलेली पोतराज गीतं आपण ऐकलीत. याबरोबरच लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही तर संपवित आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:45 होत आहेत. प्रथम हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

अब तू पागल, मेरा धीरज डोल रहा है, लाज रखे गंगा जल।

श्रोते हो, विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रानं. श्रोते हो, रात्रीचे 10 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गोल्डन हिट्स.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पण ऐकूयात गुलामी या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या स्वरात गुलजार यांचं गीत, संगीत लक्ष्मीकांत पॅरलॅल यांचं.

0: सुरेल आणि गोड आवाजाची मैफिल आकाशवाणी माणसापासून माणसांपर्यंत हृदयापासून हृदयांपर्यंत मनापासून मनांपर्यंत आपल्या मधुर संवाद लहरींनी आपलं प्रेमळ नातं जोडते आकाशवाणी
1: एक नया इतिहास बनाए
0: ऐकत रहा लोकवाणी आपली धाराशिव आकाशवाणी

श्रोते हो, जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गोल्डन हिट्स आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात 20 साल बाद या चित्रपटासाठी मोहम्मद अजीज आणि अनुराधा पोरवाल यांनी गायलेलं आनंद बक्षांचं गीत. संगीत लक्ष्मीकांत प्यारलाल यांचं.

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0-24-72-22-60-62 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंद.

कार्यक्रमात यानंतर पण ऐकूयात बप्पी लहरी यांनी संगीतबद्ध केलेलं इंदिवर यांचं गीत, बप्पी लहरी आणि आशा भोसले यांच्या स्वरात चित्रपट प्रेम

श्रोते हो, उद्या सकाळी ठीक 10 वाजता जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त स्तनपान आणि बाळाचं आरोग्य तसंच घ्यावयाची काळजी याविषयी धाराशिव येथील बालरोग आणि बाल आणि नवजात शिशुतज्ज्ञ डॉक्टर श्रीनिवास हंबिरे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाची सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: रसिक हो, गीतांच्या शब्दांनी नात्याची घट्ट होते वीण, चैतन्याचा खळाळता झरा लुप्त होतो शीन, अतीव समाधानाचे भाग्य वाटते म्हणे जेव्हा ऐकविते हॅलो आपकी पसंद आपली धाराशिव आकाशवाणी।
1: सुरेल आणि गोड आवाजाची मैफिल आकाशवाणी, माणसापासून माणसांपर्यंत, हृदयापासून हृदयांपर्यंत, मनापासून मनांपर्यंत आपल्या मधुर संवाद लहरींनी आपलं प्रेमळ नातं जोडते आकाशवाणी।
2: एक नया इतिहास बनाए,
1: ऐकत रहा लोकवाणी, आपली धाराशिव आकाशवाणी।

0: जितना तेरा मेरा दर्द करिश्ता देता है दिल को सहारे।
1: फत्त्या या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि यशुदास यांच्या युगलस्वरात, इंदिवर यांचं गीत पण ऐकलं, संगीतोत्तम बप्पी लहरी यांचं, आणि श्रुते हो या गीताबरोबरचा आपला गोल्डन हिट्स हा जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही तर संपविदा होत।

0: Enumeration forms is currently underway in Delhi. Electors can fill the enumeration form online at www.voters.eci.gov.in. In Odisha, the flood situation is improving as Mahanadi River recedes. However, the situation remains challenging in the worst affected districts. Shortages of drinking water, extensive crop damage and destruction of houses have added to the hardships of flood affected families. The 2026 Commonwealth Games will come to a close with a spectacular closing ceremony at the iconic Hydro Arena in Glasgow tonight. On the occasion, Ahmedabad will receive the Commonwealth Games flag and the host baton in a ceremonial handover during the closing ceremony, marking India as the host for the centenary 2030 edition. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11:10 झाली आहेत आणि याबरोबरच आमच्याची दुसरी प्रसारण सभा आम्ही तर संपन्न करत आहोत. तेव्हा पुन्हा आपली भेट आमच्या उद्याच्या पहिल्या प्रसारण सभेत सकाळी 5:50. तेव्हा FM 101.3 MHz. तेव्हा नियंत्रण कक्षातून दत्तात्रय कुंभार यांच्यासह मी आपला रेडिओ मित्र संतोष पोद्दार आपल्या सर्वांचा निरोप घेत आहोत. शुभरात्री. जय हिंद.